सुप्रभात. FM बँड 102.7 MHz वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 19 श्रावण शके 1948 अर्थात 10 ऑगस्ट 2026. सकाळचे 5:57 झालेले आहेत. श्रोतेहो नमस्कार. आमच्या आजच्या प्रसारणाला आता सुरुवात झाली आहे.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 6:37 झालेले आहेत. श्रोतेवात ऐकूया आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा. रुपरेषानंतर लगेचच म्हणजे 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमांतर्गत करडांची मरतूक, कारणं आणि उपाययोजना याविषयी माहिती आज आपण ऐकू शकणार आहात. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर डॉ समीर अर्बट यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत. 6:50 परिसर या कार्यक्रमामध्ये जलसंवर्धन काळाची गरज गौरव अंबारे यांनी दिलेली माहिती.

0: सकाळी 7 वाजता साहित्यविषयक कार्यक्रम आईसी अक्षरे रसिके, यात डॉ अश्विनी मोकाशी यांचा वैचारिक बंध स्वभाव आज आम्ही प्रसारित करू. 7:25 कार्यक्रम दिलखुलास. सकाळी 7:40 राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक संत नामदेव महाराज डॉ सुनीता जयंत वेल्हाळ यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकणार आहात. 8:15 ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम कोल्हापूर दर्पण. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी आम्ही प्रसारित करू. 9:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. 10:00 श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम स्नेहांकित. त्यानंतर मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमांतर्गत शिवशाहीर डॉ पुरुषोत्तम उर्फ राजेंद्र राऊत यांच्या ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत, या मुलाखतीचा भाग पहिला आज आम्ही प्रसारित करणार आहोत. 11:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये असे बहरते गाणे, संगीत संयोजक आनंद सहस्त्रबुद्धे यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत, त्याचबरोबर स्मृतीवर्धन या अंतर्गत अलकनंदा पाध्ये यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आज 12:00. 1:00 विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. 6:35 साहित्य सौरभ या कार्यक्रमामध्ये माधव श्रीकांत किल्लेदार यांच्या कथा आपण ऐकू शकणार आहात. 7:30 माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये रामराम पाहुणं हा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. याशिवाय नेहमीच्याच वेळेत बातम्या आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोते, ही होती आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 6:40:30 झालेले आहेत. ऐकूया कार्यक्रम कृषी वार्ता.
1: कृषी वार्ता यामध्ये ऐकूया करडांची मर्तू, कारण आणि उपाययोजना या विषयीची माहिती.
2: मंडळी, शेळी पालनात करडांचं आरोग्य चांगलं असेल तर

0: वजन चांगलं होतं, करडांची मरतूक कमी होते, परिणामी शेळीपालनातून मिळणारं उत्पन्न आणि नफा वाढू शकतो. शेळीपालकांना होणारं सर्वात मोठं आर्थिक नुकसान म्हणजे करडांचं दूध बंद होण्यापूर्वी होणारा मृत्यू. करडाच्या जन्मानंतरच्या पहिल्या काही तासात करडांचं जगणं अनेक गोष्टींवर अवलंबून असतं, जसं की गाभण शेळीचा आहार, प्रसूतीची प्रक्रिया, शेळीची करडाकडे लक्ष देण्याची सवय, करडाचं वर्तन आणि प्रसूतीच्या वेळी असलेलं वातावरण. करडं जन्माच्या दिवशीच सर्वाधिक संवेदनशील असतात. दूध बंद करण्यापूर्वी होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी सुमारे 50% करडांचा मृत्यू जन्माच्या दिवशीच होत असल्याचं दिसून येतं. गर्भाशयातील उबदार आणि सुरक्षित वातावरणातून बाहेर पडून करडाला थंड, ओलसर किंवा अस्वच्छ वातावरणाचा सामना करावा लागतो. अशावेळी जंतुसंसर्गाचा धोका अधिक असतो आणि त्यामुळे करडांच्या जीवाला धोका निर्माण होतो. करडांचा मृत्यू हा ऋतुमानानुसार बदलतो. हिवाळ्यात करडाचा मृत्यूदर साधारणपणे 41-60%, पावसाळ्यात 17-38%, तर उन्हाळ्यात तो 21-23% इतका असल्याचं दिसून येतं. थंड आणि ओलसर हवामानात जर करडासाठी योग्य निवारा नसेल तर जन्मलेल्या करडांपैकी 30% करडांची मरदूक होऊ शकते. पारंपरिक शेळीपालनात दूध बंद करण्याअगोदर साधारणपणे 15-20% करडांचा मृत्यू होतो. म्हणूनच हिवाळा आणि पावसाळा यात करडांना थंडी, वारा आणि ओलावा यापासून संरक्षण देणं फार महत्वाचं असतं. शेळीच्या करडांचा मृत्यू होणाऱ्या कारणांमध्ये पिलांचं वय, जन्मवेळचं वजन, एकल किंवा जुळी पिलं, चाऱ्याची उपलब्धता, कळपाचा आकार, प्रजनन पद्धती, भक्षक प्राणी तसंच संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजार यांचा यात समावेश होतो. मंडळी, संसर्गजन्य आजार जसं की जुलाब, फुप्फुसदाह, कोलिबॅसिलोसिस संसर्ग, एक्थायमा किंवा ओरफ हे काही आजार करडांच्या मृत्यूचे प्रमुख कारण असल्याचं दिसून येतं. हे आजार प्रामुख्यानं अस्वच्छता, गर्दी आणि ओलसर वातावरणात जलद गतीनं पसरतात. शेळीला पुरेसं दूध नसणं, शेळीकडून पिलांची योग्य काळजी न घेणं, करडांना चीक दूध न मिळणं, नवजात करडांना चीक दूध न मिळाल्यास पिलांना आईकडून मिळणारी रोगप्रतिकार शक्ती मिळत नाही, परिणामी करडांची रोगप्रतिकार शक्ती खूप कमी होते आणि मग करडं विविध संसर्गजन्य आजाराला बळी पडतात, मृत्यूमुखी पडतात. मंडळी, हिवाळ्यात थंड आणि ओलसर हवामानामुळं आणि थंडीमुळं करडाच्या शरीराचं तापमान कमी होणं, परिणामी करडं हायपोथर्मियामुळं मृत्यूमुखी पडतात. हिवाळ्यात शेळ्यांना पिलं होतानाच्या काळात योग्य निवारा देणं अत्यंत आवश्यक आहे, कारण नवजात पिलांची शरीरातलं तापमान नियंत्रित करण्याची क्षमता पूर्णपणे विकसित झालेली नसते, त्यामुळं ती बाहेरची थंडी सहन करू शकत नाहीत. पिलांच्या राहण्याच्या ठिकाणाची फरशी आणि अंथरूण कोरडं ठेवणं गरजेचं असून यासाठी करवंटी भुसा, काडी कचरा, तांदळाचं तूस यांचा वापर आपण करायला हवा. उष्णता टिकवून ठेवण्यासाठी पिलांना गोंडपाट, पोती किंवा चादरीपासून बनवलेलं संरक्षणात्मक कापड घालायला हवं. प्रौढी शेळ्यांसाठी 7-27 अंश सेल्सिअस योग्य तापमान असून 1 महिन्याखालील पिलांसाठी 13-29 अंश सेल्सिअस योग्य आहे.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात करडांची मरतूक, कारणं आणि उपाययोजना याविषयीची माहिती आपण ऐकली. हा या माहितीचा पहिला भाग होता. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: कृषी वार्ता हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, अवश्य ऐका आमचे आजचे प्रायोजित कार्यक्रम. 7:25 दिलखुलास, 8:40 चिंतन हाच चिंतामणी, आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM Band 102.7 MHz. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:45 झालेले आहेत. ऐकूया आरोग्यविषयक कार्यक्रम.

श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉक्टर समीर अर्बट.

0: नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर, गेल्या भागात आपण काही आजार जाणून घेतले, त्यातला अस्थमा या आजाराविषयी आपण आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आता श्वसन नलिकेशी संबंधित दम्यामधलाच दुसरा प्रकार आपण म्हणालात सीओपीडी असतो, तर हा नेमका काय असतो?
1: तर सीओपीडी पण एक फारच सामान्य आजार आहे ज्याची लोकांना माहिती नाही आहे. तर अस्थमाच्या कंपॅरिझनमध्ये सीओपीडी एक आजार आहे ज्याच्यात तुमच्या श्वासनळिकेमध्ये काही बदल येतात. श्वासनळिका रुंदीला लहान होते, सतत कफ होतो, परंतु हा आजार मुख्यतः धूम्रपान किंवा धुराशी संबंधित असतो. ज्यांनी कोणी धूम्रपान केलेलं आहे, सिगरेट, बीडी, हुक्का, वेपिंग यामुळे जो नुकसान होतो, किंवा ज्यांनी चुलीवर स्वयंपाक केला आहे, किंवा ज्यांच्या आजूबाजूच्या वातावरणात जे लोक कोल फील्डमध्ये काम करतात, किंवा बरेचदा असेही लोक जे वर्षोनवर्ष अगरबत्ती लावतात, धूप लावतात, तर या धुरामुळे जे श्वासनळिकेमध्ये बदल येतात याला आम्ही सीओपीडी म्हणतो. अस्थमाच्या कंपॅरिझनमध्ये हा इररिव्हर्सिबल राहतो. याच्यात जे लक्षणं आहेत ते एकदा सुरू झाले तर परत कधी जात नाही. आणि याचा जो उपचार आहे तो दीर्घकाळी नसतो. याच्यासाठी लाईफलाँग ट्रीटमेंट घेणं अनिवार्य होऊन जातं. म्हणून बरेचदा धूम्रपान किंवा धुराशी वाचून राहणे हे अति आवश्यक असतं, कारण सीओपीडी हा खूप कॉमन आजार आहे आणि एकदा हा सुरू झाला तर पेशंटला लाईफ लाँग दम, खोकला आणि वेळेसोबत मग वजन कमी होणे, मसल लॉस होणे आणि बरेचसे दुसरे हार्ट किंवा बोन्सशी संबंधित आजार पण धूम्रपानामुळे होतात.
0: डॉक्टर, आपण इन्फेक्शन्सचा पण उल्लेख केला होता, तर श्वसन नलिकेचे इन्फेक्शन कुठले असतात?
1: आपली जी श्वसननळिका असते जी आपल्या नाकातून सुरू होते, तर आपल्या श्वसननळिकेचे वेगवेगळे कार्य असतात. सगळ्यात मुख्य कार्य असतं की आपल्या वातावरणात जे काही ऑक्सिजन आहे ते लंग्समध्ये पोचवणे. हे हवेतला ऑक्सिजन मग रक्तात जातं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर येतं. यासोबत आपल्या नाकात, आपल्या सायनसेसमध्ये घशात जो टेम्परेचर आहे किंवा जो ओलवा आहे याला मेंटेन करणे पण श्वासनळिकेचं काम आहे. आणि तिसरं मुख्य काम आहे की आपल्या शरीराची डिफेन्स सिस्टीमचा एक मुख्य भाग असतो रेस्पिरेटरी सिस्टीम. आपल्या आजूबाजू जे काही वातावरणात बॅक्टेरिया, व्हायरस असतात, हे सगळ्यात आधी आपल्या नाकात, घशात आणि श्वासनळिकेत पोचतात. तर आपल्या श्वासनळिकेचं काम असतं इथे डिफेन्स करणे. जेव्हा केव्हा हा डिफेन्स फेल होतो, समजा कोणाला ॲलर्जीमुळे त्रास असेल किंवा कोणाला सतत सर्दी खोकला असेल, तर अशा व्यक्तीला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त राहतात. अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट म्हणजे घशात, नाकात इन्फेक्शन होणे, ज्याला एक साधारणतः 7 ते 15 दिवसाचा सर्दी खोकला असतो आणि याला आम्ही शॉर्ट टर्म अँटीबायोटिक्सनी ट्रीट करू शकतो. आणि लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे निमोनिया, म्हणजे लंग्समध्ये इन्फेक्शन होणे, ज्यामुळे पेशंटची तब्येत खराब होते, ताप येतो आणि बरेचदा भरती व्हावं लागतं, कारण याचं ट्रीटमेंट थोडंसं लांब चालतं. तर बॅक्टेरिया, व्हायरसमुळे होणारे जे इन्फेक्शन आहे हे सगळ्यात कॉमन रेस्पिरेटरी सिस्टीमला अफेक्ट होतात, कारण आपलं रेस्पिरेटरी सिस्टीम आपल्या आजूबाजू जे काही धूळ, माती, प्रदूषण आहे याच्याशी डिरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असतं.
0: मग याची काही वेगळी लक्षणं असतात?
1: याचे लक्षणं बरेचदा ओव्हरलॅप होतात. पेशंटला खोकला येणे, दम भरून येणे, यासोबत ताप येणे, खोकल्यात ठसा किंवा रक्त पडणे आणि वजन कमी होणे हे कॉमन लक्षणं आहे. परंतु समजा तुम्हाला 3 आठवड्यापेक्षा जास्त खोकला असेल, अनकंट्रोल फीवर असेल, तर हे मुख्य लक्षण असू शकतात रेस्पिरेटरी इन्फेक्शनचे.
0: डॉक्टर समीर अर्बट आपण इथे आलात आणि श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: नमस्कार.

0: श्रोते हो, श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर सुप्रसिद्ध श्वसन रोग तज्ञ डॉक्टर समीर अर्बट यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर. सकाळचे 6:50 झालेले आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
2: श्रोते हो, नमस्कार. परिसर या कार्यक्रमात

0: आपण ऐकणार आहात जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर माहिती, आणि ही माहिती देतील गौरव अंबारे. आज या कार्यक्रमाचा भाग दुसरा आपण ऐकूया.
1: मित्रांनो, जलसंवर्धनच्या पहिल्या भागात आपण जाणून घेतलं होतं आपल्या पाण्याचं गणित आणि आजची परिस्थिती. आज जलसंवर्धनच्या दुसऱ्या भागात आपण जाणून घेऊया घरात आणि रोजच्या आयुष्यात पाण्याचा अपव्यय कसा टाळावा. आधीच्या भागात आपण पाण्याचे महत्व आणि आपल्या परिसरामध्ये पाण्याची काय परिस्थिती आहे याविषयी सविस्तर जाणून घेतले. आजच्या भागात आपण आपल्या रोजच्या आयुष्यात घरोघरी लहान लहान सवयी बदलून पाण्याचा अपव्यय कसा टाळू शकतो हे सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, जेव्हा जेव्हा जलसंवर्धन किंवा पाणी वाचवा असा विषय निघतो तेव्हा बऱ्याच लोकांना वाटतं खूप मोठे मोठे प्रकल्प उभारावे लागतील, लाखो रुपये खर्च करावे लागतील किंवा खूप कठीण काहीतरी करावं लागेल. पण तसं अजिबात नाही.

0: जेव्हा जलसंवर्धन किंवा पाणी वाचवा असा विषय निघतो तेव्हा बऱ्याच लोकांना वाटतं खूप मोठे मोठे प्रकल्प उभारावे लागतील, लाखो रुपये खर्च करावे लागतील किंवा खूप कठीण काहीतरी करावं लागेल. पण तसं अजिबात नाही. पाणी वाचवण्याची पहिली आणि सर्वात मोठी सुरुवात ही आपल्या स्वतःच्या घरापासून आणि आपल्या दैनंदिन सवयीपासून होते. बघा, आपल्या रोजच्या आयुष्यात नकळतपणे किती पाणी वाया जातं. पहिली गोष्ट म्हणजे नळाचा वापर. सकाळी दात घासताना, शेविंग करताना किंवा स्वयंपाकघरात भांडी घासताना आपण काय करतो? काम चालू असताना बेसिनचा नळ सतत पूर्णपणे चालू ठेवतो. ब्रश करेपर्यंत नळातून लिटरभर पाणी वाहून गेलेलं असतं. जर आपण फक्त ब्रश करताना किंवा भांडी घासताना नळ बंद ठेवला आणि गरज असेल तेव्हाच चालू केला तर एका दिवसात एका घरातून 15 ते 20 लिटर पाण्याची बचत होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे नळगळती, लीकिंग टॅप्स. आपल्या घरात, बाथरूममध्ये किंवा बिल्डिंगच्या मुख्य टाकीजवळ अनेकदा नळ थेंब थेंब गळत असतात. आपण त्याच्याकडे अरे एकच तर थेंब पडतोय असं म्हणून दुर्लक्ष करतो. पण शास्त्रज्ञांनी आणि तज्ज्ञांनी अभ्यास करून असं सांगितलंय की एका मिनिटाला फक्त एक थेंब गळणारा नळ एका महिन्यात तब्बल 700 ते 800 लिटर पाणी वाया घालवतो. विचार करा, एका थेंबाची ताकद किती मोठी आहे. त्यामुळे आपल्याला घरातील किंवा परिस्थितीतील गळणारे नळ ताबडतोब प्लंबरला दाखवून दुरुस्त केले पाहिजेत. तिसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा पुनर्वापर. आपण स्वयंपाकघरात तांदूळ, डाळी किंवा भाज्या धुतो. ते धुतलेलं पाणी आपण थेट सिंकमध्ये ओततो. तेच पाणी जर आपण एका घमेल्यात किंवा बादलीत गोळा करून आपल्या गॅलरीतल्या किंवा अंगणातल्या झाडांना घातलं तर झाडांनाही चांगलं पाणी मिळेल आणि पिण्याच्या पाण्याचीही बचत होईल. विचार करा, जर आपल्या परिसरात 500 आणि 1000 कुटुंबियांनी हे साधे नियम पाळलेत तर रोज किती हजार लिटर पाण्याची बचत होईल. जलसंवर्धन या विषयाच्या भाग 2 मध्ये आपण आज पाहिलं की घरात आणि रोजच्या आयुष्यात पाण्याचा अपव्यय कसा टाळावा. धन्यवाद
1: श्रोत्याहो. आताच आपण जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर जाणून घेतलं गौरव अंबारे यांनी दिलेल्या ह्या माहितीतून. या विषयाबरोबरच आजच्या परिसर कार्यक्रमात आज इथेच रजा घेतोय. आजच्या या कार्यक्रमाचं निवेदन केलेलं होतं रोहिणी सूर्यवंशी यांनी. सादर करते सतीश रेवे. परिसर.
2: परिसर हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
4: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
3: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा. यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
3: फोन 940-440-8000.
5: बाळे, तोंड शिवल्यागत का बंद हाय?
6: तात्या, दाड लई दुखाल्या, मंजन लावून बसलोय.
5: बाळे, साळी पिरून घाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
6: वय, दातासाठी 1 नंबर.
7: माधव मिशन, डेव्हल क्लब, तळमजला.

आज कथक कलेचे गुरु पंडित डॉक्टर नंदकिशोर कपोते यांचा वाढदिवस. श्रोतेहो, आज 10 ऑगस्ट, आज ओडिसी संगीतकार आणि गायक पंडित रघुनाथ पाणीग्रही यांचा जन्मदिन. श्रोतेहो, आज ज्येष्ठ संगीतकार खेमचंद प्रकाश यांचा स्मृतिदिन. मंडळी, आज 10 ऑगस्ट, आजचे काही दिनविशेष आपण आत्ताच ऐकलेत.

आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, आज 10 ऑगस्ट, आजचे काही दिनविशेष. आज विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे अमारा हे गाणं लिहिणारे श्यामलाल गुप्ता यांचा आज स्मृतिदिन. आज ज्येष्ठ संगीतगुरू पंडित गंगाधर पिंपळखरे यांचाही स्मृतिदिन.

मंडळी, शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम अर्थात आपणा सर्वांचा आवडता राम राम पाहुणे हा कार्यक्रम सादर होतोय नव्या वेळेत. दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात, तेव्हा जरूर ऐका. रामराम पाहुणे दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या आपल्या ऑफिशियल ॲपवरून.

0: माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.
1: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोते ऐकूया साहित्यविषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. यामध्ये आज डॉ अश्विनी मोकाशी यांचा वैचारिक बंध स्वभाव आता प्रसारित करत आहोत.

नैसर्गिकरित्या एखाद्याची जी वागण्याची वृत्ती असते तिला स्वभाव म्हणतात. अशी स्वभावाची ढोबळ व्याख्या करता येईल. प्रेमळ, तापट, विक्षिप्त, कडक, शिस्तप्रिय, भाबडा, निर्मळ, परोपकारी, तिखट, कमकुवत ही आणि अशी अनेक विशेषणं एकेकाचा स्वभाव व्यक्त करतात. पु ल देशपांडे यांचं व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक आपल्यापैकी सगळ्यांनीच नक्की वाचलं असेल. एकंदरीतच पु लंचं मनुष्य स्वभावाचं निरीक्षण आणि त्यावरचं मिश्किल, बोचरं पण नेमकं वर्णन करणारं लेखन कौशल्य आणि सादरीकरण याबद्दल आपण काय बोलावं असो. तर स्वभाव हा अनुवंशिक असल्याचं अनेकदा बोललं जातं. अगदी आईवर गेलाय किंवा वडिलांची छाप आहे अगदी असे संवाद हे त्याचे द्योतक आहेत आणि ते काही अंशी खरं सुद्धा असतं. मात्र मूळच्या स्वभावा इतकेच पालकांकडून होणारे संस्कार, मिळणारी संगत, घरची परिस्थिती, सामाजिक परिस्थिती किंवा मानसिक ताण, दबाव, आयुष्यात झेललेले गंभीर प्रसंग असे अनेक घटक स्वभाव घडण्यास कारणीभूत ठरतात. स्वभावाला औषध नाही किंवा जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही अशा म्हणी वापरणारे आपल्या आजूबाजूचे किती बदलली ती, आधी नव्हती बाई अशी, किंवा आजची कर्तबगारी बघून कोण म्हणेल की हा लहानपणी नेभळत होता म्हणून असं सुद्धा सहज बोलून जातात. थोडक्यात काय तर मूळचा स्वभाव पूर्ण बदलता येत नसला तरी त्याच्यावर बऱ्या वाईट प्रसंगांचा थोडा का होईना कायम परिणाम होत राहतो हे निश्चित. मनुष्य मोठा गमतीशीर प्राणी आहे. मांजरासारखं डोळे मिटून दूध पिणारा आहे, कुत्र्याची वफादारी आहे त्याच्यात, गाढवासारखं राबणारा आहे, जणू लबाड कोल्हाच, ती म्हणजे अगदी गरीब गाय. यांसारखी प्राण्यांची विशेषणं लावून दुसऱ्याच्या स्वभावाचं वर्णन करणाऱ्या व्यक्तीला स्वतःच्या स्वभावाबाबत आणि त्यातही दोषाबाबत मात्र टिप्पणी केलेली फारशी रुचत नाही. याउलट फुशारक्या किंवा स्वतःच्या बढाया सांगायची वेळ आली तर मात्र त्याला वेळही पुरत नाही एवढं नक्की. तर अशी सगळी गंमत आहे. स्वभावाचं कोडं सुटत नाही म्हणतात ते हेच का? पण विनोदाचा भाग सोडला तर यातून चिंतन करणं गरजेचं आहे हे काही जणांना नक्की समजलं असेल. माणसाने आपल्या गुणांच्या सोबत आपल्या दोषही आहेत हे मान्य करण्याची खूपदा गरज असते. स्वतःशी तरी

प्रामाणिकपणाने हे दोष मान्य करायलाच हवेत. हळुवारपणे पण परखड मत देणारी एक तरी व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात जवळची असलीच पाहिजे. निंदकाचे घर असावे शेजारी अशा शब्दांनी त्याला गौरवाचं स्थान श्री तुकाराम महाराजांनी दिलेलंच आहे. पण खरंच असं कोणी असल्याशिवाय आपण सुद्धा स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करणार नाही. काही माणसांचे स्वभाव आयुष्यावर प्रभाव टाकणारे असतात. हजरजबाबी किंवा हरहुन्नरी व्यक्ती असे स्वभाव घेऊनच जन्माला येतात. मनुष्याच्या स्वभावाचं एका शब्दात वर्णन होत असलं तरी अनेकदा त्याला खूप कंगोरे असतात. स्वभावातील सुप्त गुण किंवा कला काही प्रसंगाच्या निमित्तानं दिसून येतात. अशा वेळेला त्याचं वर्णन किंवा कौतुक आपण छुपा रुस्तम किंवा झाकलं माणिक अशा विशिष्ट शब्दांनी करतो. काही माणसांच्या स्वभावाचा आणि त्यांच्या मनात काय चाललंय याचा कधीच थांग लागत नाही. अशा वेळेला त्याचं वर्णन अगदी आतल्या गाठीचं आहे अशा समर्पक शब्दात केलेलं आज आपण बघतो. काही वेळेस माणसाच्या स्वभावातून त्यातला विरोधाभास हा ठळकपणे जाणवणारा असतो. अशा वेळी त्याचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे वेगळे आहेत असं अत्यंत मार्मिक वर्णन केलेलं आपण बघतो. बरेचदा वरून कठोर वागणारी माणसं आपल्या मनाचे हळवे कोपरे दिसू नयेत यासाठी प्रयत्नशील असतात. या उलट ऊटसूट भावनाविवश होणारी माणसं आपल्या स्वभावाचा हा दुर्गुण आहे की काय असं समजून त्यावर खूप मेहनत घेताना दिसतात. तरुणपणी अत्यंत आनंदी समाधानी स्वभावाचं आयुष्य जगलेले लोक उतार वयात मात्र अनेक स्वभाव बदलांना तोंड देतात. वाढतं वय त्यातून उद्भवणाऱ्या आरोग्याच्या सामान्य किंवा जटिल समस्या, तात्पुरती किंवा कायमची परदेशस्थ रमलेली मुलं, त्यातून आलेलं कमालीचं एकटेपण, अगतिकता, वृद्धाश्रमातील वास्तव्य, वयानुसार कमी होणारा संयम असे अनेक घटक त्याला कारणीभूत आहेत. आज अनेक व्यक्ती मानसोपचार तज्ज्ञ आणि सामाजिक संस्था मनुष्याच्या मानसिक स्वास्थ्यावर मदत करत आहेत. स्वभाव बदलणं हे आपल्याच हातात असतं. आपल्या नात्यांना, आजूबाजूच्या लोकांना आणि समाजाला आपला उपयोग नाही तर नाही, पण किमान उपद्रव तर होत नाही ना, याबद्दल प्रत्येकानं जागरूक राहिलंच पाहिजे.

0: ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमांतर्गत डॉक्टर अश्विनी मोकाशी यांचा वैचारिक बंध स्वभाव आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
1: जरा थांबा, हा गुरु काय म्हणतात ते बघतो.
2: काही नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
3: कणीस आणि हत्ती?
4: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्तीच्या गहू भुसा वापरा.
5: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
6: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
7: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
8: प्रत्येक धागा सुखाचा,
9: समाधानाच्या वस्त्रांचा,
8: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणारे
9: विक्रांत शिलाई मशीन,
8: घरगुती व व्यावसायिक मॉडेल्स.
10: विक्रांत शिलाई मशीन
11: तुमचा जीवनभरचा साथी.
12: श्रोतेहो, आज सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. लोकशाहिरीची समृद्ध परंपरा जपणारे आपल्या प्रभावी पोवाडे आणि शाहिरीनं महाराष्ट्रभर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे शिवशाहीर डॉक्टर पुरुषोत्तम उर्फ राजू राऊत यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.

सकाळचे 7:07 होत आहेत. आकाशवाणी पुणे केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत प्रादेशिक बातम्या काही क्षणातच.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या। तत्पूर्वी काही जाहिराती आणि संदेशांसाठी जाऊया आकाशवाणीच्या पुणे केंद्राकडे।

0: आकाशवाणी पुणे केंद्र 7:07 झालेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: तू सम्राट आहेस, पण जो तुझ्यासारख्या अनंत सम्राटांचा सम्राट आहे, ज्याच्या इच्छेनुसार तुझ्यासारखे असंख्य सम्राट सत्तेवर येतात आणि जातात, त्याला आनंदी करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी मी माझी प्रतिभा खर्च करतो. मुळात हा देवाधिदेव महादेवच माझ्याकडून ही कलाकृती सादर करवून घेतो, म्हणून ती कलाकृती अद्वितीय होते.
2: जरूर ऐका माधव किल्लेदार यांच्या कथा आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 10 ऑगस्टला संध्याकाळी ठीक 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
3: मैत्रिणींनो, इतिहास केवळ पुस्तकात नसतो, तो प्रत्येक वास्तू, शिल्प, प्रत्येक पाऊल वाट आणि स्मृतीतून आपल्या पूर्वजांची गाथा सांगत असतो. जरूर ऐका वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची मुलाखत.
4: सिमिलर आहेत साऊथ आफ्रिकेशी, अजूनही त्या पद्धतीनं तो जो नाच करतात, मृदुंगासारखंच एक वाद्य आहे ज्याला ते धम्मम म्हणतात आणि त्या नृत्याला धम्मम म्हणतात. मी गेल्यानंतर त्यांनी गणपतीची गाणी, भजन आणि व्यवस्थित संस्कृत मधली काही श्लोक त्यांनी मला म्हणून दाखवले.
3: त्यानंतर जरूर ऐका स्मिता कुलकर्णी यांचं एकपात्री प्रहसन जनगणना.
5: का तुम्हाला असं वाटतं की मी त्यांना लुटून आता तुम्हाला लुटायला आले म्हणून? तशी तुझ्यात एवढी काय धमक आहे असं वाटत नाही मला. पर काय सांगावं बाई, आजकाल कोणाचा काय भरोसा देता येतोय काय? काय म्हणालात? काय नाही बघू तुझं फार.
3: तो मैत्रिणींनो जरूर ऐका बुधवारी 12 ऑगस्टला 12 आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
6: आमचे लेख आमचा अभिमान हे ब्रीद घेऊन सोलापूर जिल्ह्यातील वंचित माता भगिनींच्या कल्याणासाठी हजारो मुलींच्या आरोग्य, शिक्षण आणि संस्कार सेवेचा वसा घेऊन सोलापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि आशीर्वाद, तसंच मोहन डांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आई शक्ती फाउंडेशन या संस्थेच्या अध्यक्षा सृष्टी डांगरे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा मानेकृत जय हो ही मालिका.
7: गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी रात्री 8 आणि शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी दुपारी 2 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
8: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोल्हापुरात विविध विकास कामांचं लोकार्पण. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त देशभरात हुतात्म्यांना अभिवादन. देशभरात हर घर तिरंगा अभियानाला प्रारंभ आणि जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम. आता सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल कोल्हापूर शहरातील सुमारे 1,850 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलं. कोल्हापूर शहराला अधिक सुनियोजित करण्यासाठी टप्प्याटप्प्यानं आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा देण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिली. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नव्यानं बांधण्यात आलेल्या इमारतीचं अनावरण, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या छत्रपती ताराराणी पोलीस गृहसंकुल निवासी इमारतींचं उद्घाटन आणि छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय अर्थात CPR मधील विविध नूतनीकरण आणि आधुनिकीकरण केलेल्या कामांचं लोकार्पण यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. या

0: कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार शाहू छत्रपती महाराज आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी राजकीय पटलावर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मोठा लढा केला होता. त्यांच्यामुळेच आपलं सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काम करू शकलं असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. सांगली इथं काल झालेल्या एका कार्यक्रमात डांगे यांच्या आम्रवृक्ष या आत्मचरित्राचं प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. पहिल्या टप्प्यात परवाच 6 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,000 कोटी रुपये जमा केले. आता हळूहळू करत पुढच्या महिन्या 2 महिन्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे जमा करणार. जे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी कर्ज भरतायत त्यांच्याही खात्यामध्ये 50,000 रुपये जमा करणार. आणि त्यानंतरच मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं अण्णांना आपण दुसरा काही या ठिकाणी उपहार तर देऊ शकत नाही, पण जो लढा तुम्ही अण्णा सुरू केला आज त्याच लढ्याप्रमाणे या ठिकाणी आपल्या सरकारनं कर्जमाफीचं काम करून दाखवलेलं आहे.
0: यावेळी आष्टा शैक्षणिक संकुलातल्या नव्या इमारतीचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी या जन्मस्थळी त्यांच्या स्मारकाचं तसंच वाटेगाव इथं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचं काम प्रगतीपथावर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काल देशभरात स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली. राज्यातही क्रांतीदिनानिमित्त विविध ठिकाणी हुतात्म्यांच्या स्मारकस्थळी जाऊन अभिवादन करण्यासह वृक्षारोपण, हुतात्म्यांच्या कुटुंबियांचा सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानं आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ऑगस्ट क्रांतीदिनी ज्यांच्या जिद्द आणि धैर्यामुळे भारत छोडो आंदोलन आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा मार्ग बळकट केला त्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. देशभरात काल हर घर तिरंगा अभियानाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. हे अभियान येत्या 17 तारखेपर्यंत चालणार असून नागरिकांना आपल्या घरी तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना हर घर तिरंगा मोहिमेत उत्साहानं सहभागी होण्याचं आणि विकसित भारत घडवण्याच्या कार्यात योगदान देण्याचा सामूहिक संकल्प पुन्हा दृढ करण्याचं आवाहन केलं आहे. तिरंगा हा देशाचा अभिमान आहे आणि देशासाठी सर्वोत्तम योगदान देण्यासाठी तो सदैव प्रेरणा देणारा स्रोत आहे असं त्यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला यंदा 150 वर्ष पूर्ण होत असल्यानं देशभरात विविध ठिकाणी वंदे मातरमचं सामूहिक गायन, तिरंगा रॅली, प्रदर्शनं, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. नागपूर शहरात काल संध्याकाळी तिरंगा यात्रा काढण्यात आली. 700 फुटांचा भव्य तिरंगा हे या यात्रेचं प्रमुख आकर्षण होतं. बीडमध्येही जिल्हा क्रीडा संकुलातून तिरंगा रॅली काढण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काल नवी दिल्लीच्या बेस कॅम्प रुग्णालयात सिंदूर महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. राज्यातले अनेक कुस्तीगीर आणि इतर खेळाडूंनी या शिबिरात रक्तदान केलं. यावेळी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले,
2: उसका इतिहास स्वयं में वीरता का इतिहास है और मैं केवल वीरता का इतिहास नहीं मानता हूं बल्कि करुणा का इतिहास पीछे मानता हूं. छत्रपति शिवाजी महाराज के काल से लेकर आधुनिक भारत तक वही परंपरा आज भी लगातार चली आ रही है. छत्रपति महाराज शिवाजी का जीवन हमें यह संदेश देता है, हमें यह सिखाता है कि शारीरिक शक्ति का सर्वोत्तम उपयोग दूसरों की रक्षा और राष्ट्र की सुरक्षा में ही निहित है. और आज उन्हीं की धरती से आया आप सभी मराठा वीरों का योगदान भी इतिहास के पन्नों पर याद रखा जाएगा. साथियों, इस आयोजन में आप सभी 1000 यूनिट का जो विशाल भंडार समर्पित करके यहाँ जा रहे हैं, वह भारतीय सेना के हर जवान और उनके परिवार के लिए यह विश्वास है जब कभी उन्हें जरूरत पड़ेगी।

0: यह राष्ट्र उनके साथ पूरी मजबूती से खड़ा रहेगा।
1: जागतिक आदिवासी दिनानिमित्त देशभरात तसंच राज्यात काल विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येनं एकत्र आले होते। यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसंच जनजागृतीपर उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात नंदुरबार, धुळे, गडचिरोली या जिल्ह्यातले आदिवासी बांधव सहभागी झाले होते। आदिवासी दिनाच्या औचित्यानं काल नवी मुंबईतल्या दिघा आणि घणसोली विभागात घरोघरी तिरंगा घरोघरी स्वच्छता हे अभियान राबवण्यात आलं। नाशिक शहरात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली। यवतमाळमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकारी विकास मीणा यांनी शहरातील भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। नाशिक पुणे या सेमी हायस्पीड रेल्वे मार्गात बदल करण्याच्या निर्णयाविरोधात काल पुणे नाशिक मार्गावरील पुणे जिल्ह्यात चाकण, अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर आणि नाशिक जिल्ह्यात सिन्नर अशा विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं। यापूर्वी नियोजित असलेल्या प्रास्ताविक मार्गानंच हा प्रकल्प व्हावा ही आंदोलनकर्त्यांची मुख्य मागणी आहे। अहिल्यानगरच्या मुकुंदनगर इथल्या दर्गा दायरा परिसरात विद्युत उपकरणाचं काम करणाऱ्या तरुणावर नुकताच प्राणघातक हल्ला झाला। त्याच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या आरोपींना तसंच त्यांना मदत करणाऱ्यांसह 5 जणांना स्थानिक गुन्हे शाखेनं हैदराबाद इथून ताब्यात घेतलं आहे। या घटनेनंतर अहिल्यानगर शहर काल बंद ठेवण्यात आलं होतं। शहरात राज्य राखीव दलाच्या पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। श्री गाडगेबाबा महाराज ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त आणि श्री गाडगेबाबा महाराज मिशन मुंबईचे उपाध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांचं काल निधन झालं। बापूसाहेब देशमुख यांनी आपलं संपूर्ण आयुष्य सेवा समर्पण आणि मानवतेच्या कार्यासाठी वाहून घेतलं होतं। नागरवाडी इथं त्यांनी उभारलेलं इंद्रभुवन हे त्यांच्या दूरदृष्टी सेवाभाव आणि समर्पणाचं प्रतीक आहे। कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या अश्मिता चालिहानं पटकावलं आहे। अंतिम सामन्यात तिनं चीनच्या हान कियान शीचा 14-21, 21-14, 21-14 असा पराभव केला। यापूर्वी अश्मितानं 2024 आशिया सांघिक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं असून 2019 दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या भारतीय खेळाडूंशी संवाद साधला। यावेळी त्यांनी खेळाडूंचं अभिनंदन करत त्यांनी देशासाठी मिळवलेल्या यशाचं कौतुक केलं। युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय तसंच क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यावेळी उपस्थित होते। हवामान। कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोल्हापुरात विविध विकास कामांचं लोकार्पण। ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त देशभरात हुतात्म्यांना अभिवादन। देशभरात हर घर तिरंगा अभियानाला प्रारंभ आणि जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम। आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।
2: FM बँड 102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे।
3: शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज।
2: श्रोते हो, अवश्य ऐका आमचे आजचे प्रायोजित कार्यक्रम। 7:25 दिलखुलास, 8:40 चिंतन हाच चिंतामणी आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर।
4: पारंपरिक कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली आणि डंगावर कुटलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी, उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा।
5: पत्रोत्तरांची खुमारी,
6: अनुभवांची शिदोरी,
5: हिंदी मराठी गाणी,
6: तुमची आणि आमची आकाशवाणी।

श्रोतेओ नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेओ, विशेष सखोल पुनरीक्षण सुरू असताना प्रत्येक मतदारानं स्वतःची नोंद मतदार यादीत योग्य आहे का याची खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आवश्यक कागदपत्र, माहितीतील दुरुस्ती आणि नव्या नावांची नोंदणी याविषयीच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज दिलखुलास कार्यक्रमामध्ये

0: पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जातीये. यामध्ये सर BLO जे आहेत ते घरभेटी घेताना कशा पद्धतीने घेतात, कारण तीन वेळा समजा एखाद्या मतदाराची किंवा नागरिकाची भेट झाली नाही त्यानंतर सुद्धा कशा पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी?
1: घरभेटी करून तपासण्याचं काम ग्रामीण भागामध्ये थोडा सोपं असतं, परंतु अर्बन एरियामध्ये थोडा अडचण आहे. काही जिल्ह्याचा आढावा घेताना असा निदर्शनात आले, दिवसामध्ये लोक घरात राहत नाही, नोकरीसाठी निघून जातात आणि फार उशिरा येतात, म्हणजे 8 येतात. आता 8 सुद्धा आमच्या BLO ते जाणे शक्य नाहीये आणि ते सुद्धा एवढं उशिरानंतर आपल्याला माहिती देणे शक्य नाहीये. म्हणून कुठे गृहभेटी दिवसामध्ये होत नाही म्हणजे अर्बन एरियामध्ये, त्या ठिकाणी आम्ही असा ठरवलेला आहे की शनिवार रविवार गृहभेटीसाठी आमचे BLO आणि पूर्ण महानगरपालिकाच्या सर्व यंत्रण घरोघरी जाण्यासाठी प्रयत्न करतील. आता गृहभेटीला एक वेळ मिळाला नाही, आयोगांच्या सूचना आहे 3 तिथे आपण प्रयत्न करावे. 3 व्हिजिट देऊन सुद्धा मिळत नसेल तर त्यांच्या नाव यादीमधून वगळण्यात येईल, कारण ते तिथे राहत नाही तसा पुरावा आहे. मी आपल्याला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे पुनरीक्षणचे एक महत्वाचे आहे, त्या व्यक्ती तिथे राहत आहेत का हे तपासणे महत्वाचे आहेत. म्हणजे आपल्या कायद्याप्रमाणे मतदान करण्यासाठी एक नागरिक असायला पाहिजे, वय 18 असायला पाहिजे आणि त्या ठिकाणी राहायला पाहिजे. हे तिन्ही तपासतो आपण. 3 तिथे गैरहजर असेल आम्ही गृहित धरतो आपण दुसरा कुठे स्थलांतर झालेलं आहे, म्हणून आपल्या नाव वगळण्यात येतील. परंतु आपल्याला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे चुकून आपण पूर्ण 1 कुटुंबानी बाहेर गेले फार काळजी करण्याची गरज नाही. मी आपल्याला सूचित केल्याप्रमाणे 17 नंतर यादीमध्ये आपले नाव नसेल, आपण तिथेच राहत असेल, आपण फॉर्म सगळा नवीन भरू शकतात, त्याबाबत आपण फार काळजी करू.
0: सर यामध्ये सुद्धा BLO जेव्हा घरोघरी जातात तर त्यांच्यासाठी ते कधी अडचणीचं होतं का, किंवा त्यांच्यासाठी ओळखपत्र वगैरे दिलं जात आहे?
1: ग्रामीण भागामध्ये हे मोठा विषय नसतात, लोक लोकांना ओळखतात, परंतु नागरी भागामध्ये मोठा विषय आहे. कोण येतात, कशासाठी येतात आपल्याला माहिती होत नाहीये, म्हणून आम्ही 2-3 विशेष प्रयत्न केलेले आहे. एक आहे की राज्यामध्ये असले सर्व BLO कडे प्लास्टिक कार्ड मध्ये त्यांना व्यवस्थित ओळखपत्र दिलेलं आहे, आपण कृपया ते ओळखपत्र तपासावे, आपल्या सिक्युरिटीसाठी ते महत्वाचे आहे. त्या व्यतिरिक्त अपार्टमेंट्स आहेत, आम्ही सर्व सोसायटीच्या सचिव आणि अध्यक्षांना विनंती केलेल्या आहेत की आपल्याकडे BLO येत असेल तर आपण सोबत त्यांचं एक व्यक्ती सोसायटीचे एक व्यक्ती पाठवावे, जेणेकरून आपल्याला ओळखीच्या कोणी व्यक्ती BLOच्या सोबत येतील आणि आपण माहिती देऊ शकतात. या व्यतिरिक्त सोसायटीमध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये बसून सर्व माहिती गोळा करण्यासाठी सुद्धा विनंती केली, त्याप्रमाणे BLO एक जहामध्ये बसतात, सर्व माहिती गोळा करतात, नंतर व्हिजिट करतात, जेणेकरून ते मतदार आणि BLOच्या ओळख झाले असते आणि त्यांच्या नंतर घरच्या गृह भेटला येतात. म्हणून आपण ओळखपत्र तपासावे, तपासून BLOला नक्की मदत करा. आपण लक्ष ठेवा की BLO 1,012 गणनापत्र भरून घ्यायच्या 1
0: मागील SIR जे होतं त्या SIR मधील माहिती पुन्हा वापरण्यामागील सुद्धा उद्दिष्ट काय आहे, कशासाठी ती वापरली जाते?
1: पुनरीक्षणाच्या 2 महत्वाच्या काम आहे. संबंधित मतदार तिथे राहत आहेत का ते तपासणे एक, आणि दुसरा या पुनरीक्षणामध्ये आपण तपासतो संबंधित व्यक्ती या देशाच्या नागरिक आहेत का. परंतु नागरिक आहेत का असा तपासण्यासाठी उदाहरण म्हणून आपल्या राज्यामध्ये घेतले तर 9.5 कोटीच्या नागरिकत्व तपासणीमध्ये सोपं नाहीये. म्हणून आपण काय करतो, मागील सखोल पुनरीक्षणामध्ये आपल्या नाव असेल किंवा आई वडिलाच्या नाव असेल, आपल्या कायद्याप्रमाणे आपण या देशाच्या नागरिक आहे असं आम्ही गृहित धरतो.
0: अच्छा.
1: त्यासाठीच मागील पुनरीक्षणाच्या यादीमध्ये आपल्या नाव आहेत का तपासतो आणि आमच्या यंत्रणा मार्फत BLOनी 76% मतदारांच्या जुळवणी करून घेतलेल्या आहेत. म्हणजे या लोकांना दुसरा काही पुरावा देण्याची काही आवश्यकता नाही, त्यांच्यामध्ये डिस्क्रिपन्सी असेल तर ते पुरावा द्यावा लागते. आणि आता आम्ही आपल्याकडे येताना आपण सुद्धा जुळवणीच्या माहिती देणार आहे, म्हणजे 80% आसपास लोकांना काही अलग कागदपत्र देण्याची काही गरज नाही. म्हणजे थोडक्यात हे जुळवणी मागच्या यादीला का करतो, आपल्याकडून अनावश्यक कागदपत्र मागण्याची आवश्यकता नाही.

0: यासाठीच करतो, परंतु जुळवणी झालं नसेल तर सुद्धा आपण कागदपत्र देऊ शकता.
1: अच्छा, बऱ्याचदा होतं की जसं तुम्ही मगाशी पण म्हणालात की मतदार घरी नसतात, कामासाठी बाहेर जातात, रात्री उशिरा येतात, मग अशा वेळेस काय केलं पाहिजे? त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी बीएलओ कशा पद्धतीनं या मोहिमेमध्ये काम करतात?
0: दोन पर्याय आहेत. आपण आपल्या बाजूला राहत असले रहिवासी आपल्या मित्राकडे सांगून ठेवू शकतात, अमुक अमुक तारीखला मी थांबू शकतो, बीएलओला विचारून ठेवा. आणि आमचं बीएलओ घरी आल्यानंतर एक स्लिप टाकतात, मी आलेलो आहोत परंतु आपण उपलब्ध नसल्यामुळे मी परत जातो, या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करावे, असा एक स्लिप टाकत आहेत. या व्यतिरिक्त शहरी भागामध्ये आपण सर्व मोबाईल वापरत आहेत, आपल्याला विनंती आहे ईसीआय नेटचा मोबाईल ऍप डाउनलोड करावे. त्यांच्यामध्ये बुक अ कॉल विथ बीएलओ, म्हणजे बीएलओ कडे कॉल बुक करावे, असं एक सुविधा आहे. तो आपण आपल्या मतदार यादीमध्ये कुठल्या बूथमध्ये आहे एवढं माहिती टाकलंय, मतदार संघाचा नंबर, नाव आणि कुठले मतदार केंद्रामध्ये आहेत एवढं टाकलं तर कुठले बीएलओ असा ऍपमध्ये कळतात. तुम्ही बुक अ कॉल क्लिक केले, बीएलओ इतर कामामध्ये असू शकतात म्हणून त्यांनी फ्री झाल्यानंतर आपल्याला कॉल करतील, हे बुक करू शकतात, जेणेकरून आपल्या संपर्क होईल, आपण दोघं ठरवून त्या दिवसामध्ये करू शकतात. समजा तुम्ही बुक का कॉल केले नाही या काही विशेष बाब केलं नाही, आपल्या सर्वांना विनंती आहे पुढील दोन शनिवार रविवार आहेत त्या वेळामध्ये विशेष मोहीम राबवणार आहेत. आपल्याला सर्वांना विनंती आहे आपण वीकडेज मध्ये कामावर असेल तर हे दोन दिवस किंवा आपण सहा दिवस काम करत असेल तर रविवार या दिवसामध्ये विशेष कॅम्प राबवणार आहेत, आपण कृपया त्यांचा फायदा घ्यावे.
1: यानंतर एकापेक्षा जास्त ठिकाणी सुद्धा नावं असतात, त्या अशा वेळेस सुद्धा कशा पद्धतीनं ते काम केलं जातं? आणि मग एकापेक्षा जास्त ठिकाणी नावं असतील तर मग कारवाई होते का, हा सुद्धा एक प्रश्न आहे.
0: दोन्ही विषय आहेत, काही मतदार त्यांचे नाव एक ठिकाणी आहे असा माहिती असून सुद्धा दुसऱ्या ठिकाणी नवीन नोंद करतात, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकतात, लक्ष ठेवावे. या मोहिमामध्ये आपण कृपया आपल्या नाव दोन ठिकाणी असेल तर आता कुठे राहत आहे तिथे आपण गणनापत्र भरून द्यावे, दुसऱ्या ठिकाणी गणनापत्रामध्ये माझे नाव या ठिकाणी असल्यामुळे तिथून वगळावे असा नोंद करायला बीएलओला सूचित करावे. आपण तिथे सही सुद्धा करण्याची गरज नाहीये, आपले नाव दुसऱ्या यादीमध्ये आहे ते तपासून आम्ही वगळू शकतो. परंतु काही ठिकाणी मतदारांनी कळवलेले आहेत माझे नाव इथून वगळावे इथे घ्यावे असं कळवून सुद्धा चुकून नाव दोन ठिकाणी असण्याच्या शक्यता आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाने दोन काम केलेलं आहे, डेमोग्राफिकली सिमिलर एंट्रीज, म्हणजे नाव सारखे असणे, म्हणजे संतोष पाटील मध्ये संतोष पाटील म्हणून दोन ठिकाणी असणे, हे असा यादी बीएलओला उपलब्ध करून दिलेला आहे, बीएलओ तपासतील. परंतु त्यांच्यामध्ये दोन संतोष पाटील असू शकतात म्हणून ते दुबार नाव आहे असा सत्य नाही. तपासल्यानंतर दोन अलग अलग व्यक्ती असू शकतात, तसं असेल तर वगळण्याची गरज नाही, पण एकच व्यक्ती असेल तर वगळण्याची आवश्यकता आहे. या पुनरीक्षणामध्ये आम्ही एक नवीन राबवत आहे, फोटो सिमिलर एंट्रीज, छायाचित्र सारखे असणे असा फोटो काढून आम्ही प्रत्येक बीएलओना दिलेले आहेत. तुमचं नाव राज्यामध्ये कुठेही दुसऱ्या ठिकाणी असेल छायाचित्र सह बीएलओ कडे उपलब्ध आहे, ते आपल्याला विचारतील दोन ठिकाणी तुमचे फोटो आहेत कुठे ठेवायचे कुठे वगळावे सांगावे असं आपल्याला विचारतील, कृपया आपण कुठे राहताय तिथे ठेवावे दुसऱ्या ठिकाणी वगळून घ्यावे, हे आमच्या स्तरावर करत आहेत. परंतु आपल्याला प्रश्नाला उत्तर आहे की कोणी माहिती असून सुद्धा दोन ठिकाणी नाव ठेवत असेल कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होईल.
1: यामध्ये पण आणखीन एक मुद्दा महत्वाचा म्हणजे लग्न झाल्यानंतर पुन्हा नाव बदललं जातं, त्यानंतर कुणी नावं बदलतात स्वतःची आणि एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतर होतात, तर यांच्यासाठी कशी वेगळी प्रक्रिया आहे?
0: दोन पद्धतीने सांगतो, नाव बदललं तर सुद्धा आम्ही फोटो वापरून दुबार नाव शोधतो म्हणून माहिती मिळून जातात. आता नाव बदललं असेल तर काही कारणामुळे दोन प्रक्रिया आहेत, म्हणजे मतदार यादीमध्ये तुमचे नाव आहे पण जुने नाव आहेत आपल्याला नाव बदलायचं आहे, त्यासाठी आपल्याकडे फॉर्म 8 आहे.
1: अच्छा,
0: 8 भरपूर कामासाठी वापरू शकतात. आपले नाव बदलले, जुने नाव असं आहे, नवीन नाव लग्नाच्या नंतर बदल झाले, किंवा माझं वय चुकीचं लिहिलेलं आहे, नाही माझे मोबाईल नंबर बदललेले आहेत, माझं छायाचित्र बदलायचं आहे, म्हणजे कुठलेही बदल 8 वापरून आपण करू शकतो. तुम्ही मतदार आहेत फक्त माहिती बदलायचं, त्यासाठी आपण भरू शकतो. सखोल पुनरीक्षण चालू असल्यामुळे दुसरा विषय काय आहे, 2002 मध्ये

0: तुमचे नाव अलग होते, तुमचं वाई कमी जास्त काही लिहिलं होते आणि आता फरक काय असा असेल तर तुम्ही जुळवणी केल्यानंतर तिथे लॉजिकल डिस्क्रिपन्सी किंवा अनामली फरक काय म्हणून एक यादी येतील. त्यांच्यामध्ये आपले नाव आल्यानंतर आपण का नाव बदल झाले, आडनाव बदल झालं असेल तर त्यांचे काही पुरावा, वयाचा फरक असेल तर बर्थ सर्टिफिकेट किंवा वयाचा काही पुरावा दिला तर पुरेसा आहे. म्हणजे साधारण कालामध्ये फॉर्म 8 भरून देणे, पुनरीक्षणामध्ये 2002 आणि आजच्या यादीमध्ये फरक असेल तर आपण कागदपत्र तयार ठेवावे.
1: श्रोतेओ, अचूक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीची ओळख आहे आणि यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमध्ये प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि आपली माहिती जी आहे ती व्यवस्थित अचूक दिली पाहिजे, त्याबरोबरच पडताळून सुद्धा घेतली पाहिजे. अचूक मतदार यादी म्हणजेच सशक्त लोकशाही आणि आपल्यासाठी नवीन मतदारांसाठी सुद्धा ही मोहीम अतिशय महत्वपूर्ण आहे. त्यामुळे SIR मोहिमेमध्ये कशा पद्धतीनं आपण सहभाग घेतला पाहिजे, कोणकोणत्या स्तरावर आपल्याला कशा पद्धतीनं BLO-ची म्हणा किंवा स्थानिक प्रतिनिधी असतील, राजकीय पक्ष असतील, या सगळ्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री S. चोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: FM बँड 107 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे.
1: साहित्य मुलाखती गप्पा छान, इतिहास विज्ञान माहिती चिखाण, बाल चमूंच्या कौशल्याचा जिथे निनादे सुरेल वेणू, या साऱ्या रंगांची उधळण होऊनी तिथे चखुलते इंद्रधनु. श्रोते हो, अशी विविध क्षेत्रातली माहिती देणारा कार्यक्रम म्हणजे इंद्रधनु. जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 7:40 झालेली आहेत. श्रोतेहो, राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक संत नामदेव महाराज डॉ सुनीता जयंत वेहळल यांनी दिलेली माहिती आता ऐकूया.

आषाढ वद्य त्रयोदशी या दिवशी संत शिरोमणी पंढरीरायाचे लाडके बाळ भागवत श्री नामदेव महाराज यांची पुण्यतिथी. संतांच्या पुण्यतिथी आपण साजऱ्या करतो कारण की त्या त्या महापुरुषांच्या तत्वचिंतनानं आपलं जीवन आत्मनंदानं उजळून निघावं म्हणून. योगियांचे राजे श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी ब्रह्मसाम्राज्य दीपिका तथा गीत अलंकार ज्ञानेश्वरी लिहून भागवत धर्माचा पाया भक्कम केला. संस्कृत भाषेतील गूढ ब्रह्मानंद तसंच अमृतालाही जिंकणाऱ्या प्राकृत भाषेत प्रकट केला. ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया, नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार. नामदेवरायांनी कीर्तनाद्वारा सगुण भक्ती मार्गाचा प्रसार आणि प्रचार करून सगुण

गुणभक्तीला निर्गुण भक्तीची भेट करविली. शिव विष्णू एकात्मता साधली. या महान भक्तांनी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी एकत्र केली. त्यामध्ये सावतामाळी, गोरा कुंभार, चोखामेळा, नरहरी सोनार, परिसा भागवत आणि ज्ञानेश्वर भाऊंड यांनी या भागवत मंदिराच्या पूर्ततेला सहाय्य केलं. एकनाथ महाराजांनी भागवत रूपानं त्याला खांबाचा आधार दिला आणि जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज या मंदिराचे कळस झाले. या सर्वच संतांनी समाजात समतेची आणि एकात्मतेची शिकवण दिली. अठरा पगड जातीतील दीन आणि दुबळ्या लोकांच्या उद्धारासाठी श्री ज्ञानेश्वरादी भावंडांनी नामदेवराय यांना तीर्थयात्रेला घेऊन जाण्यासाठी विनंती केली. पांडुरंगाने दृष्टांत देऊन प्रत्यक्ष ब्रह्ममूर्ती ज्ञानदेव करीतसे आदर संगतीचा असा निवाडा दिल्यानं त्यांनी तत्कालीन सर्व संतांसमवेत तीर्थयात्रा केली. ज्ञानदेवांची नामदेवांशी ही भेट राष्ट्राला एकात्मता दाखवणारी ठरली. अखिल महाराष्ट्रात प्रचार केल्यानंतर संपूर्ण भारतात त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला. भक्तिमार्गाचं रहस्य नामदेव सांगतात, सर्वाभूती दया सर्व भावे करुणाम, तेथे मी तुपना मावळला, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, ही प्रतिज्ञा केली. निर्गुण भक्ती अर्थात योग आणि नवविधा भक्ती यांचा अपूर्व संगम होऊन ही प्रथम तीर्थयात्रा शके 1217 पूर्ण केली. त्यांनी समाजाला भक्तिमार्गाचा आणि त्याद्वारे एकात्मतेचा संदेश दिला. न पढावे वेद, नको शास्त्र बोध, नामाचे प्रबंध पाठ करा, नवे ब्रह्मज्ञान न होय वैराग्य, साधा भक्ती योग संत संगे, हरिभजन जनी जनार्दनी, सर्वत्र समान भूत दया, सकळासी येते आहे अधिकार, असे सांगून भागवत धर्म सर्वांना समाविष्ट करणारा आहे हे पटवून दिलं. जनसामान्यांना वारकरी पंथ हा सर्व भेदातीत आहे, इथं वरिष्ठ कनिष्ठ भेद नाही, नाही याती वर्ण, असं सांगून समतेचं बीज पेरलं. सोवळे ओवळे उंच नीच वर्ण, नाही येथे गुणदोष काही, भूतांची दया हे भांडवल संता, सर्व जीव भगवत रूप याचा प्रसार केला. अध्यात्म स्त्री शूद्रापर्यंत पोचवलं. संत ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर नामदेव उदास झाले. नामा म्हणे येथे बोलवेना मज, जातसे निज गुज आवडीचे, असे म्हणून त्यांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू उघडले. काही काळानंतर 1220 तीर्थयात्रेचा निश्चय केला. श्रीशैल, मल्लिकार्जुन, अरुणाचल, रामेश्वर, कन्याकुमारी अशा ठिकाणी यात्रा करून भागवत धर्म प्रसार केला. हजारो शिष्य नामदेव जाती म्हणून यामध्ये सामील झाले. तिसरी तीर्थयात्रा 1246-48 जोधपूर, बिकानेर आणि अलवर भागात केली. इथली नामदेव मंदिरं याची साक्ष आहेत. शके 1261 चौथी तीर्थयात्रा पुन्हा उत्तर भारतात केली. अमृतसर नजीक गुरुदासपूर ही त्यांची कर्मभूमी ठरली. अनेक चमत्कार करून लोकांची मनं जिंकून घेतली. परंतु भक्तीद्वारे त्यांनी सामाजिक समतेचा प्रसार करणं हेच ध्येय ठेवलं. तिथं त्यांना जल्ला, केशव, कलधरी, बाबा बहोरदास, विष्णुदास हे निष्ठावंत शिष्य लाभले. त्यांनी घुमान इथं जंगलाचं तीर्थक्षेत्र निर्माण केलं. प्रसिद्ध श्री गुरु ग्रंथ साहेब मध्ये भक्त नामदेवजी की मुखबाणी म्हणून 61 समावेश केला आहे. सर्व शीख बांधव अत्यंत आदरानं त्यांचं पठन करतात आणि त्यांच्या चरणी विनम्र होतात. हे आजही घुमान भेटीवेळी अनुभवता येते. या त्यांच्या कार्यामुळे संत कबीर आणि नरसी मेहताही प्रभावित झाले.
मुस्लिम राज्यकर्त्यांनाही आम्हीही

निर्गुणाचे पुजारी आहोत हे पटवून मूर्तिभंजकता त्यांनी दूर केली. भाषेची, प्रवासाची आणि परप्रांतीय जातीजमातीची अडचण असतानाही हे राष्ट्रीय एकात्मतेचं कार्य करणारे नामदेव आद्य संत होत. त्यांनी पंढरीपासून पंजाबपर्यंत भागवत धर्माची पताका फडकवली. यात त्यांचं श्रेष्ठपण सामावलं आहे. ईश्वरी साक्षात्काराशिवाय हे कार्य करणं शक्य नाही. ते म्हणतात, निर्गुणाचे वैभव आले भक्तिमिशे, ज्ञान सत्य मुक्त शुद्ध बुद्ध युक्त, कारणरहित निरंजन. तेच विठ्ठल रूप, हेच योग्यांच्या ब्रह्माचे साकार रूपात दर्शन झालं. परेहून परते घर, तेथे राहू निरंतर, या परतत्व स्पर्शाने त्यांनी हे कार्य साधले. त्याचबरोबर सर्व सत्ता आली हाता, नामयाचा खेचर दाता असे सांगून श्री गुरुकृपाही लाभली हे सांगितलं. आणि त्यांनी शिव विष्णू, सगुण निर्गुण, कर्म आणि भक्ती यांच्या अद्वैत पातळीवर सर्व धर्म समभाव साधला. हे विश्वची माझे घर हा भाव जागृत झाला. सर्व ठाई भगवंताचं अस्तित्व जाणवलं. जगच एकात्म भावनेनं भरल्याची जाणीव झाली. जीव, आत्मा आणि परमात्मा हेच विठ्ठल रूप हे सर्व ठाई स्थिरावलेलं आहे याचा प्रत्यय येऊन मी माझेपण मावळलं. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा तुझी आन पंढरी नाता. हे विठ्ठल रूप सगुण भक्तीला भाळलेलं तेच निर्गुण होय. अवघे हे सगुण, अवघे हे निर्गुण, अवघे हे परिपूर्ण शुद्ध बुद्ध असा दृढ भाव त्यांनी व्यक्त केला. पंढरी निवासी महान भगवत भक्त दामाशेटी आणि गोनाई यांच्या पोटी कार्तिक शुद्ध एकादशीला नामदेव राय जन्मले. अनेक वैशिष्ट्यांनी त्यांचं जीवन नटलेलं आहे. ते आद्य अस्पृश्य उद्धारक, आद्य संघटक, आद्य प्रवास वर्णनकार, आद्य अभंगकार, आद्य चरित्रकार, पंढरीचं तत्वज्ञान उत्तरेला नेणारे आद्य धर्मप्रसारक असून सामाजिक समतेचे ते जनक ठरतात. पंढरी रायांच्या प्रेमभांडारी लढिवाळ भक्ताचं हे जीवन पाहिलं म्हणजे संत समुदायात ते कैलास पर्वताप्रमाणे सर्वोच्च ठरतात. असं असामान्य कार्य करून समतेचा संदेश जगाला देऊन वयाच्या 80व्या वर्षी विठ्ठल चरणी समाधिस्थ झाले. तेही म्हणतात, नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, संत पाय हिरे वरी देती. या पायरीपुढे वैकुंठाचाही लोभ त्यांनी धरला नाही. अशा रीतीनं नामदेव आणि ज्ञानदेवांचं हे कार्य महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसून राष्ट्रीय एकात्मतेच्या संदर्भात महत्त्वपूर्ण आणि सर्वश्रेष्ठ आहे. संत नामदेवांचं चरित्र आणि कार्य सर्व धर्मीयांना आजही स्फूर्तीदायी ठरत आहे. नामदेवांचे हजारो अभंग आज उपलब्ध आहेत. त्याचं स्वरूप भगवद्गीतेसारखं आहे, तरी त्याला परतत्व स्पर्श झाल्यानं त्यांचे अभंग वाङ्मय अक्षर झालं आहे. सामान्य अनुभवापासून भगवंतांच्या अनिर्वचनीय आनंदापर्यंत विविध अनुभव त्यांच्या अभंगाद्वारे साकार झाले. अशा संतांच्या चरणरजकणानं आपण उद्धरून जातो. म्हणून काय वाणू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे, हेच आपले निज कर्तव्य. जगाच्या उद्धारासाठी ते मागणं मागतात, हे विठ्ठला अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, हे संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्यामुखी निदान पांडुरंग.

आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची भक्तिरचना पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजात. संगीतरचना राम फाटकी यांची.

आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मंडळी, 2 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर काल दिमाखदार सोहळ्यात संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचा पडदा उघडण्यात आला. कोणत्याही नाटकाची सुरुवात ही तिसरी घंटा वाजवून होते. मिलिंद अष्टेकर यांनी तिसरी घंटा वाजवल्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाट्यगृहाचा पडदा उघडण्यात आला.

0: श्रोते हो, आज सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका लोकशाहिरीची समृद्ध परंपरा जपणारे आपल्या प्रभावी पोवाडे आणि शाहिरीनं महाराष्ट्रभर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे शिवशाहीर डॉक्टर पुरुषोत्तम उर्फ राजू राऊत यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.
1: कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी काल पावसानं विश्रांती घेतली. किरकोळ सरींचा अपवाद वगळता दिवसभर कडक ऊन पडलं होतं, त्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांनी ऊन अनुभवलं. बऱ्याच दिवसांनी सूर्याचं दर्शन झाल्यानं वातावरण आल्हाददायक होतं.

नदीची पाणी पातळी घटली असून काही बंधारे पुन्हा वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. शेतीसाठी हे वातावरण अनुकूल असून शेतीच्या रखडलेल्या कामांना गती आली आहे. दूधगंगा वारणा धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. पुढील आणखीन 2 दिवस पावसाची विश्रांती असेल. पावसानं अद्याप सरासरी गाठली नसली तरी पुढील आठवड्यात पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

श्रोतेहो, नृसिंहवाडीतील दत्त मंदिर दर्शनासाठी पुन्हा खुलं करण्यात आलं आहे. 30 जुलैला दुसरा दक्षिणद्वार सोहळा झाल्यानंतर मंदिर पाण्याखाली गेलं होतं. तब्बल 11 दिवसानंतर मुख्य मंदिरात दत्तगुरूंचं दर्शन घेता येत असल्यानं भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. श्रोतेहो, थोडंसं इकडे लक्ष द्या. आपला भारत देश 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करून 100व्या स्वातंत्र्य दिनाकडे वाटचाल करत असताना विकसित भारत घडवण्यासाठी नागरिक म्हणून आपली कर्तव्य आपण कशा पद्धतीनं पार पाडली पाहिजेत याविषयी बोलूया येत्या गप्पा गाणी या कार्यक्रमामध्ये. शनिवारी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. त्यासाठी आमचा फोन नंबर 02132562624. फोन नंबर पुन्हा एकदा 02132562624.

कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, आगामी फेब्रुवारी मार्च 2027 मध्ये होणाऱ्या 10वी-12वीच्या परीक्षांसाठी कोल्हापूर विभागीय मंडळानं परीक्षा केंद्रांचं फेरपरीक्षण सुरु केलंय. विभागातील 539 केंद्रांची तपासणी करण्यात येत असून प्रत्येक वर्गखोलीत कार्यान्वित सीसीटीव्ही नसलेली केंद्र बंद केली जाणार आहेत. विद्यार्थी संख्या, भौतिक सुविधा आणि सुरक्षिततेचे निकष पूर्ण न करणारी केंद्रही रद्द करून तेथील विद्यार्थ्यांना जवळच्या केंद्रावर समायोजित केलं जाणार आहे.

श्रोत्यो, ऐतिहासिक रंकाळा तलावात उभारलेल्या संगीत कारंजाचा काल प्रारंभ झाला. संध्याकाळी 6 वाजल्यापासून संगीत कारंजा पाहण्यास चौपाटीवर कोल्हापूरकरांनी गर्दी केली होती. रात्री संगीत कारंजा पाहूनच लोकांची ही गर्दी ओसरली. पथदिव्यांनी रंकाळा चौपाटी उजळून गेली आहे. आता संगीत कारंजांमुळे रंकाळा नाईट डेस्टिनेशन म्हणूनही उदयास येईल. अत्याधुनिक एलईडी लाईट इफेक्ट, साऊंड सिस्टीमसह पाण्याच्या फवाऱ्यांमधून कोल्हापूरची ठळक वैशिष्ट्य चित्राद्वारे दाखवली जाणार आहेत. गोलाकार, अर्धगोलाकार, विविध आकृतींचे हे पाण्याचे कारंजे दिसणार आहेत.

आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. ठीक 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30:15 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात हर घर तिरंगा अभियानाला प्रारंभ. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त देशभरात हुतात्म्यांना अभिवादन. बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मितीत भारतानं गाठला 300 गिगावॉटचा टप्पा. झारखंडमध्ये भरती परीक्षांमधील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची आज विधानसभेवर मोर्चाची हाक. आणि आशियाई कनिष्ठ गटाच्या भारोत्तोलन स्पर्धेत महाराजन अरुमुगपंडियन याला रौप्य पदक. आता सविस्तर बातम्या. देशभरात काल मोठ्या उत्साहात हर घर तिरंगा मोहिमेला सुरुवात झाली. हर घर तिरंगा अभियान येत्या 17 तारखेपर्यंत चालणार असून नागरिकांना आपल्या घरी तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना हर घर तिरंगा मोहिमेत उत्साहानं सहभागी होण्याचं आणि विकसित भारत घडवण्याच्या कार्यात योगदान देण्याचा सामूहिक संकल्प पुन्हा दृढ करण्याचं आवाहन केलं आहे. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत मुंबईतील लोकभवनात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्रात विविध ठिकाणी काल तिरंगा यात्रा काढण्यात आली. नागपूरमध्ये आयोजित तिरंगा यात्रेमध्ये 700 फुटांचा भव्य तिरंगा ध्वज हे विशेष आकर्षण ठरलं. बीडमध्येही जिल्हा क्रीडा संकुलातून काल तिरंगा रॅली काढण्यात आली. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काल देशभरात स्वातंत्र्य लढ्यात

बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी काल अंदमान आणि निकोबार बेटांवरून हर घर तिरंगा मोहिमेचा प्रारंभ केला. या बेटांच्या दौऱ्यादरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस बेटावरील अनेक ऐतिहासिक स्थळांना त्यांनी भेट दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुदुचेरी इथल्या मुरुगा थिएटर सिग्नलजवळ हर घर तिरंगा यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काल केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते नवी दिल्लीच्या बेस कॅम्प रुग्णालयात सिंदूर महारक्तदान शिबिराचं उद्घाटन झालं. महाराष्ट्रातल्या अनेक कुस्तीगीर आणि इतर खेळाडूंनी या शिबिरात रक्तदान केलं. राज्यात इतर ठिकाणीही क्रांती दिनानिमित्त वृक्षारोपण, हुतात्म्यांच्या कुटुंबियांचा सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यांच्या जिद्दीनं आणि धैर्यामुळे भारत छोडो आंदोलन आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा मार्ग बळकट केला त्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट क्रांती दिनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मिती क्षमतेत जुलै अखेर भारतानं 300 गिगावॉटचा टप्पा ओलांडला आहे. 2030 सालासाठी 500 गिगावॅट क्षमतेचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. त्यापैकी 60% अधिक क्षमतेचा टप्पा गाठण्यात भारताला यश आलं आहे असं नव आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं म्हटलं आहे. या वाढीत सौर ऊर्जेचा मोठा वाटा आहे. 2025-26 या काळात देशात जीवाश्म इंधनावर आधारित नसलेल्या वीज निर्मिती क्षमतेत विक्रमी 55.29 गिगावॉटची भर पडली. यामध्ये सौर ऊर्जेचा 44.6 गिगावॅट आणि पवन ऊर्जेचा 6 गिगावॅट इतका मुख्य वाटा होता. जागतिक आदिवासी दिनानिमित्त देशभरात तसंच राज्यात काल विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येनं एकत्र आले होते. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसंच जनजागृतीपर उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात नंदुरबार, धुळे, गडचिरोली जिल्ह्यातले आदिवासी बांधव सहभागी झाले होते. झारखंडमधील भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेविरुद्ध 2 आठवड्याहून अधिक काळापासून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज विधानसभा मोर्चाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर झारखंड पोलिसांनी विधानसभा परिसराभोवती प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असून रांचीमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. दरम्यान जेपीएससी आणि जेएसएससी परीक्षांमधील कथित अनियमिततेविरुद्ध आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्यांवर झारखंड सरकारनं सहमती दर्शवली आहे. 14वी जेपीएससी प्राथमिक परीक्षा आणि 2023-25 मधील बॅकलॉग परीक्षा रद्द करण्यास सरकारनं मान्यता दिली आहे. तसंच जलदगती न्यायालय स्थापन करण्यासही सरकारनं सहमती दर्शवली असल्याचं राज्याचे मंत्री सुदिव्य कुमार सानू यांनी काल सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या भारतीय खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खेळाडूंचं अभिनंदन करत त्यांनी देशासाठी मिळवलेल्या यशाचं कौतुक केलं. यावेळी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय तसंच युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे उपस्थित होते. जो खेलेगा वो खिलेगा हा संदेश देत पंतप्रधानांनी खेळ आणि युवा शक्तीचं महत्व अधोरेखित केलं. पंतप्रधानांनी या संवादासंदर्भातील व्हिडिओ संदेशही समाज माध्यमावरून सामायिक केला आहे. स्कॉटलंडमधील ग्लासगो इथं 23 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत झालेल्या या स्पर्धांमध्ये विविध क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंनी 13 सुवर्ण 17 रौप्य आणि 9 कांस्यपदकांसह एकंदर 39 पदकांची कमाई केली आणि भारतानं पदक तालिकेत 4थं स्थान मिळवलं. धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या समुद्री मार्गांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी रशियानं हिंदी महासागर आणि भारतापर्यंत रेल्वे मार्ग विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. रशियाच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार तुर्कमेनिस्तान, इराण आणि अफगाणिस्तानमधून हा रेल्वे मार्ग काढता येऊ शकेल असं खुसुनलीन यांनी नमूद केलं आहे. या पर्यायी मार्गांमुळे स्ट्रेट ऑफ होर्मुज आणि बॉस्फोरसची समुद्रधुनी यासारख्या 2 महत्वाच्या समुद्री मार्गांशी संबंधित समस्या हाताळण्यास मदत होऊ शकेल असं खुसुनलीन यांनी म्हटलं आहा.

0: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गाझासाठीची 15 कलमी योजना फेटाळली आहे. जोपर्यंत हमास खऱ्या अर्थानं शस्त्र टाकत नाही तोपर्यंत इस्रायल आपले सैन्य मागे घेणार नाही आणि इस्रायली सैन्य आणि नागरिकांना असलेल्या धोक्यांविरुद्ध कारवाई सुरूच ठेवेल असं पंतप्रधान नेतन्याहू यांनी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितलं. पुढील वाटचाल कशी करावी याबाबत इस्रायल आणि अमेरिका दरम्यान चर्चा सुरू आहे. हमासचं संपूर्ण निशस्त्रीकरण करण्याच्या उद्देशानं एक करार झाला आहे असं अध्यक्ष ट्रम्प यांच्या बोर्ड ऑफ पीसनं गेल्या महिन्यात म्हटलं होतं. परंतु इस्रायलनं आपले हल्ले पूर्णपणे थांबवले आणि गाझामधील सैन्य माघारी घेतलं तरच हमास शस्त्र टाकेल असं हमासनं म्हटलं आहे. उझबेकिस्तानमधील ताश्कंद इथं सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ गटाच्या भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या महाराजन अरुमुगा पांडियांनं काल पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवलं. महाराजांनं स्नॅच प्रकारात 128 किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात 157 किलो वजन उचलून एकंदर 285 किलोची कामगिरी नोंदवली. ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. व्हिएतनामच्या थोआंग थाच यानं 291 किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावलं. अमेरिकेतील ओरेगॉनमधील युजिन इथं सुरू असलेल्या अॅथलेटिक्स U20 विश्वकरंडक स्पर्धा 2026 बसंतकुमार मेघवाल यानं पुरुषांच्या उंच उडीत रौप्य आणि शाहनवाज खान यानं लांब उडी प्रकारात कांस्य पदकं जिंकून इतिहास घडवला आहे. शुक्रवारी भालाफेकीत आशिष यादवनं जिंकलेल्या रौप्यपदकानंतर मिळालेल्या या दोन पदकांमुळे युजिन इथल्या स्पर्धेत भारताच्या पदकांची एकंदर संख्या 3 झाली आहे. भारतानं आता 2021 आणि 2022 आवृत्त्यांमधील आपल्या पदकांच्या संख्येची बरोबरी केली आहे. भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा हिनं कोरिया मास्टर्स 2026 विजेतेपद पटकावलं आहे. काल झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात तिनं चीनच्या हान क्वियान शी हिच्यावर 14-21, 21-14, 21-14 अशी मात केली आणि कारकिर्दीतलं पहिलं BWF जेतेपद पटकावलं. अहमदाबादमध्ये येत्या 13-23 ऑगस्ट दरम्यान 18 वर्षांखालील आशिया बास्केटबॉल चषक स्पर्धा म्हणजे फिबा आयोजित केली जाणार आहे. भारताचा पहिला सामना 14 ऑगस्ट रोजी जपान विरुद्ध होणार आहे. गट फेरीमध्ये भारतीय संघाचा सामना कोरिया जपान आणि कझाकस्तान यांच्याशी होईल. हवामान विभागानं आज पूर्व राजस्थान हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि मध्य प्रदेशातील पश्चिमेकडील भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच आज आणि उद्या दिल्ली हरियाणा चंदीगड आसाम मेघालय पूर्व मध्य प्रदेश जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पंजाब बिहार ओडिशा उत्तर प्रदेश विदर्भ छत्तीसगड नागालँड मणिपूर मिझोराम आणि त्रिपुरामध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरात हर घर तिरंगा अभियानाला प्रारंभ. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त देशभरात हुतात्म्यांना अभिवादन. बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मितीत भारतानं गाठला 300 गिगावॉटचा टप्पा. झारखंडमध्ये भरती परीक्षांमधील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची आज विधानसभेवर मोर्चाची हाक आणि आशियाई कनिष्ठ गटाच्या भारोत्तोलन स्पर्धेत महाराजन अरुमुग पंडियन याला रौप्यपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 8:41 झालेले आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: वेळेचं खरं प्रमाण गोकुळ दूध.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
4: विश्वातील सर्व माणसं मानव जात या नात्यानं दिसायला सारखीच असतात. म्हणजे जगातील प्रत्येक माणसाला नाक, कान, डोळे, हात, पाय, मन, चित्त, बुद्धी वगैरे सर्व अंतर्बाह्य अवयव सारखेच असतात. परंतु जगातील प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसापेक्षा अनेक प्रकारे वेगळा असतो. प्रत्येक माणसाचं रूप वेगळं, त्याचा आवाज वेगळा, चालणं वेगळं, हस्ताक्षर वेगळं, बोटांचे ठसे वेगळे, स्वभाव वेगळा, आवड वेगळी, विचार वेगळे, रंग वेगळा, असा प्रकार असतो. हा प्रकार म्हणजे प्रत्यक्षात नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्थेचा भव्य, दिव्य आणि अद्भुत अशी जी योजना आहे ती आहे. अशी योजना जर अस्तित्वात नसती आणि जगातील सर्व माणसं दिसायला आणि असायला सारखीच असती तर मानवी जीवनामध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला असता, किंबहुना मानवी जीवनात प्रलयच झाला असता. एक उदाहरण देऊन हा मुद्दा स्पष्ट करता येईल. जन्माला आलेली जुळी माणसं, दोन पुरुष किंवा दोन स्त्रिया दिसायला इतकी हुबेहूब आणि सारखी असतात की त्यांच्या घरातील माणसं सुद्धा फसतात, मग इतरांची गोष्टच बोलायला नको. परंतु नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था इतकी अचूक आहे की क्वचित जुळ्या माणसांचा अपवाद सोडला तर याआधी म्हटल्याप्रमाणे जगातील माणसं मानवजात म्हणून जरी एकाच प्रकारे दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र ते रंगारूपानं विविध प्रकारचे असतात. सर्वात विस्मयकारक आणि आश्चर्यकारक गोष्ट अशी की अब्जावधी माणसं पूर्वी होऊन गेली, आज अब्जावधी माणसं जगात आहेत आणि यापुढेही अब्जावधी माणसं जन्माला येतील, तरीही ही सर्व माणसं रंगारूपानं वेगवेगळी असतात आणि असतील, अशी आहे ही विलक्षण नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था. वास्तविक मानवी शरीर ही परमेश्वराची जिवंत मूर्ती आहे. मानवी शरीर हे अत्यंत अलौकिक, विस्मयकारक आणि विलक्षण असून सुद्धा मानवजातीला या शरीराचं महत्व योग्य प्रकारे उमजलेलं दिसत नाही. जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून शरीर हा सर्वात महत्वाचा घटक आहे. विश्वापासून ते विश्वंभरापर्यंत स्थूल मानानं एक साखळी आहे, ती याप्रमाणे सांगता येईल. विश्व, राष्ट्र, समाज, कुटुंब, इंद्रिय, शरीर, बहिर्मन, अंतर्मन, जीव, ईश्वर, परमेश्वर. आपल्याला असं दिसून येईल की शरीराचं स्थान केंद्रस्थानी आहे. शरीर अलीकडच्या बाजूनं व्यक्ताशी जोडलं गेलेलं आहे तर पलीकडच्या बाजूनं ते अव्यक्ताशी जोडलं गेलेलं आहे. म्हणून शरीराची योग्य पद्धतीनं उपासना आणि जोपासना केली

तर व्यक्त आणि अव्यक्त प्रांतातील सर्व घटकांची उपासना आणि जोपासना केल्याचं श्रेय प्राप्त होईल. याच्या उलट शरीराची प्रतारणा आणि अवहेलना केल्यानं व्यक्त आणि अव्यक्त प्रांतातील सर्व घटकांची प्रतारणा आणि अवहेलना केल्याचा दोष पदरात पडेल. खरं सांगायचं म्हणजे मानवी शरीराचं यथार्थ वर्णन आणि कौतुक विशद करण्यास शब्दच अपुरे पडतात. मानवी शरीर म्हणजे परमेश्वराची चालती बोलती जिवंत मूर्ती होय. वास्तविक परमेश्वराच्या या जिवंत मूर्तीची पूजा करणं हेच मुळात अभिप्रेत आहे. आपल्या साधू संतांनी आणि ऋषीमुनींनी आपल्याला पाषाणाची मूर्ती पूजा करायला शिकवली. त्यात त्यांचा मूळ हेतू लोकांनी मानवी शरीर या परमेश्वराच्या जिवंत मूर्तीकडे वळावं असाच होता. तुम्ही कुठल्याही मूर्तीकडे प्रथम पहा आणि नंतर तुम्ही स्वतःकडे पहा, मग तुम्हाला असं लक्षात येईल की ती पाषाणाची मूर्ती हुबेहूब थोड्याफार फरकानं मानवी शरीरासारखीच आहे. थोडक्यात माणसानं माणसाची मूर्ती तयार केली आणि ती देवाची मूर्ती असं जाहीर केलं. आता ही मूर्तीपूजा लोकांच्या एवढी अंगवळणी पडलेली आहे की ते माणसानं निर्माण केलेल्या पाषाणाच्या अचेतन मूर्तीकडे प्रत्यक्ष देवच म्हणून पाहू लागले आणि परमेश्वरानं निर्माण केलेल्या मानवी शरीररूपी जिवंत परमेश्वराच्या मूर्तीकडे संपूर्ण दुर्लक्ष करून राहिले. त्याचप्रमाणे तथाकथित परमार्थाच्या किंवा अध्यात्माच्या आहारी जाऊन बहुतेक माणसं कर्मकांडामध्ये स्वतःला गुंतवून घेतात आणि सर्व आयुष्य वाया घालवतात. म्हणूनच तुकाराम महाराज सांगतात, येथे अवघे वाया गेले दिसती सायास, तुका म्हणे नाश दिसे झाल्या वेचाचा. किंवा नको सोडू अन्न नको सेवू वन, चिंती नारायण सर्व भोगी. किंवा नको गुंफू भोगी नको पडू त्यागी, लावूनी सरे अंगी देवाच्या. किंवा हरिपाठात म्हटलंय, तीर्थ व्रत नेम भावे विण सिद्धी, वायाची उपाधी करीती जना. अज्ञान आणि अंधश्रद्धा यांच्या आहारी जाऊन बहुतेक लोक शरीराकडे शत्रू म्हणून पाहतात, उद्योगधंद्याकडे दुर्लक्ष करतात, संसार सोडतात, जगाकडे तुच्छतेनं पाहतात आणि तथाकथित वैराग्य धारण करतात. अशा लोकांना धड ना परमार्थ धड ना संसार तुका दोहीकडे चोर अशी अवस्था प्राप्त होते. जीवनविद्येला हा प्रकार मान्य नाही. जीवनविद्या सांगते, पाषाणाच्या मूर्तीची पूजा आणि इतर कर्मकांड करण्यापेक्षा मानवी शरीररूपी परमेश्वराच्या जिवंत मूर्तीची पूजा करणं आणि कर्म चांग करणं अनंतपटीनं श्रेष्ठ होय. आता या शरीररूपी परमेश्वराची पूजा करायची म्हणजे नेमकं काय करायचं ते पाहूया. शरीराची स्वच्छता राखणं, त्याची योग्य ती काळजी घेणं, शरीराला उत्तम सवयी लावणं, त्याचं उत्कृष्ट पद्धतीनं संगोपन करणं, त्याला उत्तम शिक्षण शिकवण आणि संस्कार देणं, व्यायाम आणि योगासनं यांच्याद्वारे शरीराला सुस्थितीत आणि कार्यक्षम ठेवणं, त्याला उत्तम खायला उत्तम प्यायला देणं म्हणजेच शरीररूपी परमेश्वराच्या जिवंत मूर्तीची पूजा करणं होय. प्रत्यक्षात मात्र बहुतेक लोक या शरीररूपी परमेश्वराची पूजा करण्याऐवजी त्याची विटंबना करत असतात. स्नान न करणं, त्याला ओंगळ स्थितीमध्ये ठेवणं, त्याला घाणेरड्या अनिष्ट सवयी लावणं, दारू गुटखा गांजा गर्द तंबाखू विडी सिगारेट वगैरे घाणेरड्या गोष्टींच्या व्यसनांचा नैवेद्य अर्पण करणं, शिक्षण न देणं, अंधश्रद्धेची शिकवण देणं, अनिष्ट संस्कार करणं, अशा प्रकारे बहुतेक लोक या शरीररूपी परमेश्वराच्या जिवंत मूर्तीची विटंबना आणि अपमान करत असतात. जशी क्रिया तशी प्रतिक्रिया या निसर्ग नियमाप्रमाणे शरीररूपी परमेश्वराच्या जिवंत मूर्तीला अनिष्ट गोष्टींच्या विषाचा नैवेद्य अर्पण केल्यामुळे

निसर्ग देवतेचा भयंकर कोप होतो आणि या लोकांना शारीरिक आणि मानसिक रोग होऊन अनेक आपत्ती विपत्तींना तोंड द्यावं लागून त्यांचं जीवन आणि त्यांचा संसार उद्ध्वस्त होतो. याच्या उलट आत्ता म्हटल्याप्रमाणे प्रयत्नपूर्वक शरीराचं उत्तम संगोपन आणि संवर्धन केल्यानं त्याला उत्तम उत्कृष्ट आणि चांगल्या अशा गोष्टींच्या अमृताचा नैवेद्य अर्पण केल्यानं निसर्ग देवतेची अशा लोकांवर कृपा होते आणि त्यांना शारीरिक आणि मानसिक सुस्थिती आणि आरोग्य प्राप्त होऊन त्यांचं जीवन सर्वांगानं आणि सर्वार्थानं सुखी यशस्वी आणि समृद्ध होतं. थोडक्यात शरीररूपी परमेश्वराच्या जिवंत मूर्तीला उत्कृष्ट नैवेद्य अर्पण करून सुखी व्हायचं की त्याला अनिष्ट गोष्टींचा नैवेद्य अर्पण करून दुःखी व्हायचं हे सर्वस्वी प्रत्येकाच्या हातात असतं. म्हणूनच जीवनविद्या सांगते.

0: रूपी परमेश्वराच्या जिवंत मूर्तीला उत्कृष्ट नैवेद्य अर्पण करून सुखी व्हायचं की त्याला अनिष्ट गोष्टींचा नैवेद्य अर्पण करून दुःखी व्हायचं, हे सर्वस्वी प्रत्येकाच्या हातात असतं. म्हणूनच जीवनविद्या सांगते, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओम शांती शांती शांती.
1: आत्ताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन EIR ॲपवर.

0: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी,
1: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
2: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
3: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. ऐकूया संत नामदेव महाराजांची भक्तिरचना मंगलानाथ यांच्या आवाजात, यशवंत यांची संगीत रचना.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 9 वाजले आहेत. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. श्रोतेहो, गीत बहार या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला तिसरी मंजिल या चित्रपटासाठी आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचा आवाज, मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, आर डी बर्मन यांचं संगीत.

0: श्रोत्या अवश्य ऐका, एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर.
1: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार? आता नवीन झुमके?
2: नाही, आधी बचत,
1: आधी झुमके.
2: ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
3: पण त्या झुमक्यांचं काय?
2: जातेस की देऊ इंजेक्शन?
4: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्ध.
0: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता लव इन टोकियो या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांचा आवाज, हसरत जयपुरी यांची गीतरचना, शंकर जयकिशन यांचं संगीत.

गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता नया दौर या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात साहिर लुधियानवी यांची गीतरचना, ओ पी नय्यर यांचं संगीत.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता तुमसा नाही देखा या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचा आवाज, साहिर लुधियानवी यांची गीतरचना, ओपी नय्यर यांचं संगीत.

0: श्रोते हो, आज सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका लोकशाहिरीची समृद्ध परंपरा जपणारे आपल्या प्रभावी पोवाडे आणि शाहिरीनं महाराष्ट्रभर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे शिवशाहीर डॉक्टर पुरुषोत्तम उर्फ राजू राऊत यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता मेरे सनम या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांचा आवाज, मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, ओपी नय्यर यांचं संगीत.

श्रोतेहो, मेरे सनम या चित्रपटातील या गीतरचनेबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आता समाप्त करत आहोत. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 9:30 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम स्नेहांकित. स्नेहांकित ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना अनुजा तापसकरचा नमस्कार. श्रोत्यो, कार्यक्रमात पहिलं पत्र आपल्याला पाठवलेलं आहे खंडेराव पार्वती शंकर हेरवाडे, शिरोळ कोल्हापूरचे हे श्रोते आहेत. ते म्हणतात की आकाशवाणी कोल्हापूर एफएम केंद्रावरील सर्वच कार्यक्रम आम्ही ऐकतो. यामुळे शेती आणि आरोग्याविषयीची माहिती आम्हाला मिळते. त्याचबरोबरीनं हिंदी आणि मराठी चित्रपटातील गाणी, त्यातही जुनी गाणी आम्हाला विशेष आवडतात. आकाशवाणी केंद्रावर रोज सकाळी 9 वाजता गीतबहार हा कार्यक्रम लावण्यात येतो. त्यामध्ये हिंदी गाणी प्रसारित होतात. त्याचबरोबर यामध्ये अभिनेता, अभिनेत्री, संगीतकार, गायक, गायिका यांचा जन्मदिन किंवा स्मृतिदिन असेल तर त्यांच्यावर चित्रित केलेली चित्रपटातली गाणी लावली जातात. ती आम्हाला खूप आवडतात. त्याचबरोबर मराठी चित्रपट संगीतही त्यांना खूप आवडतं आणि ते प्रसारित केलं जावं असं ते म्हणतात. तर या श्रोत्यांच्या माहितीसाठी गुरुवारी 10:30 आणि रविवारी आपली आवडच्या माध्यमातून आपण मराठी चित्रपट संगीत प्रसारित करतो. स्नेहांकितसाठीचं हे पुढचं पत्र आहे. दि ही मॅन धर्मेंद्र ग्रुप रेडिओ श्रोता संघ आणि मित्रपरिवार, विजयकुमार स्वामी, वीरभद्र जंगम, शिवप्रसाद, अभिलाषा, महादेवी, प्रीती, श्रुती, स्नेहा, मियारा जंगम आणि सर्व जंगम परिवार बस्तवाडचे हे श्रोते आहेत. त्याचबरोबर बाजीराव आगमारे केरूचे श्रोते, अण्णा सुखोत दत्तवाड, गजबर अत्तार कुरुंदवाडचे श्रोते, सलीम नायकवडे भैरेवाडीचे श्रोते आणि वीरभद्र जंगम बस्तवाडचे श्रोते आहेत. तर हे म्हणतायत की माझे जीवन गाणे या कार्यक्रमामधून निवेदिका ऐश्वर्या बेहरे यांनी शिक्षिका आरती सिद्धनेर्लीकर यांची मुलाखत घेतली. ती आम्हाला खूप आवडली. आरतीताईंची असलेली शिक्षणाविषयीची तळमळ, शिक्षण कसं असावं, एकत्र कुटुंबात सर्वांशी संयमानं सलोख्यानं वागून घरातील सर्व जबाबदारी व्यवस्थित हाताळून परत नोकरीत आदर्शवत गुरुची शिक्षिका म्हणून त्यांनी भूमिका अतिशय लाजवाब आणि सध्याच्या मोबाईल युगातील शिक्षण कसं बदललंय याचीही अतिशय छान माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर आषाढी वारी आणि गुरुपौर्णिमेच्या त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये बुद्धिबळाच्या पटावर या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय बुद्धिबळपटू आणि कोच भाग्यश्री ठिपसे यांच्याकडून कठोर परिश्रम आणि खेळातील सातत्य आणि यशासाठी सराव रोज किती आवश्यक आहे आणि इतर उपयुक्त माहिती मिळाली ती

0: धीमॅन धर्मेंद्र ग्रुप रेडिओ श्रोता संघ आणि मित्रपरिवार बस्तवाडे यांच्याकडून आणखीन एक पत्र आलेलं आहे. ते म्हणतायत की आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून सादर होणारे सर्वच कार्यक्रम जसं की चिंतन हा चिंतामणी, परिसर, ऐसे अक्षरे रसिके, आपली आवड आपकी पसंद, आरोग्यम धनसंपदा, गाता रहे मेरा दिल, लोकसंगीत, अमृतधारा, भावगीतं, नाट्यगीतं, साहित्य सौरभ, युवावाणी, अमृत कलश, रामराम पाहुणं, शेतकऱ्यांची आवड, उमंग, तसेच कोल्हापूर दर्पण आणि माझे जीवन गाणे, माझं शेत, माझं शिवार, किसानवाणी हे सगळेच कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात असं ते म्हणतायत. त्यांचं आणखीन एक पत्र माझ्या हातात आहे, त्यामध्ये ते म्हणतात की वनिता मंडळ या कार्यक्रमामधून स्मृतीवर्धन यामध्ये मेंदूची घ्यायची काळजी याविषयीची अलकनंदा पाध्ये यांनी दिलेली अतिशय छान माहिती मिळाली. तसंच परिसर या कार्यक्रमामध्ये हेमंत सामंत यांनी पर्यावरण आणि त्याची घ्यायची काळजी याबद्दल अतिशय उत्कृष्ट माहिती मिळाली. येणाऱ्या भावी पिढीसाठी देशातील प्रत्येक व्यक्तीच्या जबाबदारीची जाणीव त्यांनी करून दिली. तसंच ऐसी अक्षरे रसिकेमधून दयानंद काळे यांचे सर्वच ललितलेख अतिशय चांगले, श्रवणीय आणि चिंतनीय होते, ते आम्हाला आवडले असं हे म्हणतायत. हिमायन धर्मेंद्र ग्रुप रेडिओ श्रोता संघ बस्तवाडचे हे श्रोते आहेत. आपल्या तिन्ही पत्रांबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: अरे वा, खूप दिवसांनी.
2: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
1: अहो तेच 60 रुपये.
2: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
1: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
2: आणि दुसरी?
1: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने.
2: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
1: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
5: पाहुणे जरा थांबा, हा गुरु काय म्हणतात ती बघतो.
6: काही नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
5: कणीस आणि हत्ती?
7: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्तीच्या गहू भुसा वापरा.
0: स्नेहांकित हा कार्यक्रम आपण एकदा आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. यानंतरचं पत्र आपल्याला पाठवलेलं आहे शिवानी कांबळे, अलाहाबाद. दीपाली, अमोल, सुला, एकनाथ डी कांबळे, मुक्काम पोस्ट, मौजे सांगाव, तालुका कागलचे हे श्रोते आहेत. ते म्हणतायत की आपल्या केंद्रावरून बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 9 वाजता गीत भार या कार्यक्रमामध्ये गीतकार राजा मेहंदे अली खा यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांची अजरामर आणि अवीट गोडीची गीतं प्रसारित करण्यात आली. ती आम्हाला खूप आवडली. आपल्या पत्राबद्दल धन्यवाद. यानंतरचं पत्र आहे श्री मल्लिकार्जुन श्रोता संघ आडी तालुका निप्पाणीचे हे श्रोते आहेत. भगवंत लोखंडे, शंकर मोरे, लक्ष्मण लोखंडे, बाबूराव कुंभार, मल्लू शेवाळे, नंदकिशोर देखणे, सुभाष तांबेकर आणि सुशीला लोखंडे. आणि हे म्हणतायत की माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये प्रसारित करण्यात आलेली मुलाखत आम्हाला खूप आवडली आणि सगळ्यांना शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत. आपल्या पत्राबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतरचं पत्र आपल्याला पाठवलेलं आहे विद्यानगर कवठे मंकाळहून. हे पत्र आलेलं आहे संजीवनी, सुयोग, सुजाता, सुरेश कुलकर्णी, SP म्हैसाळकर. स्नेहांकित हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. श्रोत्यांच्या पत्रातील अभिप्राय ऐकून समाधान आम्हाला खूप वाटलं. त्यानंतर आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये पोटाचे विकार आणि उपचार याबद्दल अधिक महत्वाची माहिती मिळाली. पित्ताचे खडे कसे निर्माण होतात हे जाणून घेता आलं. चिंतन हा चिंतामणी हे सद्गुरू वामनराव पै यांचे विचार खूपच चांगले असतात. आवड शेतकऱ्यांची हा कार्यक्रम अत्यंत सुंदर, गाणीसुद्धा अप्रतिम असतात असं त्यांनी कळवलेलं आहे. आपल्या पत्राबद्दल खूप खूप धन्यवाद.
8: बाळे, तोंड शिवल्या गत का बंद हाय?
9: तात्या, दाढ लय दुखालिया, मंजन लावून बसलोय.
8: बाळे, साळी पिरून घाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
9: वय, दातासाठी 1 नंबर.
10: माधव मिशन, डेव्हल क्लब, तळमजला.

0: प्रत्येक धागा सुखाचा,
1: समाधानाच्या वस्त्रांचा,
0: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणारे
1: विक्रांत शिलाई मशीन,
0: घरगुती व व्यावसायिक मॉडेल्स,
2: विक्रांत शिलाई मशीन
3: तुमचा जीवनभरचा साथी।
4: स्नेहांकित हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून। श्रोते, यानंतर

नंतरचं पत्र आपल्याला पाठवलेलं आहे. मैत्री श्रोता संघ, सुरेश रामू साबळे, विजयकुमार स्वामी, रेखा सागर साबळे, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, मेघा सुभाष सातवेकर आणि रेखा बाळू तिप्पे, चंद्रकांत रामू साबळे, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूरचे हे श्रोते आहेत. हे म्हणतायत की 3 तारखेला सकाळी 10:30 माझे जीवनगाणे या कार्यक्रमामध्ये सावित्री पाटील यांची ऐश्वर्याताई यांनी घेतलेली मुलाखत आम्हाला खूप आवडली, कारण की आजीबाईंचे अनुभव प्रत्येकाने ऐकून घेऊन त्यांच्याकडून नवा आदर्श घेण्यासारखे होते. जे आपल्यापाशी आहे त्यातच समाधान मानलं पाहिजे. दुसऱ्याचं किती आहे याकडे न बघता त्यांच्याकडून अनेक अनुभव घेण्यासारखे होते आणि यांच्यासारखे प्रत्येकानं वागलं तर समाजात भांडण तंटे होण्यास आळा बसेल असं हे म्हणतायत. आपल्या पत्राबद्दल खूप खूप धन्यवाद. यांचं आणखीन एक पत्र आलेलं आहे. ते म्हणतायत की 11:00 प्रसाद देसाई यांच्या निवेदनातून प्रसारित झालेला बहारदार कार्यक्रम गाणं मनातलं, हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला आणि अनेक श्रोत्यांच्या मनातील गाणी ऐकावयास मिळाली. त्यामागच्या भावना आणि आठवणी किस्से ऐकायला मिळाले जे आम्हाला खूप आवडले. मैत्री श्रोता संघ, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा, तालुका कागल इथून हे पत्र आलेलं आहे. आपल्या पत्राबद्दल खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर शुक्रवारी 31 जुलैला सकाळी 10:30 घरगुती कचरा व्यवस्थापन याविषयी प्रिया मोहिते यांची ऐश्वर्याताई यांनी घेतलेली मुलाखत इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये आम्हाला ऐकायला मिळाली. आम्हाला ही मुलाखत खूप आवडली, कारण की प्रत्येकाच्या घरी कचरा म्हणजे एक समस्या आहे, पण या समस्येवर उपाय म्हणजे जो आपल्या घरी कचरा जमा होतो त्यामध्ये ओला कचरा वेगळा ठेवणं, त्याचं शेतीमध्ये खत म्हणून वापर करणं, तर इतर कचरा जसं की मोठं प्लास्टिक, रद्दीचे कागद हे आपण जर विकले तर त्यातून थोडाफार पैसा सुद्धा मिळू शकतो आणि त्याचा संसाराला हातभारही लागतो, पर्यावरणाचं संतुलनही राहतं. जे आपण वड्याची पूजा करतो ती फांदीची न करता त्याचं रोप लावून दरवर्षी पूजा केल्यास वृक्ष लावल्याचं पुण्यही आपल्याला मिळेल असं हे म्हणतात. आणि हसत खेळत महिला भजनी मंडळ, सरिता पाटील, लता भोसले, रेखा तिप्पे, दीपाली तोडकर, अनिता देशमुख, केरूबाई, शांताबाई तिप्पे, रेखा साबळे, दत्ता गोरे, रघुनाथ शिंत्रे, मारुती ढोकरे, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूरचे हे श्रोते आहेत. आपल्या पत्राबद्दल खूप खूप धन्यवाद. श्रोते, याबरोबरच आजचा स्नेहांकित हा कार्यक्रम आता इथे समाप्त करत आहोत.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 10:11 झालेले आहेत. ऐकूया मिश्र संगीताचा कार्यक्रम.

मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजात संत नामदेव महाराजांची भक्तिरचना, संगीतरचना श्रीनिवास खळे यांची.

मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता आशा भोसले यांच्या आवाजात शांता शेळके यांची गीतरचना, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत.

0: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
1: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
0: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
1: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
0: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर,
0: फोन 940-440-8000।
2: पारंपारिक कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली आणि डंगावर कुटलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी, उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा।
3: मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून। कार्यक्रमात आता सुधीर फडके यांच्या आवाजात सुधीर मोघे यांची ही गीतरचना।

श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे ठीक 10:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम माझे जीवन गाणे.

0: श्रोते हो नमस्कार. माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमामध्ये शिवशाहीर डॉक्टर पुरुषोत्तम उर्फ राजेंद्र कृष्णाजी राऊत यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकणार आहोत. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी, ऐकूया. नमस्कार श्रोते हो, माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपला जीवन प्रवास उलगडण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत कोल्हापुरातील सुप्रसिद्ध शाहीर पुरुषोत्तम उर्फ राजेंद्र कृष्णाजी राऊत सर. तर त्यांचा जीवन प्रवास आता आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत, नमस्कार.
1: नमस्ते नमस्ते, आभारी आहे.
0: आपण माझे जीवन गाणे या कार्यक्रमात तुमचा पूर्ण जीवन प्रवास जाणून घेणार आहोत. तर सुरुवात तुमच्या बालपणापासून करूयात. तर तुमचं बालपण कुठे गेलं, लहानपणच्या आठवणी?
1: मी खरं म्हणजे शिवाजी पेठेतलाच माझा जन्म.
0: बर.
1: आणि शिवाजी पेठ म्हणजे तशी सगळ्या सांस्कृतिक तिचे जे वैभव आहे ते म्हणजे फार मोठं आहे. म्हणजे लहानपणापासून जे काय मला बघायला मिळालं पेठेत, मग लाठी काठी असू दे, पोवाडे असू देत, भजनं असू देत, चोंगी भजनं असू देत, तुम्हाला सांगतो गोकुळाष्टमी आली की ती झोकड्यांची गाणी असू देत, त्यानंतर शाहिरीची भेदिक कवनी असू देत, चित्रकार शिल्पकारांची पेटाई, अनेक चित्रकार अनेक शिल्पकार, त्यामुळं पेठेतच माझी जडणघडण. आणि ते पेठेच्या प्रत्येक जे काय म्हणजे फॅकल्टीज आहेत त्या सगळ्यात प्रकारात मी अगदी मनमुरातपणे कालच्या विद्यार्थ्यांसारखं 24 आवर पुस्तकाचं वजू डोक्यावर नसायचं, त्यामुळे रंगताळा आहे. मनमुक्तपणे अगदी मनमुरातपणे या प्रत्येक क्षेत्रात मला इंटरेस्ट आलं. बोला की
0: खरंय. घरचं वातावरण कसं होतं, आई वडील

0: आवंड.
1: आम्ही तशी आई वडील आणखीन भाऊंडे म्हणून, मी भाऊंड मला आम्ही 9 ते 10 जण,
0: बर.
1: आणि आई वडील माझे चित्रकार
0: हा
1: शिल्पकार.
0: हा
1: नंतरच्या काळात मी चित्रकलेचं रंगाचं वातावरण लहानपणापासून अगदी माझ्या घरात म्हणजे खेळलोच रंगात मी अगदी म्हणजे लहानपणापासून अगदी
0: बर.
1: काय असं उपामूर्ती चौक, शिवाजी पेठ, तिथे ते गणेश उत्सव, शिवजयंती, त्याला असणारे संगीत मेळे, नकला, पोवाडे, याचा रसरशीत म्हणजे मला खायला मिळाला अगदी म्हणजे पौष्टिक काय. त्यामुळे ते गाण्याचे शाहिरीचे संस्कार झाले ती त्यातून झाली काय.
0: बरोबर.
1: वडील म्हणजे तत्कालीन माझे ख्यातनाम चित्रकार,
0: हा
1: त्यांची बरीचशी कामं निव्वळ कोल्हापुरातच नाही तर गुजरातच्या बाउंड्री पर्यंत अगदी कच्छच्या आखातापर्यंत आणि कच्छ पासून ते चेन्नई पर्यंत त्यांनी जैन धर्मियांची शिल्पे, पेंटिंग, पट किंवा काही व्यक्ती शिल्प, करवीर निवासिनी अंबाबाईच्या मागची प्रभावळा त्याचं डिझायनिंग माझ्या वडिलांच्या हस्ते, आणि आम्ही मी स्वतः अंबाबाईच्या देवळात आम्ही 2 पिढ्या काम केलेले लोक आहोत. तिथली
0: बरोबर.
1: सेवा म्हणा, सांस्कृतिक सेवा, कला क्षेत्रातले सगळे जे काही काम असायचं ते अगदी म्हणजे देवीच्या चांदीच्या गाभाऱ्यापासून चालू, ते अगदी येथे ठुमकापर्यंत किंवा पाकिट मारापासून सावधरा इथपर्यंतचे साईन बोर्ड, आणि अंबाबाई देवळातलं सगळं मी काम जवळपास 40 वर्ष केलं काय वडिलांच्या बरोबर.
0: बर. आणखी काही आठवणी सांगा ना, म्हणजे तुम्ही जात होतात तुमच्या वडिलांच्या बरोबर अशा ठिकाणी.
1: हा मी जायचो ना प्रत्येक, हे बघा प्रत्येक तालमीत आणि प्रत्येक तालमीवर आमच्या वडिलांनी केलेला एक शिवाजी असायचा. आता तुम्हाला तो फिरंगाई तालमीवर बघायला मिळतोय, महाकाली तालमीत होता, सरदार तालमीत होता, आणि प्रत्येक तालमीच्या गणेश उत्सवात गणेश उत्सवाचे हलते देखावे ते सगळं काम आमच्या घरीच असायचं. त्यानंतर शिवजयंतीची शिवाजी तरुण मंडळाची मिरवणूक आहे, त्याचे सगळे जे काही बॅनर्स पोस्टर्स असायचे ते घरी असायचे. त्याच्यानंतर निवडणुकीतली बॅनर्स जी काही म्हणजे जे आंदोलन लागायची, मग सीमा लढा असू दे किंवा शेतकरी कामगार पक्षाचे आंदोलन असू दे, त्याचे सगळे बोर्ड त्यांनी चळवळीला धार करण्यासाठी आमचे वडील फार म्हणजे ते ख्यातनाम होते, म्हणजे त्याचं अनेक ठिकाणी अनेक पुस्तकात ते मेन्शन आहे. त्यामुळे
0: खरं.
1: वडील एक चित्रकार शिल्पकार सावत्र मामा आहेत ते शाहीर, तिलक शाहीर विचारत पिलाजीराव सरनाईक ते चौकातलेच.
0: शाळा कुठली होती सर तुमची?
1: मी पहिल्यांदा म्हणजे पहिली ते चौथी शिकलो दौलतराव भोसले विद्यालयामध्ये,
0: बर.
1: आणि त्याच्या पुढचं शिक्षण घेतलं मी महाराष्ट्र हायस्कूलमध्ये, पण तिथं माझं सगळं शिक्षण म्हणजे थांबलं म्हणा,
0: बर.
1: महाराष्ट्राच्या पुढे काय मी काय शाळेत
0: हा,
1: जाऊ शकतो.
0: खऱ्या अर्थानं या शाहिरी परंपरेला किंवा या गोष्टींना तुमच्याकडनं कधी सुरुवात झाली? किंवा
1: हा
0: पेंटिंग असेल, फोटोग्राफी असेल, या सगळ्याच
1: बरोबर,
0: गोष्टींना?
1: अगदी पेंटिंग पहिल्यापासूनच होतं, त्या अगदी म्हणजे बोर्ड करणे, साईन बोर्ड करणे, रिक्षावर नाव घालणे, नंबर प्लेट घालणे, काय छत्रीवर नाव घालणे, गड्यावर प्रेझेंट नाव घालणे, असं करत करत त्यानंतर मी फोटोग्राफी चालू केली 74 साली.
0: बर.
1: तिथनं पुढे नंतर बराचसा शाहिरीशी करावं वाटायचं, परंतु ती भाकरीचा चंद्र उडकण्यात बराचसा कालावधी गेला, आणि
0: खरं.
1: वयाच्या 35व्या वर्षी थोडीशी आर्थिक सुबत्ता आली, व्हिडिओ कॅमेरा नंतर घेतलेला ऑर्डर जरा बऱ्यापैकी म्हणजे चूल सोडून थोडाफार पैसा मिळायला लागला घरदार सोडून. आणि मग एके दिवशी मी ती पेपरमध्ये बातमी वाचली की 97 साली कानपूरला शाहू मेळा ठेवलेला, आणि
0: बर.
1: त्याची बातमी मी आपली पेपरमध्ये बघितली. तत्पूर्वी माझं ते महालक्ष्मीचं मी थेट प्रक्षेपण देखील मोफत म्हणजे श्रमदानातनं लोकांच्या 150 लोकांच्या श्रमदानातनं करायचो. मग मी आपलं क्युरिओसिटीने खालती आपलं वाचली कोण कोण शाहीर जाणार आहेत, माझं तसं शाहिरीचं आकर्षण होतं चौकात साधारणतः बघितलेलं. शालेय जीवनामध्ये 5वी 6वी 7वी 8वीला मी महाराष्ट्र हॉस्टेलच्या गॅदरिंग मध्ये मी त्याचं सादरीकरण करायचो, त्याचे
0: बर.
1: अजूनही फोटोग्राफ्स आहेत माझ्याकडे. काय कसा आहे एक शिवाजी पेठेकर कोल्हापूरच्या शाहिरीचा एक विशेष बाज आहे, तो
0: बरोबर.
1: पिलाजीराव सरनाईक आणि त्यांचे गुरु म्हणजे ज्यांना आपण शाहिरीतले भीष्माचार्य म्हणतो, शीघ्रकवी हरी हायदर यांची
0: हो.
1: जी काही शब्द प्रतिभा आहे, त्या शब्द प्रतिभेनं ओतप्रोत भरलेली शाहिरी काय, आणि पिलाजीराव सरनाईक यांच्या आवाजानं त्यात प्राण भरलेला असल्यामुळं त्या शाहिरीचा एक नाच बाज ठसका, तिचा नखरा, तिचा एक दिमाग असा वेगळाच आहे होतो,
0: खरंय.
1: तुमच्या लक्षात आलं जमत नाही की कोकणातला आम्ही जरी कोकणी बोलायचं म्हटलं तर तो कोकणी बाज आमच्या त्या येणार नाही, तसा या शाहिरीचा कोल्हापूरचा जो काही बाज आहे हा भाग वेगळा आहे, आणि त्या भागात गाण्याला एकही शाहीर

0: जाणारा मला तिथे दिसला नाही. गोविंदराजा डोक्यात आलं, कारण माझं एक होत काय सांगतो ऐश्वर्याजी, कि पेंटिंग बोर्ड करत असताना माझ्याकडे एक टेप रेकॉर्ड आणि दोन कॅसेट असायच्या. तर दोन कॅसेट म्हणजे शिवाजी महाराजांच्या पोवाड्याच्या, कारण शिवचरित्र हे माझं म्हणजे श्रद्धेचे भक्तीचं अधिष्ठान आहे शिवाजी महाराज. त्यामुळे ते आपले मी तिराजीरावांच्या ऐकत बसायचो. त्यामुळे त्या कॅसेट बरोबर 10-15 वर्ष कने ती म्हणजे जिजल्या दोन कॅसेट परत आणून लावल्या तरी मोडल्या तरी ते ऐकून ऐकून ऐकून मला तिराजीरावांचे सगळे पोवाडे
1: पाठवत.
0: आणखीन परत मी ती त्यांची पुस्तकं पण घेऊन यायचो. ती बापाची तिथल्या मंडलिक बुक डेपो मध्ये मिळायची पुस्तकं घेऊन यायचो. आणि त्याच्यावर पाठ असताना मग तिराजीरावांचं साहित्य मी म्हटलेलं पण ते कॅसेट बरोबर म्हणलेलं, म्हणजे टेप रेकॉर्डर बरोबर मी म्हणायचो. स्वतः कधी म्हणजे सादरीकरण 5वी-6वीच म्हणजे तितकं काही ती काय प्रगल्भ असं काय आम्ही तिथे देत नाही ना ते काय गॅदरिंग कला सादरीकरण. मग मी ठरवलं एक आम्ही 10-12 मित्र घेतले आणि आम्ही आपलं तिराजीराव सरनाईकांच्या घरी गेलो. त्यांची चिरंजीव आहेत अजूनही. त्यांना आम्ही विचारलं म्हणलो तुम्ही उभा राहा म्हणलो काय पुढे आम्ही साथ करतो आणि आबाईंच्या नावावरचं एक पत्र घेऊन आपण कानपूरला जाऊया काय तिराजीराव सरनाईकांच्या. तर म्हणजे नाही नाही ते कसं जमल त्यांचा व खूप केवढा मोठा यातला तिराजीराव सर. म्हणजे तिराजीराव सरनाईक आपण व्हायचं नाही म्हणतो. तिराजीराव सरनाईक दुसरा अजिबात जन्म नाही लक्षात घ्या तुम्ही, कारण त्या गळ्याचा माणूसच तुम्ही. त्यांचा जन्मच पोवाडे गाण्यासाठी होता. ती गायकीतली लता होती पोवाडा गावात तिराजीरावानीच काय. आणि आपण म्हणलं स्टाईल ऑफ तिराजी ती बाज नाद नकरात्री गळ्यातनं काढतो आपला कसा काय आवाज असे ना. आम्ही ठरवलं आणि आम्ही आपलं दिवस भजनासारखे प्रॅक्टिस करायला बसलो. आमच्या मित्राच्या घरी डुलकी एक आणली, त्या डुलकीवाल्याला बोलविला, सुरकेरसनी पाठ करायला लावलं, सुरकेरी काय करायचं असं करत करत कोल्हापूरवरनं एक मोफत रेल्वे निघाली होती कुठं कानपूरला. सगळे म्हणजे कोल्हापूरचे सगळे कलाकार त्या ते सगळा सांस्कृतिक जे काय वैभव आहे कोल्हापूरचं ते सगळं त्या रेल्वेतनं 1500 माणसं घेऊन आम्ही कानपूरला गेलो. आणि 7 लाख आउटसाईड आले होते आणि एकूण मॅनेजमेंटची व्यवस्थेचा इतका गदारोळ. मग तिथं आम्ही गेलोच नाही मूळ कार्यक्रमापासून. ऐश्वर्याजी तुम्हाला सांगतो मी 22 किलोमीटर लांब होतो. आलं नाही म्हणल्यानंतर शेवटी मग बाकी म्हणलो त्याला परत मी कपडे घातलेले मेकअप केला होता. परत आम्ही काय केलं सगळं बॅगा भरले आणि संध्याकाळच्या रेल्वेत बसलो आम्ही. ती गाडी जाणार संध्याकाळी कोल्हापूरला. मग रेल्वेत गवगव झाला तुम्ही कुठे होता काय कुठे होत. बऱ्याच जणांना वाटलं टिका टिकविण्या झाल्या जो चेष्टा कुचेष्टा याला कुठे पोवाडायचं आम्ही कधी बघितला नाही. बाबा म्हणजे पेंटर आहे फोटोग्राफर आहे व्हिडिओग्राफर आहे फुकट रेल्वे मिळाल्यात म्हणून आल्यात का काय म्हणलेत लोक. मग बाकी मनाला एक निग्रह केला बघा काय मोफत सुविधा घेण्यासारखं मी नाही. माझं स्वतःच मुळात चॅनल मी 1,00,000 रुपये वर्षाला खर्च करून अंबाबाईचं करायचो. मी फुकट चॅनल गाडी मिळाली म्हणून येतोय काय म्हणलो. ह्या पोवाड्यात काय दाखविल्याशिवाय म्हणलं डब हातात न ठेवत नाही म्हणलो मी. आणि तिथनं पुढं मग शाहिरी माझी सुरुवात. लक्षात घ्या तोपर्यंत मला शाहू महाराजांचा एकच पोवाडा सूर्यकांत खांडेकर लिहिलेला आणि फिराजी सरनाईकांनी गायलेला तेवढाच यायचा. आणि मग तुम्हाला आता इथं सगळ्यात गंमत सांगतो काय असं नाही तर हिंमत मर्दा तू मदत खुदा म्हणतात या उक्तीला धरून 1997 साली असं काय शाहिरांच्या शाहिरीच्या स्पर्धेचं पीक आलं. पीक म्हणतो मी मला सांगतो प्रत्येक ठिकाणी शाहिरी आणि त्या प्रत्येक स्पर्धेत मी काय घालायचो नाव घालायचो जाऊन आणि प्रत्येक ठिकाणचे प्रथम क्रमांक असे 7 प्रथम क्रमांक मी शाहिरीतले मिळवलेले आहेत काय.
1: एकंदरीत तुम्ही अशा आहे ना शाहिरी परंपरेला सुरुवात केलीत. हा तिराजीराव सरनाईकांचं तुम्ही नाव घेतलं त्यांना प्रत्यक्ष बघितलेलं होतं.
0: आता तुम्हाला सांगतो ते माझ्या वडिलांचे सावत्र मामा.
1: बरोबर.
0: नंबर 2 मी राहतो तिथनं अवघ्या 125 पावलावर त्यांचं दुकान.
1: हो ना.
0: त्यांचा मुलगा आमचा नातेवाईक पण मित्र पण रविकांत.
1: त्यामुळे
0: तो काय करायचा सकाळी 10 माल आणायला लक्ष्मीपुरीत जायचा बेकरीचा आणि पानपट्टी आणि बेकरी मी 10 ते 1 वाजेपर्यंत युतोपर्यंत मीच चालवायचो. आणि तिराजीरावांच्या सहवास तोपर्यंत पलीकडे बेकरीत आबाजी असायचे आणि पानपट्टी तुम्ही. त्यामुळे माझ्या इथल्या 9-10 वर्ष तिराजीरावांचा सहवास लाभलेला. त्याच्याशिवाय घरगुती आमची नाती त्याच्याशिवाय संबंधात जाणं त्याच्याशिवाय

0: त्यांना मी स्टेजवरनं बघणं, म्हणजे शिवाजीराव सरनाईकांचा जास्तीत जास्त सहवास लाभलेला. आणि त्यात मी बसल्या बसल्या आपलं दर किपला कुरापत्या काढायचो ना, आबाजी इथं काय झालं, आबाजी तिथं काय झालं, ह्या रचनेचं महत्व काय, त्या सगळं त्यांच्याकडनं काय केलं, म्हणजे आपण जाणून घेतलं ते लक्षात.
1: खरंय खरंय.
0: त्यामुळे त्यांचा बऱ्यापैकी मला सहवास लाभला. 10 वर्ष कशी म्हणतो मी, कळती समर्थी 10 वर्ष म्हणतो मी, म्हणजे समजतो आपण काय विचारतो आणि आपण काय समजून घेतो अशा गेली 10 वर्ष.
1: खरे. आणखी कुठले कलाकार प्रत्यक्ष त्यांचा अनुभव आला का तुम्हाला, शिल्पकलेतले असतील किंवा फोटोग्राफर असतील?
0: अहो मला वाटत नाही, प्रज्ञावंत कलावंतांचा जो सहवास मला लाभला की तू इतक्या प्रती नावं सांगितली तर तुम्हाला पटणार नाही. सुदैवानं माझ्याकडं या सगळ्यांच्या बरोबर भेटलेले बोलतेले 10-15 लाख फोटो आहेत आणि 8.5 कॅसेट आहेत व्हिडिओ, की त्यांच्यासंग माझे कसे संबंध होते ते सगळं चित्रीकरण आहे. आणि इतक्या उच्च दर्जाचे लता दिदी आहेत माझ्या घरी येणं झालं, कुमार गंधर्वजी आहेत, शाहीर साबळे आहेत, बाबासाहेब पुरंदरे आहेत, विठ्ठल उमप आहेत, यांचं कोण सांगू सांगायची, गोणी दांडेकर आहेत, मुगो गुळवणी आहेत, बाळ जेमिनीस आहेत, अप्पासाहेब देशपांडे आहेत. म्हणजे असा कलाकार नाही की हो ज्याचं माझे म्हणजे ती ओळख नाही आहे. माझे त्यांचे कसे स्नेही संबंध आहेत ते मी प्रज्ञावंतांना जिंकण्यात माझं आयुष्य गेले. बघा तुम्ही कोण सांगा, तुम्ही कलाकार तू माझ्याकडे येऊन गेलाय. आणि सॉरी, हे सगळे माझ्याकडे घरचे पाहुणे आहेत, मी त्यांच्या घरचा पाहुणा आहे. कुमार गंधर्वांच्या घरी मी 3-3 दिवस राहिलोय जाऊन, लक्षात घ्या. भाऊसाहेब पतनकर मराठी शिवशैलीचे जनक, बाबासाहेब पुरंदरे, लता दिदी, अरे बापरे बापरे बापरे काय सांगू तुम्हाला, प्रचंड आहे. म्हणजे अगदी आता अजून देखील आहेत या पिढीतले, नंदेश उमप असू देत आज माझ्या संग, अगदी येतो का त्याच्या वडिलांच्या बरोबरचे माझे सहवास प्रचंड मोठे आहेत ना. आत्माराम पाटील असतील शाहीर, तुम्ही शिल्पकलेतले आहेत, बाळ चव्हाण आहेत, रवींद्र मिस्त्रींच्या बरोबर मी 8-10 वर्ष काम केलं, चांदी क्षेत्रातले आहेत बुजले म्हणून आहेत, फोटोग्राफी मधले गोविंद बेंद्रे आहेत, वसंत बेंद्रे आहेत, अरे बापरे बाप, म्हणजे कोण मला प्रत्येक क्षेत्रातली दिग्गज माणसांचा मला खरोखर मनावं वाटतं की शिल्पकारासंगे उद्धरली शिळा आली देवकळा पाषाणाला, जसं माझ्यासारख्या दगडाला खरोखर ह्या लोकांच्या सहवासानं ते पैलू घडलेले आहे. अनंत म्हणजे कृपा आशीर्वाद आहेत माझ्यावर सुदैव.
1: लक्षात राहणारी एखादी आठवण कोणा बरोबर?
0: मी अण्णाभाऊ अण्णाभाऊ साठे यांची महिना तुम्हाला माहितच आहे, माझी महिना गावाकडे राहिली. त्या महिनेवर अण्णाभाऊंच्या मी एक महिना लिहिली, म्हणजे महिना एवढी मोठी आहे की वसुधा पेंडसे सारख्या किंवा भाऊसाहेब खांडेकरांच्या सारख्या फार मोठ्या साहित्यिकांनी असं म्हटलं काय की अण्णाभाऊंनी एवढी एकच काव्य जरी लिहून गेले असते तरी देखील ते महाराष्ट्रातले फार मोठे प्रतिभावंत म्हणून गणले गेले असते. त्या महिन्याचा 50 वर्षानंतरचा परामर्श येणार मी काव्य लिहिलं. आणि त्यावेळी शिवाजी विद्यापीठाचे संगीतचे विभागाचे प्रमुख राम जोशी असतील किंवा विश्वनाथ शिंदे सर लोककलेचे गाढे अभ्यासक असतील, त्यांनी जे माझ्याविषयी वाक्य लिहिलं ते वाक्य ऐकल्यानंतर की त्यांनी त्यांना काय त्यात अपील झालं पुन्हा वाटतो, ते म्हणले रामभाऊ खरं जर का कुसुमाग्रजांनी गडकरी आदिता असते तर इतकी उत्तुंग कल्पना खरोखर सुचली असती म्हणल्या असते, अशी कल्पना आज शाहीर राजदत्ताने केल्या. आणि ते वाक्य देखील माझ्याकडे रेकॉर्डेड आहे व्हिडिओ मध्ये. अगदी वाटलं कुसुमाग्रज गडकरी एवढी काही सामान्य लोक नाहीत ती. आणि परत माझ्या लेखणीचा माझा जो काय नाज नखरा शेवटपर्यंत राखता येईल का, राजे उमेदीच्या काळात पहिल्यांदा लिहिलेली, आज जे मिळतं यश ते यश मी किती वर्ष सांभाळ अशी अनामिक भीती आली ना, त्यामुळे प्रेशर आलं की एकदम फार मोठं काय मिळून ना.
1: खरंय खरंय.

अरे श्रमिकांच्या घामाची महती गाऊन ज्यांनी उभ्या जगाला दिली प्रेरणा, आणि पृथ्वी ही शेष फण्यावर नसून श्रमिकांच्या तळहातावर आहे असे सांगणाऱ्या लोकशाहीराला बनले.

लोकांना भावना लोकशाही राहणार शिष्य ते जाणार वारस ते माना कुणाचे वारस हे ज्योतिराव भीमरावांचे खास आणि अन्याय गुलाम

0: आणि या लोककलेच्या माध्यमातून न्याय सदा दिदला,
1: न्याय सदा दिदला, ऐका न्याय सदा दिदला, न्याय सदा दिदला, ऐका न्याय सदा दिदला।
0: आणि हे सगळं करत असताना कोण कोण या महाराष्ट्रात, ओ शाहिरा मोर्शे कापडे गवाणकर सातपुते सोबतीला,
2: कशाला
0: क्रांतिकारी पोवाडे गाणी आला, बरोबर, हे समाज परिवर्तन।

0: एकंदरीत आपण जे म्हणतो की कोल्हापूर हे कलापूर आहे, त्याचं खर तर पूर्णतः अनुभव तुम्ही तुमच्या आयुष्यात घेतलाय असं
1: घेतलाय. मी काय म्हणतोय, खरोखर कलेचं माहेरघर आहे कोल्हापूर. दाद देणारा जो काय रसिक आहे, रसिक आहे तर कोल्हापूर एकदम कलेत कुठल्याही क्षेत्रात, नाट्य क्षेत्र घ्या, सिनेमा क्षेत्रात घ्या, गायन क्षेत्रात घ्या, चित्र शिल्प नाट्य सगळ्यात रसरशीत तुम्हाला माणसं भेटतील. त्याच्या माग सर्वस्वी एकच माणूस उभा आहे, ठमक्या तो म्हणजे राजर्षी शाहू. काय
0: बरोबर
1: त्यामुळे नानाविध कलामुक्ता माझ्यापासून ते क्लासिकल प्रेमालादे खान साहेब यांच्यापासून ते माझा तो भाऊ पक्कराणी इथला तुमचा तुम्हाला सांगतो अगदी पट्टेवापुरापर्यंत त्याच्या मागे सदैव राजर्षी शाहूंचा वरदा असतो होता.
0: वडिलांचा वारसा फोटोग्राफीचा आणि शिल्पकलेचा तर तुम्ही चालवलाच आणि त्याबरोबर ही शाहिरी परंपरा, तुम्ही स्वतः सुद्धा काही पोवाडे रचलेले आहेत समाज
1: करा. मुळात शाहीर म्हणजे लिहून गाणारा, स्वतः लिहितो आणि स्वतः गातो. दुसऱ्याची गाणी म्हणणार मग काय, रफीचा आवाज केवढा मोठा आहे.
0: खरं
1: पोवाडा गाऊ शकत नाही काय, किती अवघड अवघड गाणी गातात ते.
0: बरोबर
1: गाऊ शकतात. पहिल्यांदा एकच पोवाडा मला येत होता तो म्हणजे खांडेकरांनी लिहिलेला आणि पिराजी सरनाईकांनी गायलेला चौंचा पोवाडा.
0: बरोबर
1: तो मी म्हटला. म्हटल्यानंतर मला काय वाटलं, 93-97 पर्यंत कोल्हापुरातला डब थांबलेला आहे आणि मी तो आणलाय म्हणजे मी काय म्हटला, फारच मोठं काम केलंय असं स्वतःला एक जरा गर्व झाला. घेऊ काय काय माझ्यावर रखाने ज्या रखाने पेपरला येणार म्हणलो. शाहू मी हे घेतला इथं एकाळावर घेतला पद्मराजीच्या ग्राउंडवर आणि दुसऱ्या दिवशी पेपर उघडला आणि बघित होतो शाही राजूराऊत यांनी पिराजीरावांची आठवण करून दिली. एवढं एकच वाक्य आलो संध्याकाळी सगळं आमचं पथक बसलं की मी आपलं जरा असं अरे काय याला काय अर्थ आहे, मी एवढा गायला पोवाडा भारी. आणि मग मी मुळात शकुंतला चव्हाणांच्या नंतर गेलतो स्टेजवर, कोण जायला तयार नव्हती. मी आपला नवा नवाडा म्हणून गेलो आणि म्हणलं माझं एवढं तर लिहिलं नाही तेवढं लिहिलं नाही. माझा एक मित्र होता नाव देखील मी घेतो आसिफ बारगीर, कलाकार होता, 3 चित्रपटाचा निर्माता दिग्दर्शक असणारा माझा माझा जीवश्य कंटचे मित्र म्हणतोय. म्हणला एवढी वेळ लिहिली म्हणजे लई झाला म्हणला. म्हणलं का, आणि 4-5 वेळ लिहायच्या नाहीत काय. म्हणलं नाही भाऊ तुम्ही कुठे शाहीर आहे. म्हणला अरे म्हणजे लिहून गाणाऱ्याला शाहीर म्हणते, तुम्ही उष्ट गाणं गायले. म्हणला दुसऱ्या लिहिले अशा ऑर्केस्ट्रात निघायला पडल्यात म्हणला तुमच्यासारखी डोक्याला जी काय समज बसली की नाही. मग लेखणी हातात घेतली, आजपर्यंत जाऊस्तोपर्यंत 3000 पानाचं माझं लिखाण आहे. 70 वर्षात गेल्या अभ्यासक्रमात गेलेला मी एकमेव शाहीर आहे. 2012 साली कर्नाटकाच्या इयत्ता 8वीच्या अभ्यासक्रमात माझा पुस्तकात धडा शिकवायला आहे. देशाबाहेर गेलेला मी शाहीर आहे. माझ्यावर युनिव्हर्सिटीमध्ये 3 थीसेस आहेत. PhD मध्ये माझ्या साहित्याचा स्वातंत्र्योत्तर काळातील शाहिरी म्हणून माझ्या साहित्याचा समावेश आहे. अजून 2 PhD चालू आहेत. नंतर भरपूर लिखाण त्या माणसामुळं त्यानं मला तिची आग लावली ना,
0: जाणीव करून दिली.
1: आपण प्रमाण नवीन नवीन केली की थोडं तसा उत्तेजित
0: भाव
1: जागरूक

0: पिन लावून त्यानं माझा फुगा फोडला म्हणा काय.
1: पहिला लिखाण पोवाड्यातलं कुठलं लिहिलं?
0: पहिलं लिखाण लिहिलं म्हणजे 50वा सुवर्ण महोत्सव होता भारताचा स्वातंत्र्याचा. अर्ध्या शिवाजी पुतळ्यामध्ये आपल्या वरुण तिरुती विषयीला एक स्पर्धा होती. त्या स्पर्धेत मी उत्स्फूर्तपणे लिहिलं की 50 वर्षात देशाची कशी कशी प्रगती झालेली आहे.
2: हे स्वातंत्र्य सूर्य उगवला भारत आपला देश उजळला देश उजळला. अहो 50 वर्षे झाली की हो आज आणि अशा या स्वर्ण महोत्सवास ऐका भारत हाच्या विकास कार्यास जी जी जी जी. नदी तळ्याचे पाणी उडते धरणातून वरती माळावर झाली हरित क्रांती हो. हा जिर जिर हे जिर जी हे
0: खरे.

0: नदी तळ्याचे पाणी उडते धरणातून वरती, माळावर झाली हरित क्रांती हो। हा जिर जिर हे जिरजी हे।
1: खऱ्या अर्थानं शाहिरीसाठी आवश्यक गोष्टी आहेत, त्या म्हणजे पहिल्यांदा तुमचं पौराणिक वाचन पाहिजे, धार्मिक वाचन पाहिजे, सांप्रदायिक पाहिजे, त्यानंतर ऐतिहासिक तुम्हाला जाण पाहिजे माहिती, ऐतिहासिक नंतर तुम्हाला मध्ययुगीन भारताचा इतिहास माहिती पाहिजे, त्याच्यानंतर सामाजिक पाहिजे, राजकीय पाहिजे, याच्या सगळ्याच्या व्यतिरिक्त काव्यशास्त्राची माहिती पाहिजे। काव्यशास्त्राची माहिती जर का झाली तर त्याच्यानंतर तुम्हाला व्याकरणशास्त्राची माहिती पाहिजे, त्याच्यानंतर संगीत सांगीतिक तुम्हाला त्याचं मूल्य माहिती पाहिजे, काल सूर म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टींची अवधानं ज्यावेळी राखली जातात त्यावेळी शाहीर तयार होतो लक्षात घ्या।
2: बरोबर
1: 35 वर्षाला मी लिहायला सुरुवात केली बघा।
2: हा आणि मग त्याच्यानंतर किती वर्ष तुम्ही सादर करत होतात?
1: अजूनही लिहितोय, अजूनही सादर करतोय ना।
2: वेगवेगळे कार्यक्रमांबद्दल सांगा ना, किंवा काही लक्षात राहिलेले क्षण तुम्ही सादर केले।
1: सह्याद्रीचं गीत आहे माझं ते, असंच मला विद्यापीठातून फोन आला कुलगुरूंचा, डॉक्टर एन जे पवार होते सर, बाबा सह्याद्रीवर काहीतरी काव्य लिहा म्हणून, प्रदीर्घ काव्य आहे ते, पुढचं ते लिहिलं गेलं। त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो एक माझं गाणं असं आहे की तुम्हाला माहित आहे दोन शाहिरांच्या एकमेकाची गाणी गायली जात नाहीत, गात नाहीत, पण माझं गाणं महाराष्ट्रात असा शाहीर नाही की ज्यानं माझं हे गाणं गायलेलं नाही।
2: बर,
1: आणि तुम्हाला माहित आहे ते प्रसिद्ध गीत आहे ते, अंधार फार झाला दिवा पाहिजे आणि या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, हे गाणं माझं आहे, काय लक्षात आलं का नाही? अंधार फार झाला अरे दिवा पाहिजे आणि या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, अरे झाली किती वर्ष आली देशावर ही वेळ, बिघडून गेला सारा बसविलेला तो मेळ, राजसत्ता ही झाली पैशेवाल्याचा खेळ, सतांध वृत्तीला उरला नाही तळमेळ, अरे तो मेळ साधण्याला, तो मेळ साधण्याला दैवी दुवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, असं आहे ते गाणं काय सह्याद्री पण माझा प्रसिद्ध आहे, महिना प्रसिद्ध आहे, शिवाजी मी इतके काव्य प्रकार हाताळलेत ना मुक्त छंदाच्या पासून ते वेगवेगळे, म्हणजे सगळे ग्रहण मात्रा छंद वृत्तप्रास अनुप्रास सगळ्या, म्हणजे दाम यमक वगैरे असले सगळे अवघड अवघड यमक देखील व्याकरण शास्त्रातली माहिती असल्यामुळं ते लिहिलेले आहेत। त्यामध्ये तुम्हाला सांगतो शिवाजी महाराजांच्यावर भूपाळी लिहिले मी, कधीच होती 350 वर्षात।
3: तर या भूपाळीची एक झलक ऐकूया ना आपल्या श्रोत्यांना आता।
0: अहो प्रात काळी बिगी बिगी कसबा, श्री गणेश आले भवानी।

वीरवासिनी जगदम्बे सह ज्योतिबा आले शिवगणांसह शिखर शिंगणापूर शंभुअवतर ले पंढरीत विट विसरुणी तेथे विठुराया आले नवलाख पायरी उतरुणी दौडत मल्हारी आले आहो

0: जमले ऐकून शिव कीर्ती रुद्ररणीचा रायगडा वर राजाभिषेक दिनी उठा उठा शिवराय शाहिरी करितो ही विनवनी ओ राजे उठा उठा शिवराय शाहिरी करितो ही विनवनी।
1: श्रोते हो, शिवशाहीर डॉक्टर पुरुषोत्तम उर्फ राजेंद्र कृष्णाजी राऊत यांची मुलाखत आपण ऐकत आहोत, पण वेळेअभावी आज आपल्याला इथंच थांबावं लागतंय। या मुलाखतीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या सोमवारी सकाळी 10:30 माझे जीवन गाणी या कार्यक्रमामध्ये। तोपर्यंत ऐश्वर्याला निरोप द्या, नमस्कार। या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर।

शैल चढूनी वर आले, कुठाले रायगडावर आले, भवानी शिरकाई अतिथी स्वागता, दंगगडा वरती तेतीस को

माझे जीवन गाणे हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर सकाळचे ठीक 11 वाजले आहेत.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला अॅनिमल या चित्रपटासाठी अरिजित सिंग यांचा आवाज, श्रेयस पुराणिक यांची संगीतरचना आणि सिद्धार्थ गरिमा यांची गीतरचना.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता भेडिया या चित्रपटासाठी अरिजित सिंग आणि सचिन जिगर यांचा आवाज, अमिताभ भट्टाचार्य यांची गीतरचना.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आता ब्रह्मास्त्र या चित्रपटासाठी अरिजित सिंग यांचा आवाज, अमिताभ भट्टाचार्य यांची गीतरचना, प्रीतम यांचं संगीत.

वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई या चित्रपटासाठी आता मोहित चौहान यांचा आवाज ऐकूया. इरशाद कामिल यांची गीतरचना, प्रीतम यांचं संगीत.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर. सकाळचे 11:20 झालेले आहेत. कार्यक्रमात आता डिअर जिंदगी या चित्रपटासाठी अली जफर यांचा आवाज.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आता कबीर सिंग या चित्रपटासाठी विशाल मिश्रा यांचा आवाज, मनोज मुंतशीर यांची गीतरचना, विशाल मिश्रा यांची संगीतरचना.

आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये काय पोचे या चित्रपटासाठी अमित त्रिवेदी आणि मोहन कानन यांचा आवाज, स्वानंद किरकिरे यांची गीतरचना, अमित त्रिवेदी यांची संगीतरचना.

गाता रहे बादल या कार्यक्रमामध्ये आता रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटासाठी अरिजित सिंग आणि श्रेया घोषाल यांचा आवाज.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर. कार्यक्रमात आता जब वी मेट या चित्रपटासाठी मोहित चौहान यांचा आवाज, इर्शाद कामिल यांची गीतरचना, प्रीतम यांचं संगीत.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आता तमाशा या चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि अरिजित सिंग यांचा आवाज, इर्शाद कामिल यांची गीतरचना, ए आर रहमान यांचं संगीत.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. ठीक 12 वाजता मैत्रिणींसाठी कार्यक्रम

0: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरुरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया असे बहरते गाणे. संगीत संयोजक आनंद सहस्त्रबुद्धे यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार. वनिता मंडळाच्या आजच्या या विशेष कार्यक्रमात मी दीप्ती आंबेकर आपलं मनापासून स्वागत करते. परवा माझ्या मुलाने बोलता बोलता मला विचारलं, आई गीतकार म्हणजे कोण ग? मी म्हटलं, अरे गीत म्हणजे गेय कविता आणि ते लिहिणारा तो गीतकार. मग समोरून दुसरा प्रश्न आला, आणि मग संगीतकार म्हणजे काय? मी म्हटलं, गीताला संगीत देणारा, चालीत बांधणारा तो संगीतकार. अच्छा आई ग, गीताला संगीत दिलं की सुरेल गाणं तयार होतं, हो ना? मी म्हटलं, हो, पण त्याबरोबरच त्या गाण्याला आपल्या जादुई संगीत संयोजनाने आभूषित करणारा, अलंकृत करणारा, सर्वांगाने नटवणारा असतो तो संगीत संयोजक. एखादं गाणं तुमच्या भाषेत पॉप्युलर किंवा ट्रेंडी करणारा किमयागार असा असतो संगीत संयोजक. आजच्या पिढीतील हरहुन्नरी अवलिया संगीत संयोजक आनंद सहस्रबुद्धे आज आपल्या भेटीला आकाशवाणीत आला आहे. आनंददा, तुझं मनापासून स्वागत.
2: धन्यवाद.
1: सर्वात प्रथम मला तुला विचारायला आवडेल की तुझ्या आयुष्यात संगीत केव्हा आलं?
2: माझी आजी असं सांगायची की मी वयाच्या तिसऱ्या वर्षी हार्मोनियम वाजवायला लागलो. म्हणजे आईच्या माहेरी हार्मोनियम होती आणि मी हट्ट करायचो की मला ती त्या खोक्यातनं काढून द्या. आणि आजीचं असं सांगणं होतं की टीव्हीवर चित्रहार किंवा रंगोली असा कुठला तरी एक कार्यक्रम लागला होता आणि त्यात कुहू कुहू बोले कोयले हे गाणं सुरू होतं आणि मी हार्मोनियमवरती ते गाणं फॉलो करायला लागलो, मला जसं जमेल तसं. तर ती सुरुवात तशी झाली हार्मोनियम वादनाची. पण गाणं ऐकणं किंवा गाण्याची जवळीक जी निर्माण झाली ती साधारण 6-7 वर्षांचा असताना बाबा दर रविवारी एक कुठली कॅसेट टेप रेकॉर्डरमध्ये लावायचे आणि ती पूर्ण कॅसेट वाजत राहायची आणि ती सगळी गाणी कानावर पडायची. त्यामुळे त्या 6-7 वर्षांच्या वयामध्येच मी पंडित भीमसेन जोशींना पण ऐकलं, पंडित कुमार गंधर्व पण ऐकले, जगजीत सिंग साहेबांना ऐकलं, रफी साहेबांना ऐकलं, एस डी बर्मन यांची गाणी ऐकली, नय्यर साहेबांची पण गाणी ऐकली, मराठी बालगीतं ऐकली. सो असा एक सर्वांगीण संस्कार संगीताचा त्या वयात माझ्यावर होत गेला आणि मला ती सगळी गाणी आवडायला लागली. मग हळूहळू जसं वय वाढत गेलं तसं एखाद्या गाण्यातलं हे आवडतंय, त्या गाण्यातलं ते आवडतंय, असे काही प्रेफरन्सेस निर्माण झाले आणि तिथून पुढे असं वाटू लागलं की मला जे काही करायचंय ते संगीत क्षेत्रातच पुढे करायचं.

0: आहे, म्हणजे अभ्यास हा माझ्यासाठी दुय्यम झाला आणि गाणी ऐकणं किंवा गाण्यांबद्दल विचार करणं किंवा गाण्यांबद्दल माहिती मिळवणं हे माझ्यासाठी खूप प्रामुख्याने आवडणारी गोष्ट झाली. त्यामुळे साधारण वाजवायला मी वयाच्या तिसऱ्या वर्षी लागलो, पण 6-7 वर्षांचा असल्यापासून गाण्याशी नातं जे जोडलं गेलं ते कायम जोडलेलंच राहिलं आतापर्यंत.
1: पण मग तुझी शाळा कॉलेज किंवा तुझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय?
0: मी बीकॉम केलंय. माझी शाळा हंसराज मुरारजी पब्लिक स्कूल अंधेरीत, आणि त्या शाळेने मात्र माझ्या कलेच्या दृष्टीने खूप प्रोत्साहन दिलं मला. कारण आमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या भाषांच्या नाईट्स असायच्या, म्हणजे इंग्लिश नाईट, मराठी नाईट, हिंदी नाईट. तर त्या विशिष्ट नाईटला त्या भाषेतली सगळे कार्यक्रम किंवा त्या भाषेतली नाटकं, त्या भाषेत असलेल्या गाण्यांचं सादरीकरण असं सगळं व्हायचं. तर मी त्या सगळ्या नाईट्समध्ये भाग घ्यायचो. त्याच्यामुळे वेगवेगळ्या भाषातली गाणी ऐकणं, इंग्लिश गाणी म्हणा, मराठी, हिंदी, ती ऐकली गेली. आणि काही गाणी जी आवडतात ती हार्मोनियमवरती इन्स्ट्रुमेंटल सादर करायची किंवा काही गाणी तिथे गाऊन दाखवायची, नाटकांमध्ये कामं करायची, हे सगळं तिथून सुरू झालं. त्यामुळे आर्टिस्टिक एक्सप्रेशन जे असतं ना, कलात्मक पद्धतीने स्वतःला व्यक्त करणं, भावना व्यक्त करणं, हे मला वाटतं त्याचं बीज तिथे रोवलं गेलं शाळेत, की आपण क्रिएटिव्हली स्वतःला एक्सप्रेस करणं याची सुरुवात तिथून झाली. आणि म्हणून मग पुढे कविता लिहिणं किंवा स्वतःची गाणी तयार करणं हे सगळं तिथून सुरू झालं. किंवा संगीत संयोजक म्हणून सुद्धा जे मी काम करतो ते सुद्धा काय ते एक एक्सप्रेशनच आहे ना. मी आमच्या पूर्ण फॅमिलीमधला मी पहिलाच असा आहे जो प्रोफेशनली या क्षेत्रात काम करतोय. पण आईला गाण्यांची खूप आवड, ऐकण्याची, गाण्याची. म्हणजे मी ज्या हार्मोनियमचा उल्लेख केला ती हार्मोनियम आईच्या लहानपणी आजोबांनी तिला आणून दिलेली होती. तीच हार्मोनियम मी वाजवायला लागलो आणि आजही ती हार्मोनियम माझ्याकडे आहे. त्यामुळे आईला ती आवड आणि बाबांचं प्रोत्साहन भरपूर, कारण बाबांना खूप आवड संगीत क्षेत्राची. तेव्हा लक्ष्मीकांत प्यारेलाल, शंकर जयकिशन यांचा कुठेही उल्लेख झाला किंवा त्या काळचे हिरोज देवानंद, दिलीप कुमार अशी नावं कुठेही जरी आली तरी बाबा पटकन म्हणजे ही सगळी आमची माणसं आहेत. आणि म्हणजे मी त्या जनरेशनला त्या सगळ्या लोकांबद्दल खूप पॉझिटिव्ह असलेलं बघितलंय. आणि नंतर नंतर तर मला असं कॉम्प्लेक्स यायला आलं, म्हणजे ही सगळीच तुमची माणसं, मग आमची माणसं कोण? त्यामुळे जेव्हा मी नंतर पुढे काही वर्षांनंतर प्यारेलालजींना भेटलो तेव्हा मी बाबांना जाऊन सांगितलं होतं, म्हटलं बाबा आज मी प्यारेलालजींना भेटलो, प्यारे अंकलना भेटलो. तर तेव्हा ते मला म्हणाले की तू त्यांना किती अंकल अंकल केलंस तरी ते आहेत आमचीच लोक. पण ते सुरुवात सगळी तिकडूनच झाली, आई बाबांकडूनच ती झालेली आहे. आणि मुख्य म्हणजे एनकरेजमेंट त्यांच्याकडून मिळाली.
1: म्हणजे पहिलं वाद्य तू हातात घेतलंस ते हार्मोनियम
0: वयाच्या तिसऱ्या वर्षी.
1: आणि मग संगीताचं रितसर प्रशिक्षण, म्हणजे तू कंठ संगीत किंवा वाद्य संगीत असं काही शिक्षण?
0: मी कुठलंच वाद्य वाजवायला शिकलेलो नाहीये. मी हार्मोनियम, कीबोर्ड, पियानिका म्हणजे मेलॉडिका आपण ज्याला म्हणतो ते वाजवतो, पण मी याचं प्रशिक्षण कुठेच घेतलेलं नाहीये कुठल्याच वाद्याचं. ते उपजत आहे आणि ते ऑब्झर्व करत करत ऐकत जसं मी आत्मसात करू शकलो तसं मी करण्याचा प्रयत्न केला. माझं ट्रेनिंग कुठेच नाही घेतलं.
1: मी मगाशी म्हणलं खरं की एखाद्या मुळात संगीतबद्ध केलेल्या रचनेला आणखी नटवणारा तो संगीत संयोजक, पण हे असंच बरोबर आहे का?
0: हो तसं आहे, पण मी असं म्हणेन की मुळात ती जी रचना आहे ती संगीतकाराने सुद्धा खूप नटवलेली असते. म्हणजे असं नसतं की त्यांनी चाल दिली म्हणजे काहीच नाही केलं, तसं नाहीये. गीतकाराने शब्द लिहिले ते शब्द सुद्धा खूप भावनाप्रधान असे शब्द असतात, मनाला अगदी भिडणारे शब्द असतात. त्याच्यावरती चाल सुद्धा तशी अनुरूप लागली की ते सुद्धा एक नटवणंच झालं त्या शब्दांना. आणि मग त्याच्यावरती पुढचे जे संस्कार असतात ते संगीत संयोजक घडवतो. त्याच्यामुळे एक गाणं जेव्हा तयार होतं तेव्हा गाणं हे फक्त आपल्याकडे गीतकार, संगीतकार आणि गायक, गायिका यांचंच असतं असं जी समज आहे. तर त्याच्यापेक्षा असं मला वाटतं की एक गाणं जितकं गीतकार, संगीतकार आणि गायक, गायिका ह्यांचं असतं तितकंच ते संगीत संयोजक, त्यातलं वाजवणारे वादक आणि त्या गाण्याचा ध्वनिमुद्रक यांचं सुद्धा असतं. त्यामुळे गाण्याचा विचार करताना ह्या सगळ्याच पैलूंबद्दल श्रोता म्हणून आपण जर विचार केला तर मला वाटतं त्याला रिस्पॉन्सिबल लिस्निंग म्हणता येईल, जे मला वाटतं असणं खूप गरजेचं आहे. या गाण्याचे हे सगळेच पैलू जर श्रोता म्हणून आपण त्याची माहिती घेतली की हे गाणं कोणी रेकॉर्ड केलंय, जरी गाण्याचं रेकॉर्डिंग कोणी केलंय याचं तसं तुम्हाला काही त्याच्याशी देणं घेणं जरी नसलं असं आपण म्हटलं तरी त्या रेकॉर्डिंगनी जर गाणं रेकॉर्ड केलं नसतं तुमच्यापर्यंत आलंच नसतं ना. म्हणजे जे गाणं तुमच्या आयुष्यातल्या कुठल्या तरी टप्प्यावर

0: तुमच्या त्या भावनेला अनुरूप असं ठरतं. तुम्ही एखादी गोष्ट व्यक्त करू शकत नाही आणि पटकन ते गाणं तुम्ही ऐकताना डोळ्यातनं पाणी येतं, ते गाणं तुमच्यापर्यंत पोचताना फक्त गीतकार संगीतकार आणि गायक गायिका जबाबदार नाही आहेत, संगीत संयोजक वादक आणि ध्वनिमुद्रक पण जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल सुद्धा त्या कॉन्ट्रीब्युशनची जाणीव असणं आपल्याला एक श्रोता म्हणून ही असावी असं मला वाटतं.
1: पण याही आधी मला एक तुला विचारावं असं वाटेल की म्हणजे तुझा पहिला कार्यक्रम वादक म्हणून असा कोणता होता?
0: मी 1998 साली वादक म्हणून काम करायला सुरुवात केली आणि ते कार्यक्रम जे असायचे ते बरेचसे घरगुती कार्यक्रम असायचे, म्हणजे कोणाकडे सत्यनारायणाची पूजा आहे किंवा फॅमिली फंक्शन आहे एखादं, तिथे घरात कार्यक्रम केलेले किंवा सोसायटीमध्ये कार्यक्रम केलेले, किंवा माझा खूप जवळचा मित्र विनीत गोरे जो एक अतिशय यशस्वी आयोजक आहे, तो स्वरोदय नावाची एक स्पर्धा आयोजित करायचा त्यावेळेला मी डहाणूकर कॉलेजमध्ये असताना, त्या स्पर्धेला मी वादक म्हणून जायचो आणि तेव्हा दिवसात काय मला वाटतं 120-150 गाणी वगैरे आम्ही वाजवायचो.
1: तेव्हा तू महाविद्यालयीन शिक्षण घेत कॉलेजमध्ये?
0: हा, FIBCOM ला होतो मी. किंवा आमच्या कॉलेजमध्येच नाट्यमंडळ होतं, तर त्या नाट्यमंडळाच्या नाटकांना बॅकग्राऊंड म्युझिक वाजवायला, हार्मोनियम वाजवायला जाणं, सुरुवातीचा तो काळ तसा होता. छोटेखानी एखाद्या सभागृहात ऑडिटोरियम मध्ये कार्यक्रम आहे अशा स्वरूपाचे होते.
1: एखाद्या संगीत संयोजकाचा कोणत्या कोणत्या गोष्टींचा त्याला अभ्यास असावा लागतो?
0: आपण ज्याचं संगीत संयोजन करतोय ते कोणीतरी लिहिलेले शब्द आहेत आणि त्याला कोणीतरी दिलेली चाल आहे, त्यामुळे काव्य आणि संगीत याची समज तर असलीच पाहिजे. काव्य आणि संगीत म्हणजे आता समजा ते जे आपण गाणं अरेंज करणार आहोत ती समजा एखादी गझल असेल, तर गझल या गीत प्रकाराची थोडीशी माहिती असणं, त्याचा ते काव्य कसं लिहिलं जातं किंवा त्याच्यातल्या काय खुबी आहेत, काय बारकावे आहेत, ते चाल दिल्यानंतर त्या गाण्याचा सब्जेक्ट काय आहे, त्याचा मेन सब्जेक्ट प्रेम आहे का विरह आहे, दुःख आहे, वेदना आहे, त्या भावनांशी तुम्हाला जवळ जाऊन त्या समजण्यापेक्षा त्या अनुभवण्याची गोष्ट आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या एखाद्या प्रसंगाशी त्याला कोरिलेट करणं, जोडणं आणि मग वेगवेगळ्या वाद्यांमधनं ती भावना तुम्ही कशी पुढे श्रोत्यांपर्यंत नेऊ शकता त्याचा विचार करणं, ह्या काही गोष्टी असतात. त्याच्यानंतर तुम्हाला वाद्यांची समज असणं, वाद्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीचे जे नोटेशन्स असतात, स्वरलिपी असते, ती तुम्हाला लिहिता आली पाहिजे. वाद्यांची निवड कशी करावी, कुठलं वाद्य त्या भावनेसाठी, ती भावना व्यक्त करण्यासाठी योग्य आहे, तुम्ही त्याच्यावरती कुठला पीस तयार करता, त्याची सुरावट तुम्ही कशी निर्माण करता त्या वाद्यावरती, म्हणजे उदाहरणार्थ व्हायलिन सारखं वाद्य हे एखाद्या दुःखी गाण्यामध्ये सुद्धा खूप छान वापरलं जातं, एखाद्या रोमॅन्टिक गाण्यात सुद्धा तितकंच अप्रतिमरित्या वापरलं जातं, पण तुम्हाला त्याच्यावरती ती सुरावट तशी निर्माण करता आली पाहिजे. त्यामुळे एखाद्या वाद्यावरती काय काय वाजतं ह्याची आधी तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणून संगीत संयोजक म्हणून आपलं काम त्या गाण्यावरती करण्याच्या आधी तुम्हाला स्वतः श्रोता म्हणून ते गाणं ऐकावं लागतं, किंवा कुठल्याही वाद्याचा वापर एखाद्या गाण्यासाठी करताना, मी संगीत संयोजक आणि आता त्या गाण्यामध्ये मी ट्रम्पेट वापरलं, त्या गाण्यामध्ये मी सॅक्सोफोन वापरला, हे होण्याआधी सॅक्सोफोन आणि ट्रम्पेटचा मी श्रोता असणं गरजेचं आहे, ती वाद्य त्यांचं वादन मी ऐकणं गरजेचं आहे. आज सुदैवाने आपल्याकडे सोशल मीडिया आहे, आय मीन वी आर लिव्हिंग इन द बेस्ट ऑफ आवर टाइम्स असं मला वाटतं, कारण एका क्लिकवरती तुम्हाला ट्रम्पेट कसं बनतं, इथपासून ते कसं वाजतं आणि कुठे कुठे कसं कसं वाजलंय हे सगळं तुम्हाला मिळू शकतं. त्यामुळे ती माहिती तुम्हाला असणं, वाद्यांची रेंज काय असते, म्हणजे प्रत्येक वाद्यामध्ये सगळ्यात खालचा सूर हा आणि सगळ्यात वरचा सूर हा, अशी ती रेंज असते प्रत्येक वाद्याची, कुठली फ्रेज कुठल्या वाद्यावरती चांगली वाटेल ऐकायला, म्हणजे आता सारे ग म प म ग रे सा ही एक फ्रेज आहे, आता ही सतारीवरती जर मला वाजवायची असेल तर डा डा डा डा डा डा डा डा डा, ही जर व्हायलिन वरती असेल तारा रा रा रा रा रा रा रा, बासरीवर असेल तू रु रु रु रु रु रु रु रु, मेंडोलिन वर असेल दंग दर डंग दंग दंग दर डंग डंग डंग, हे जे मी आता गातोय ही अरेंजमेंट अशी गाता आली पाहिजे आपल्याला. पण ते करण्यासाठी तुम्ही त्या वाद्याचे श्रोते पाहिजे, कारण तुम्ही जिथे जिथे ते वाद्य श्रोता म्हणून ऐकलेलं आहे, मग तुम्ही लाईव्ह कार्यक्रम ऐका, रेकॉर्डिंग ऐका, बासरी कशी वाजते, सरोद कसं वाजतं, हे तुम्ही जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत तुम्ही त्याची फ्रेज कशी तयार करणार?
1: बरोबर.
0: म्हणजे मी एका गाण्याची अरेंजमेंट करत होतो, पुरिया धनश्रीतलं ते गाणं होतं आणि सरोदचे पीसेस मला त्या गाण्यासाठी करायचे होते आणि काही केल्या मला सरोदच्या अंगाने पुरिया धनश्री हे सुचेच ना, मी बराच प्रयत्न केला पण ते सुचतच नव्हतं. शेवटी मी युट्यूबवरती जाऊन उस्ताद अली अकबर खान साहेबांचं सरोद ऐकलं

0: पुर्या धनश्री, आणि त्याच्यानंतर मला ते फ्रेजेस सुचायला लागल्या. त्यामुळे ते श्रोता असणं खूप गरजेचं आहे.
1: आणि आपल्यासारख्या कलाकारांना म्हणजे श्रोता आणि त्या श्रोत्यातनंच शिष्य होणं महत्वाचं आहे. म्हणजे तू जसं मगाशी म्हणालास, मी वाद्य कुठलं शिकलो नाहीये, ही जी संगीत संयोजनाची कला आहे, या कलेतले तुझे गुरु कोण?
0: मी 2000 साली माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर विख्यात संगीत संयोजक आणि संगीतकार अनिल मोहिले सर यांना मुंबई विद्यापीठात भेटलो. मुंबई विद्यापीठाचा एक कोर्स आहे म्युझिक कॉम्पोजिशन डिरेक्शन, जो त्यावेळेला एक सर्टिफिकेट कोर्स होता. मला वाटतं 4-5 महिन्यांचा कोर्स होता. त्या कोर्सच्या पहिल्या बॅचचा मी विद्यार्थी आहे आणि तिथे माझी मोहिले सरांशी भेट झाली आणि अक्षरशः एक संगीत संयोजनाचं किंवा एकूणच संगीताचं एक खूप मोठं दालन माझ्यासमोर खुलं झालं मोहिले सरांच्या रूपाने. त्यामुळे संगीत संयोजन म्हणजे काय असतं, ते किती गाण्याला पूरक आणि पोषक होऊ शकतं जर तुम्ही खूप विचार करून ते केलं तर, आणि गाण्याचं सौंदर्य किती पट वाढतं उत्तम संगीत संयोजन झाल्याने, याची अनेक उदाहरणं सरांनी स्वतः केलेल्या गाण्यांमधनं तर आपल्या समोर आहेतच. पण त्यांनी संगीत संयोजन ही प्रक्रिया काय आहे हे इतक्या रंजकतेने आम्हाला समजावून सांगितलं की त्याची खूप गोडी लागली. आणि आजच्या काळात म्हटलं तर ग्लॅमर हा जो विषय आहे हा संगीत संयोजन क्षेत्राला जरी फारसा नसला, तो संगीतकार ह्या व्यक्तीकडे जास्त जरी गेलेला असला, तरी सुद्धा संगीत संयोजनच करायची इच्छा निर्माण होणं ह्याच्यातच सरांनी आम्हाला काय शिकवलं असेल हे समजून येतं.
1: पण मग त्यांच्याकडे शिकतानाचा एखादा लक्षात राहिलेला किस्सा?
0: भरपूर आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे आमची ऑफिशियल वेळ लेक्चरची 5 ते 7 असताना 2 तासात काय होतं रे, आपण लवकर भेटलं पाहिजे असं सांगणारे मोहिले सर यांना आम्ही 12 वाजता भेटायला लागलो. आणि 12 ते 5 हा सुवर्ण काळ होता त्या प्रत्येक जे काही दिवस आम्ही त्यांना भेटलो. 5 ते 7 जे असायचं ते तर कमाल असायचंच, पण 12 ते 5 हे म्हणजे मास्टर क्लास होता तो म्युझिक अरेंजमेंटचा. संगीतकार म्हणून किंवा संगीत संयोजक म्हणून विचार करण्याचा, वादक म्हणून विचार करण्याचा, कलाकार म्हणून विचार करण्याचा, असा तो 5 तासांचा काळ आम्ही अक्षरशः वाट बघायचो त्याची. ते असेल किंवा जेव्हा आम्ही आमचा कोर्स सुरू झाला तेव्हा सरांनी आम्हाला सांगितलं होतं की या कोर्समध्ये मी सगळ्यांना तेच सांगणार आहे, एकच गोष्ट सांगणार आहे. तुम्ही 10 जण समोर बसलेले आहात, सगळ्यांना 10 जणांना मी तीच गोष्ट सांगणार आहे. कोर्स तुम्हाला काय देतं आणि तुम्ही कोर्समधून काय घेता या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्ही काय घेता कोर्समधनं ते ठरवलं की तुम्ही कुठे जाणार पुढे. कोर्स तोच असणार आहे, मी तीच गोष्ट सांगणार आहे सगळ्यांना. किंवा जेव्हा मला नोटेशन्स त्यांनी शिकवलं तेव्हा मी सरांना सांगितलं, म्हणलं मला खूप बोर होतो नोटेशन्स लिहायला, मी नाही लिहिणार नोटेशन्स. तर मला वेडा आहेस तू, तुला गाणं ऐकून तुला सूर समजतंय आणि तू म्हणतोस मी नोटेशन लिहिणार नाही. म्हटलं सर पण मला नाही लिहायचंय. आणि तेव्हा त्यांनी असं छान मोकळं वातावरण केलं होतं की आपल्या मनात जे आहे ते आपण सांगायचं सरांना सरळ. तर मला म्हणाले ठीक आहे तू एका रिहर्सललाही, आठवड्याभरानंतर एक रिहर्सल आहे, मग आपण तिथे ठरवूया काय करायचं ते. तर मी तिथे गेलो आणि ती रिहर्सल नेमकी लताबाईंची होती आणि मी त्या हॉलमध्ये गेलो आणि उजव्या बाजूला लताबाई बसल्या होत्या. अरे बापरे म्हटलं कुठे आलो आपण आता हे. आणि मी अगदी कोपऱ्या कोपऱ्याने जसा चोरून चोरून जाता येईल तसा अगदी शेवटच्या खुर्चीपर्यंत जाऊन बसलो आणि रिहर्सल सुरू झाली. वादक अतिशय निष्णात होते पण त्यांच्या समोर जे नोटेशन लिहिलेलं होतं ते पण तितकंच ताकदीचं होतं हे माझ्या नंतर लक्षात आलं. आणि रिहर्सल झाल्यानंतर सरांनी विचारलं मग काय वाटलं. म्हटलं सर तुम्ही बरोबर म्हणताय, मी नोटेशन शिकलं पाहिजे. तर अट अशी होती की जर मला तरी वाटलं की नोटेशन नाही शिकायचंय तर सर मला आग्रह करणार नाहीत, पण जर मला पटलं की नोटेशन शिकायचंय तर मग सर जे म्हणतील ते मला करावं लागणार आहे. चान्सच नव्हता की मी हे सांगेन की नाही मला नाही शिकायचंय नोटेशन, कारण मला ते इतकं पूर्णपणे पटलेलं होतं की हे आपल्याला शिकलंच पाहिजे. आणि हे जर आत्ता मी नाही शिकलं तर मी स्वतःच नुकसान करून घेतोय. त्याच्यानंतर मग सरांनी जे ट्रेनिंग सुरू केलं ते ट्रेनिंग म्हणा किंवा मला आठवतंय सरांबरोबर आम्ही एका कार्यक्रमाला चाललो होतो. म्हणजे प्रतिभा कशी असते कलावंताची की आम्ही कार्यक्रमाला नाशिकला चाललो होतो आणि अचानक काय झालं सरांना एकदम काहीतरी सुरावट सुचायला लागली. तर ते पण आराम करत होते, मी पण गाडीत जरा झोप काढत होतो आणि अचानकपणे ते अरे आनंद जे मी सांगतो ते पटकन लिहून घे. आणि मी दचकून उठलो, लिहून घे म्हणजे जवळ काही नाही, काही कागद नाही काही नाही, मध्ये टोल नाक्यावरची रिसीट, एखादं व्हिजिटिंग कार्डच्या मागची बाजू किंवा टिश्यू पेपर एक होता त्याच्यावरती काय काय वेगवेगळ्या चिटोऱ्यांवरती काय काय ते सांगत होते ते धडाधड मी आपलं लिहित होतो. कारण त्यांनी ती सवय लावली होती आम्हाला की फ्रेज ऐकू आली की लगेच नोटेशन लिहिता आलं पाहिजे. ती मी जरा वाजवून बघतो हा म का प, तर ते सांगायचं माहिती का तुमच्या कानावर विश्वास आहे का स्वतःचा, तर म्हणायचे ते लगेच तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तर ते धडाधड गात गेले आणि मला काहीही

0: कळलं नाही, मी आपलं लिहित गेलो जे काय ते गातायत ते. शेवटी आम्ही नाशिकला पोचलो आणि त्या जिथे आम्ही आमची सोय होती थांबायची, तर मी सगळ्या त्या चिटोऱ्या समोर ठेवल्या. म्हटलं सर आता मला सांगा कशानंतर काय येतं, कारण म्हटलं मला ह्याच्यातला काहीही लिंक लागत नाहीये. मग ते म्हणाले ह्याच्यानंतर ते त्याच्यानंतर ते असे ते कागद एकानंतर एक मी लावले. मग मी म्हटलं सर हे नेमकं काय आहे जे लिहिलंय ते, तर म्हणाले हे आता आपल्या कार्यक्रमाचं टायटल म्युझिक आहे, हे इन्स्ट्रुमेंट्स वरती वाजवायचं आपण. मग त्याचा एक स्कोरचार्ट तयार केला. अशा पद्धतीने ते सांगायचे आणि अशा पद्धतीचं ट्रेनिंग असायचं. आणि अजून एक कमालीची आठवण म्हणजे षण्मुखानंद हॉलला एक कार्यक्रम होता जिथे बाबूजी आणि अनिल विश्वास यांना लता मंगेशकर पुरस्कार होता. तर त्यांची जी गाणी होती त्या लिस्टमध्ये एक गाणं बदललं होतं काही कारणाने आणि ते गाणं मला माहीत नव्हतं. तर जेव्हा सरांनी मला ती लिस्ट दिली म्हटलं सर हे गाणं मला माहीत नाहीये, हे आपण रिहर्स नाही केलं, ते म्हणाले हो काही कारणाने गाणं बदललं, आज सकाळीच कळलं मला, तर मी नोटेशन लिहून आणलंय तू हे घे आणि वाजव. म्हटलं सर मी गाणं ऐकलंच नाहीये पण. म्हणजे त्याने काय फरक पडतो तुला, तुला नोटेशन समोर दिलं की काय तुला वाजवता आलं पाहिजे. म्हणजे एखादा मराठी भाषेतला उतार आपण कधीच वाचलेला नसतो, पण आता समोर आणून दिलं तर मराठी वाचता येतं म्हणजे वाचता येणारच ना. म्हणजे नोटेशन वाचता येतं मग तुला काय प्रॉब्लेम आहे. आणि मला काय प्रॉब्लेम हा काय सांगू आता मी तिथे, माझे हात पाय गार पडले होते. मी म्हटलं पण सर मला नाही माहिती आहे गाणं. म्हणाल पण नाही माहिती म्हणूनच नोटेशन देतो ना, मी ते ऐकायलाच तयार नाही. मी आपलं माझ्याकडनं डिफेन्स सारखा आपला पुढे करतोय ते एक ऐकायला तयार नाही. शेवटी मी ते नोटेशन घेतलं आणि कॉपी करून घेतलं आणि जसं जसं ते गाणं येत गेलं म्हणजे निवेदक पुढचं गाणं अनाऊन्स करतायत तसं तसं माझं टेन्शन वाढायला लागलं. आणि जेव्हा ते गाणं आलं तेव्हा मी हार्मोनियम कमीत कमी आवाजात वाजवायचा प्रयत्न करत होतो आणि सर प्रत्येक गाण्यानंतर विंगेत जो साऊंड इंजिनियरचा माणूस उभा होता हार्मोनियम बढाईये हार्मोनियम बढाईये असं करत करत जेव्हा ते गाणं आलं तेव्हा सिंगर आणि हार्मोनियम हे एकाच लेवलला होते व्हॉल्युम वाईज. आणि आता मी कितीही हळू जरी वाजवलं तरी ऐकू जाणारच आहे. म्हटलं जाऊ दे आता ते स्कोर चार्ट जो आहे समोर लिहिलेला सरांनी शिकवलंय ना आपल्याला कसं वाचायचं वगैरे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे आहे ते सगळं वाजवत सुटायचं, जे असेल ते वाजवायचं. आणि मी जे असेल ते वाजवत सुटलो आणि ते गाणं झालं एकदाचं. त्यांनी पुढच्या गाण्याचं निवेदन सुरू केलं आणि सर माझ्या दिशेने चालत येत होते आणि मी म्हटलं झालं आता आता हे बहुतेक आपल्याला इथे आल्यानंतर अशी तंबी देणार आहेत, आपण खूप घाण वाजवलेलं आहे त्यामुळे हे इतके ओरडणार आहेत आपल्याला की आता आपल्याला पुढचं काहीच सुचणार नाहीये. आणि ते जसे जवळ आले जवळनंतर मग मला विचार काय सहस्रबुद्ध आहे कसं वाटलं, म्हटलं सर वाटलं म्हणजे लिटरली ते मिक्सरमध्ये वाटल्यासारखं वाटलं. म्हटलं काय का करताय तुम्ही असं, ते म्हणाले तुला टेन्शन कशा झालं ते सांगा दे मला, तुला नोटेशन वाचता येतं हार्मोनियम वाजवता येते, नोटेशन समोर ठेवायचं हार्मोनियम वाजवायचे दोन्ही ओळखीची कामं आहेत, मग टेन्शन कसलं आलं. म्हटलं गाणं माहीत नव्हतं याचं टेन्शन आलं, त्यामुळे त्याचा काय संबंध आहे. मग ह्या याच्यावर तुम्ही आर्ग्यू करूच शकत नाही अशा पद्धतीचं ट्रेनिंग होतं ते. आणि म्हणून आम्ही साधारण एकाच वयाची जी मुलं होतो आम्ही त्या ट्रेनिंगला कमांडो ट्रेनिंग असं चोरून नाव दिलं होतं. सरांना माहीत नव्हतं ते, पण आम्ही त्याचं नाव कमांडो ट्रेनिंग.
1: त्या गुरुला एका गुरुला माहित असतं की कुठला शिष्य पोहू शकणार आहे, त्या शिष्यालाच तो गुरु ढकलून देतो पाण्यामध्ये आणि शिष्य अगदी तरतो, म्हणजे शिष्य घडतो म्हणायला हरकत नाहीये.
0: कारण त्याच्या पुढची पायरी म्हणजे सरांनी मला लता दिदींच्या शो साठी संगीत सहाय्यक म्हणून बोलवणं जो माझ्यासाठी अविस्मरणीय असा क्षण होता.
1: तू गेली अनेक वर्ष अनेकानेक उत्तम उत्तम कार्यक्रमांचं संगीत संयोजन करतो आहेस, तर तुला विशेष लक्षात राहिलेला कार्यक्रम किंवा तुझ्या सोबत अनेक संगीतकारांसाठी तू काम केलंस, गायक गायिका वादक, तर असे कोणकोणते गायक गायिका वादक हे सगळे तुला भावलेले तुला आवडलेले आणि ज्यांच्या बरोबर काम करायला मिळालं?
0: मी कार्यक्रमाचं म्हणशील तर 2007 साली मी एक कार्यक्रम केला होता रिवायविंग मेमरीज ऑफ लक्ष्मीकांत प्यारेलाल. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला प्यारेलालजींना भेटता आलं, म्हणजे मी जो मगाशी प्रसंग सांगितला की मी बाबांना म्हणालो तुम्ही भेटल्यात का प्यारे अंकलना, तर ते मला त्या कार्यक्रमाच्यामुळे त्यांना भेटता आलं. आणि लहानपणापासून ज्यांची गाणी ऐकत आलो त्यांना साक्षात समोर बघणं हा खूप वेगळाच अनुभव असतो, किंवा माझं मी लिहिलेलं स्कोर चार्ट्स त्यांना दाखवणं, त्यांचं त्याच्यावरचं त्यांचं मत ऐकणं, त्यांनी जे सजेशन्स दिली त्याच्यावर काम करणं हा खूप शिकण्यासारखा अनुभव होता. त्यामुळे तो कार्यक्रम मला कायम लक्षात राहिलेला आहे. कारण असे बरेच कार्यक्रम आहेत ज्याच्यामध्ये स्टेजवरती विख्यात सॅक्सोफोन प्लेयर मनोहरी सिंग यांना स्टेजवर त्यांच्याबरोबर काम करता आलं, ते सगळे कार्यक्रम खूप लक्षात राहिलेले आहेत. कारण आर डी बर्मन यांचे म्युझिक अरेंजर आणि खूप विख्यात असे सॅक्सोफोन वादक त्यांना स्टेजवरती बघणं आणि त्यांच्या समवेत स्टेजवर उभं राहणं हा एक अविस्मरणीय.

0: अनुभव होता माझ्यासाठी. संगीतकारांचं म्हणशील तर मी जास्ती गाणी जी केलेत ती माझा गायक संगीतकार मित्र मंदार आपटे आणि माझा अजून एक खूप छान संगीतकार मित्र मयुरेश मडगावकर यांच्या गाण्यांवरती मी जास्त काम केलंय.
1: मंदारचं मला वाटतं तू कोणतं गाणं केलंय?
0: सर हलकीशी होई अनावर नावाचं एक गाणं आहे, तर ते आता 2 तारखेलाच रिलीज झालं. त्याच्याबरोबर खूप गाणी केली आणि वेगवेगळे प्रोजेक्ट, म्हणजे आम्ही एक महाराष्ट्राची मायबोली नावाचं एक गाणं केलं होतं ज्याच्यामध्ये गायक अभिनेते अभिनेत्री असे बरेच रंगमंचाशी फिल्मशी टेलिव्हिजनशी जोडलेली सगळी कलाकार मंडळी, गायक वादक निवेदक ध्वनी संयोजक असे सगळे महाराष्ट्राची मायबोलीमध्ये सहभागी झाले होते. किंवा अंबईकर सरांनी चाल दिलेलं वंदे मातरम याची अरेंजमेंट मी केली होती जे आम्ही प्रोजेक्ट केलं.
1: लाईव्ह प्रोग्राम आणि रेकॉर्डिंग किंवा डबिंग एखाद्या गाण्याचं, तर या दोघांमधल्या संगीत संयोजनात काय फरक आहे?
0: मला असं वाटतं जिक्सॉ पझल जे असतं, ते जिक्सॉ पझल मध्ये वेगवेगळ्या आकाराचे तुकडे असतात. ते जिक्सॉ पझल मधले ते सगळे तुकडे त्या पझल मधनं काढणं, एक एक तुकडा काढणं, हे म्हणजे लाईव्ह कार्यक्रमाचं संगीत संयोजन आहे. आणि जिक्सॉ पझल मध्ये एक एक तुकडा बसवणं हे एखाद्या नवीन गाण्याचं संगीत संयोजन आहे. कारण लाईव्ह कार्यक्रमामध्ये एक प्री रेकॉर्डेड गाणं असतं, आधीच ध्वनिमुद्रित झालेलं गाणं असतं, मग त्याच्यामध्ये कुठली वाद्य वाजलीत, त्याच्यामध्ये कसं फ्रेझिंग आहे, त्याचं नोटेशन काढणं आणि वादकांना देणं आणि ते काम सगळ्यांनी एकत्र मिळून करणं. पण जेव्हा आपण नवीन गाण्याचं संगीत संयोजन करतो त्यामध्ये तो विषय पूर्णपणे नवा असतो, ते गाणं अजूनपर्यंत लोकांनी ऐकलेलं नाहीये, त्यामुळे त्या गाण्यामध्ये आपल्याला जसं मी मगाशी म्हटलं की काव्याची समज असणं, संगीतकाराला काय नेमकं म्हणायचं, सिच्युएशन काय आहे, ह्या सगळ्या विचार ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग ती स्वरलिपी तयार केलेली असते, ते संयोजन केलेलं असतं आणि मग ते गाणं लोकांपर्यंत जातं. सो लोकांपर्यंत पूर्णपणे सजलेलं गाणं जे गेलंय ते पुन्हा वादकांकडून ऑर्केस्ट्राकडून स्टेजवरती सादर करून घेणं हे लाईव्ह कार्यक्रमाचं संगीत संयोजन आहे. आणि जे गाणं लोकांपर्यंत गेलंच नाहीये त्याच्यावरती आपले संस्कार घडवून ते गाणं अजून सजवून ते एक पूर्ण गाणं करून लोकांसमोर आणणं हा फ्रेश कॉम्पोझिशन्सना म्युझिक अरेंजमेंट करणं
1: म्हणजे जास्त चॅलेंजिंग आहे.
0: जास्त चॅलेंजिंग
1: कारण संगीतकारासारखंच चॅलेंजिंग आहे, कारण संयोजन करायला लागतं, वाद्य ठरवायला लागतात, कुठे काय वाजायला पाहिजे.
0: हो, पण मला असं वाटतं की लाईव्ह कार्यक्रमांचं जे संयोजन असतं, संगीत संयोजन, ते सुद्धा मला एका वेगळ्या पद्धतीने तितकंच चॅलेंजिंग वाटतं. कारण ज्यांचं काम स्टेजवर सादर करायचं आहे ती केरसी लॉर्ड, सेबास्टियन सर किंवा पॅरेलालजी, अशी सोनिक मास्टरजी, अशा खूप मातब्बर म्युझिक अरेंजर्सनी केलेलं काम आहे आणि अतिशय कॉम्प्लेक्स असं काम आहे, त्यामुळे ते सगळं एक एक भाग त्यातला लिहून काढणं ते सुद्धा तितकंच चॅलेंजिंग असतं.
1: आणि अर्थात ते लाईव्ह आहे म्हणजे गायकाला कम्फर्ट करणं आणि ते बरोबर त्याच वेळी ते पोहोचवणं
0: आणि ते लोकांनी अनेक वर्ष ऐकलेली गाणी असतात, म्हणजे अगदी लोकांना त्या म्युझिक सकट पाठ असतात ती गाणी, त्यामुळे ते तसंच्या तसं लोकांसमोर सादर करणं हा एक हा वेगळ्याच प्रकारचा चॅलेंज असतो.
1: पण मग आता नवनवीन येऊ घातलेल्या ट्रेंड्स मध्ये तू स्वतःला अपडेट कसा ठेवतोस?
0: आता रेकॉर्डिंग करण्याची पद्धत, म्हणजे ज्या पद्धतीने गाणी रेकॉर्ड होतात ते पूर्वीसारखं आता नाहीये, म्हणजे 80-90 वादक एकाच स्टुडिओ मध्ये बसलेत आणि वाजवत आहेत असं आता सहसा होत नाही. इट इज अ व्हेरी रेअर थिंग, म्हणजे मीच 80 वादक स्टुडिओत बसलेत आणि मी कंडक्ट करतोय असा एकच अनुभव घेतलेला आहे. पण आता सगळं वेगवेगळ्या सेशन्स मध्ये गाणी रेकॉर्ड होतात, आता प्रोग्रामिंगचा एलिमेंट आला आहे, त्याच्यामुळे म्युझिक प्रोग्रामिंग केल्यानंतर तसाच्या तसा तो बॅकअप स्टुडिओ मध्ये आणला जातो आणि त्याच्यावरती डायरेक्ट व्होकल्स डब केले जातात. किंवा कधीतरी तो एक ब्लेंड असतो की थोडासा प्रोग्रामिंगचा भाग आहे, थोडासा लाईव्ह अरेंजमेंटचा भाग आहे, तो केला जातो. तर प्रोग्रामिंगचा कुठला भाग आपल्याला हवा आहे, त्याच्यासाठी प्रोग्रामिंग म्हणजे नेमकं काय, ते कशा पद्धतीने केलं जातं, त्यांनी गाण्यावर परिणाम कसा होतो, प्रोग्राम केलेला गाण्याचा साऊंड हा लाईव्ह अरेंज केलेल्या गाण्याच्या साऊंडपेक्षा वेगळा कसा असतो, मग तो जर ब्लेंड करायचा असेल तो ब्लेंड कसा करायचा, किंवा फक्त प्रोग्रामिंग केलेलं गाणंच आपल्याला जर हवं असेल तर त्याच्यामध्ये कुठले भाग हवेत आपल्याला प्रोग्रामिंगचे त्या गाण्याच्या अनुरूप, त्याचा विचार करावा लागतो. त्याच्यासाठी प्रोग्रामिंगचा अभ्यास मी करतो. किंवा वेगवेगळे जे सॉफ्टवेअर्स आता वापरले जातात, जे ऑडिओ इंटरफेसेस वापरले जातात, ते कसे काम करतात, गाणं त्याच्याप्रमाणे त्याच्या अनुषंगाने केल्यावर गाणं कसं सजतं, किंवा गाण्यात कुठले एलिमेंट्स प्रोग्रामिंगमुळे आल्यानंतर गाणं अजून छान वाटू शकतं, ह्याचा अभ्यास करणं, वेगवेगळे प्रोग्रामर जे आता काम करतात त्यांनी केलेलं काम ऐकणं, ती एक रेफरन्स लायब्ररी तयार

0: तयार ठेवणं
1: बरोबर
0: ते मी करतो.
1: संगीत संयोजक हा संगीतकार असू शकतो का?
0: हो नक्कीच असू शकतो. म्हणजे तुम्हाला जर काव्याची तितकी जाण असेल आणि तुम्ही गाणं कंपोज करण्याच्या दृष्टीने किंवा त्याची गेयता जी असते ते त्याच्यात खूप महत्वाचं असतं की तुम्ही जे तयार करणार आहात ते गायक किंवा गायिका गाणार आहेत. संगीत संयोजक जे करतो ते वादक वाजवणार असतात. त्यामुळे तो फरक जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजत असेल आणि तुम्ही गेयता किंवा गाण्याच्या दृष्टीने सिंगिंगच्या दृष्टीने जर तशी चाल बांधू शकत असाल तर नक्कीच करू शकता. आणि आपल्याकडे अशी खूप चांगली उदाहरणं आहेत. म्हणजे सिनियर्समध्ये माझे गुरुजी स्वतः अनिल मुले सर स्वतः संगीतकार होते, संगीत संयोजक होते. अशोक पत्की काका ते स्वतः ज्येष्ठ संगीतकार आहेत आणि ते तितकंच उत्तम संगीत संयोजन सुद्धा करतात. किंवा माझे सिनियर्स किंवा माझ्या बरोबरीचे तसे म्हटले तर कमलेश भडकमकर आहे, मिथिलेश पाटणकर आहे. हे सगळे खूप चांगलं संगीत संयोजन ते करतातच, ते तितकेच चांगले कंपोजर सुद्धा आहेत.
1: आणि तू स्वतः सुद्धा म्हणजे तू कंपोज केलेस?
0: हो, पण मी खूप जास्त कंपोज केलं नाही, काही थोडीफारच गाणी कंपोज केली आहेत. माझी जी गाणी मी लिहितो ती मला शब्द आणि चाल अशी एकत्रच सुचतात, त्याच्यामुळे त्या दृष्टीने मी कंपोजर आहे असं म्हणूया आपण.
1: भविष्यात आणखी नवनवीन काय करण्याचा मानस आहे?
0: म्युझिक नोटेशन हा जो विषय आहे हा कलाकारांपर्यंत दूरवर पोचवायचा आहे. म्हणजे मी असं बघितलंय की काही वादक हे म्युझिक नोटेशन्सना घाबरतात. तसं करून चालणार नाही, कारण जसं तुम्हाला मराठी अगदीच तोडकं मोडकं येत असलं तुम्ही फार तर काय पत्ता विचारू शकाल कोणाला तरी. थोडं अजून चांगलं येत असेल तर तुम्ही संभाषण करू शकाल. अजून चांगलं येत असेल तुम्ही मराठी साहित्य वाचू शकाल. अजूनही चांगलं येत असेल तर तुम्ही स्वतः साहित्य निर्माण करू शकाल. त्यामुळे भाषा जितकी तुमची प्रगल्भ होत जाते तितकी तुम्ही तिचा वापर अजून चांगल्या पद्धतीने करू शकता, त्याच्यात तुमची क्रिएशन्स तयार होऊ शकतात. तसंच म्युझिक नोटेशन तुम्हाला जितकं चांगलं येतं तितकं तुमचं वादन हे चांगलं होत जातं, कारण तुमच्याकडे कम्युनिकेशनची भाषा निर्माण होते, संपर्क करण्याची भाषा निर्माण होते. तर ते म्युझिक नोटेशन कलाकारांना यावं याच्यासाठी मी नोटेशन नो टेन्शन नावाचा एक उपक्रम सुरू केला. आणि त्याच्यामध्ये जसं मोहिले सरांनी आम्हाला शिकवलं की तुम्हाला नोटेशन लिहिण्यासाठी वाद्याची गरज लागत नाही, म्हणजे वाद्यावर वाजवून बघितलं आणि मग तुम्ही ते लिहून काढलं, म्हणजे जे तुम्ही ऐकताय त्याच्यावर विश्वास नाही का तुमचा, असं जे सर विचारायचे. किंवा आम्हाला ते ज्या पद्धतीने ट्रेन करायचे की एक गाणं टेप रेकॉर्डरवरती चालू केलं आणि सांगायचं चला लिहून काढा आणि समोर हार्मोनियम ठेवलेली असायची आणि सर रूम मधनं बाहेर जायचं, आम्हाला वाटायचं हे बाहेर गेले कुठेतरी आणि एक कुठली तरी फ्रेज अडते कळत नाही हा कुठला सूर येतो. तेव्हा असं वाटायचं की जरा हार्मोनियम समोर जाऊ पटकन वाजून बघूया कुठला येतो. आणि आम्ही हार्मोनियम जवळ जातो आणि सर नेमके दाराशी उभे असायचे. तर असा हा सगळा जो अनुभव तिकडनं घेतला तो मला असं वाटतं की तो पुढच्या कलाकारांना मिळायला पाहिजे. आणि नोटेशनची भीती गेली पाहिजे, तुम्हाला नोटेशन लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे. त्यांनी भाषेचं बंधन राहत नाही. म्हणजे मी मराठी भाषिक आहे पण मला उद्या जर बंगाली गाणं वाजवायचं असेल त्याचं नोटेशन जर समोर असेल तर ते मी वाजवू शकतो. हे त्या नोटेशनमुळे झालंय की भाषेचं बंधन राहत नाही. किंवा मी जवळजवळ 19 वर्ष गर्भाक्वीन फाल्गुनी पाठक यांच्याकडे जे वाजवतोय गुजराती भाषेतली गाणी वाजवता येण्यासाठी जर नोटेशन मला येत असेल तर मी ती वाजवू शकतो. आणि मी आता 18 वर्षात नोटेशनमुळेच ते वाजवू शकतोय. आणि इट्स लाईक अ रिले रेस. म्हणजे ही इतकी कमालीची रिले रेस आहे. गीतकारांनी शब्द लिहिले आणि संगीतकाराला दिले, आता तुम्ही बघा काय ते. असं नसतं, 400 मीटरची जर रेस असेल तर गीतकार फक्त 100 मीटर नाही धावत, तो 400 मीटर धावतो. तो त्या गाण्याच्या रेकॉर्डिंग पर्यंत असतो. संगीतकाराने फक्त शब्द दिले आणि गायकाला दिलं आता तुम्ही गा, नाही असं नसतं. जो संगीतकार आहे तो पुढची पूर्ण रेस धावतो. त्यामुळे ही इतकी कमालीची रिले रेस आहे की ते बॅटन दिले समोरच्या हातात पण सगळे धावत आहेत एकत्र. त्यामुळे असं क्रिएशन निर्माण होणं, त्याचे बारकावे तुम्हाला समजणं, ते तुम्हाला लिहिता येणं एक अरेंजर म्हणून किंवा एक वादक म्हणून त्याच्याबद्दलचा अभ्यास करावा असं वाटणं, त्याच्यात अभ्यास करण्यासारखं आहे हे पटणं आणि त्याच्यातून प्रेरणा मिळणं की आपण याच्याबद्दल अजून अभ्यास करूया, हे असं काहीतरी घडावं अशी माझी खूप इच्छा आहे. म्युझिक अरेंजमेंट हा विषय मुलांना यावा, त्याच्यासाठी बेसिक्स ऑफ म्युझिक अरेंजमेंट किंवा ऍडव्हान्स म्युझिक अरेंजमेंट असे ऑनलाईन कोर्सेस मी सुरू केले होते. तर त्याच्यामध्ये संगीत संयोजन हे नेमकं काय आहे हे त्यांना कळावं. किंवा इंटिरियर डेकोरेशन ऑफ अ सॉन्ग नावाने मी एक प्रेझेंटेशन करतो ज्याच्यामध्ये संगीत संयोजक नेमकं गाण्यासाठी काय करतो हे लोकांपर्यंत जावं, त्याचं एक अंडरस्टँडिंग कुठेतरी त्याची सुरुवात व्हावी, ते विकसित व्हावं असं मला वाटतं.
1: तुला 2003-04 या साली अपकमिंग ऑर्केस्ट्रा अरेंजर असं अनिल मोहिले अवॉर्ड मिळालं. आपल्या गुरूंच्या नावे मिळालेल्या या अवॉर्डमुळे मनात काय भाव होते?
0: खूप भीती.

0: वाटली होती पहिलं, म्हणजे कारण जेव्हा सरांनी सांगितलं की असा अवॉर्ड सुरू होतोय आणि आम्ही पहिल्याच वर्षी तो तुला देणार आहोत, तेव्हा मी सरांना सांगितलं होतं सर मला अवॉर्ड नका देऊ. आणि सर म्हणाले काय झालं, काय प्रॉब्लेम आहे तुला? म्हटलं सर ते काय ना असं ते होईल की अरे ह्यांचा स्टुडंट आहे म्हणून देऊन टाकला याला पहिला अवॉर्ड. त्यांनी मला विचारलं अरे अवॉर्डचं नाव काय आहे, मी म्हटलं अपकमिंग ऑर्केस्ट्रा अरेंजर. ते म्हणाले तू अपकमिंग आहेस? म्हटलं हो. म्हणाले तुला काय प्रॉब्लेम आहे अवॉर्ड घ्यायला? ते म्हणाले तू अवॉर्ड घ्यायला ये, तिथे काय बोलायचं ते मी बघेन. आणि मी अवॉर्ड घ्यायला गेलो आणि मी सरांना जेव्हा भेटलो तेव्हा ते म्हणाले की आता अवॉर्डसाठी तुझं नाव अनाऊन्स होईल. तर मी अवॉर्ड घेण्यासाठी जेव्हा गेलो तेव्हा ते म्हणाले की तुम्ही म्हणजे तुम्ही कदाचित आता मुलाला ओळखत नाही आहात पण अजून 10 वर्षांनंतर तुमच्या लक्षात येईल की अनिल मुलेंनी योग्य माणसाला अवॉर्ड दिला. आणि हे माझ्या गुरूंकडनं ऐकणं हे त्या अवॉर्डपेक्षा कितीतरी पट मोठं होतं. आणि तो अवॉर्ड मिळणं हे इतकं मोठं प्रोत्साहन होतं माझ्यासाठी, कारण ज्यांनी अनेक दशकं संगीत संयोजन हे क्षेत्र इतक्या उच्च स्तरावरती नेऊन ठेवलं आपल्या कामाने, त्या माणसाच्या नावे दिला जाणारा पुरस्कार, परत ते स्वतः माझे गुरु असणं, त्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार मिळणं, हे सगळंच माझ्यासाठी खूप दैवी होतं. सौभाग्य आहे माझं की हे माझ्या नशिबी आलं.
1: खूपच छान. मला तरी असं वाटतंय की संगीत संयोजक हा बरगद का पेड, म्हणजे आपलं वडाचं झाड जे असतं तसं म्हणायला हरकत नाही, कारण जो पूर्ण वाद्यवृंदाला आपल्या कुशल नेतृत्वाने समान धाग्यात गुंफून एका अनोख्या कार्यक्रमाची माला गुंफतो, तर असा हा अत्यंत कल्पक संगीत संयोजक आनंद सहस्रबुद्धे आज तुम्ही इथे आलात आणि संगीत संयोजनाबद्दलचे तुमचे विचार आमच्या समोर मांडलेत, त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोतेहो आत्ताच आपण ऐकत होतात असे बहरते गाणे, संगीत संयोजक आनंद सहस्रबुद्धे यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत.

0: मंडळी आता आपण ऐकूया स्मृतीवर्धन या मालिकेचा शेवटचा आणि चौथा भाग. अलकनंदा पाध्ये यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो नमस्कार. स्मृतीवर्धन अंतर्गत तुमच्या आमच्या मेंदूला खाद्य देणाऱ्या अनेक गोष्टी, अनेक सोप्या सोप्या युक्त्या, अनेक छोटे छोटे उपक्रम हे आपल्याला सांगताहेत अलकनंदा पाध्ये. आजच्या भागातही आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आणि मला त्याआधी तुम्हाला हे सांगायला आवडेल की अलकनंदा पाध्ये स्वतः अशा वेगवेगळ्या व्यवसायांचा विचार तर करत असतात. व्यवसाय म्हणजे तुमच्या आमच्या कल्पनाशक्तीला वाव देणारे आणि मेंदूला चालना देणारे असे त्याचा विचार त्या करतच असतात. पण त्या स्वतः सुद्धा भाज्यांची देठ, भाज्या, फळं याचा वापर करून अतिशय सुंदर अशी रांगोळी किंवा चित्र तयार करत असतात. त्याविषयी सुद्धा आम्हाला सांगा ना.
2: म्हणजे मला हे अनेक जण विचारतायत की हे कशी करतेस किंवा तू काही याचं घेशील का प्रात्यक्षिक वगैरे. तर मी परत अगदी प्रामाणिकपणे सांगते की माझ्याकडे जेव्हा भाज्या येतात आणि मी आता भाजी करायची म्हटली की मी जेव्हा त्या साध्या सुध्या कटिंग ट्रेवर ठेवते आणि ती कापताना मला एकदम असं येतं की हा याची ही फोड जी आहे त्याला मी असं करू का. मग त्याला आता हा हे फुलासारखं वाटतंय, मग त्याला आता मी पानाचा आकार, मग कोथिंबीरीची काडी दिसते मला त्याच्यात, मग मी ती घेते. किंवा कधीतरी देठ अशी, म्हणजे मध्यंतरी आता परवाचीच गोष्ट अशी की लाल माठ होता आणि त्याची पानं खुडली आणि ते देठ असं दिसत होतं, तर त्याचे ते अशा आजूबाजूला अशा फांद्यांसारखं दिसलं. मला ते खूप छान वाटलं की हे छान लाल फांदी अशी नाजूकशी सडसडीत आहे. पण मग ती नुसती म्हणजे मग ते निष्पर्ण झालं असतं किंवा काहीतरी झालं असतं, मग आता त्याला काय करावं. तर हिरवी कोथिंबीरीचं पान तिथे जोडलं तर ते थोडंसं वेगळं वाटेल. मग माझ्याकडे बाजूला डाळिंब सोललेलं होतं, दाणे काढलेले होते, मग मी ते दाणे त्याला असे ठिकठिकाणी चिकटवले आणि त्याच्यातून माझी ती एक कलाकृती तयार झाली. पण ती अशी असते, पालक निवडायला बसले तर त्याची ती हिरवी देठ दिसतात, तर त्याच्यातनं मला असं वाटतं की हा ह्याच्यातून काय बरं करता येईल आपल्याला. किंवा सांगायची गोष्ट, एक दिवस रविवार होता आणि आदल्या दिवशी फुली गोळा खेळत होतो आम्ही घरातल्या घरात, तर मला एकदम दुसऱ्या दिवशी कोथिंबीर निवडताना त्या काड्या दिसल्या त्याच्यावर. मग मी त्याचा चौकोन तयार केला, 9 स्क्वेअर तयार केले आणि मग आता फुल्ली, मग फुल्लीला त्यातल्या 2 छोट्या काड्यांचा क्रॉस तयार केला आणि गोळ्यासाठी मला वाटतं गाजरचा चकती तिथे ठेवली, असा माझा फुल्ली गोळाचा गेम तयार झाला. किंवा आणखीन एक गमतीचा म्हणूनच सांगते की कॅरम बोर्ड मध्यंतरी मी तयार केला होता
1: भाज्यांचा.
2: तर ते काय झालं होतं की अळूची देठ असतात ना ती लांब काड्या, तर त्या अळूची देठ जी होती ती काळी, तर त्याचा मी चौकोन तयार केला आणि खाली आपला माझा भाजीचा कटिंग ट्रे साधा सुद्धा अगदी असा होता. आणि मग तिथे असे
1: पॉकेट्स
2: केले 4 आणि आपल्या मधल्या कॉइन्स तयार केल्या पांढऱ्या आणि हळ्या, तर ते बेबी कॉर्न होता त्याचे व्हाईट कॉइन्स झाल्या. आणि ब्लॅकला मला वाटतं की जांभूळ किंवा करवंद किंवा ब्लॅकबेरी काहीतरी असेल त्याचे ते कॉइन्स तयार झाल्या आणि अशा पद्धतीने माझा कॅरम बोर्ड तयार झाला. पण हे म्हणजे मी कधीच ठरवत नाही की आज मला आता काहीतरी हे करायचं आहे वगैरे.
1: त्या वेळेला सुचलं तर सुचलं
2: नाही तर नाही, मग 2-3 दिवस काहीच नसतं, मग कधीतरी होतं.
1: बरोबर.
2: तर त्यामुळे फक्त एकच लक्षात ठेवण्यात, म्हणजे मी हे जाणीवपूर्वक करते की कुठलीही भाजी किंवा आपण जे बाहेर बघतो सॅलड डेकोरेशन जो प्रकार असतो, तो भाज्यांना असं तासून मग त्याला काहीतरी वेगळे आकार द्यायचे, मग अमुक करायचं, तर तसा माझ्याकडे काहीही प्रकार नसतो. माझी घरातली साधी भाजी कापायची सुरी असते आणि जे खाली डायनिंग टेबल किंवा जे काय असेल ते माझं बॅकग्राऊंड असतं.
1: किंवा फुकट घालवत नाही त्यात.
2: नाही अरे ते झालं रे झालं. मग आजचा जो मी म्हटला तुम्हाला चेस बोर्ड किंवा फुल्ली गोळ्याचा, तर ती देठ कोथिंबीरची गेली आणि ते गाजर बिजर मी कोशिंबिरीला वापरले की सगळं नंतर माझ्या फोडणीला जातात. त्यानंतर
1: अनेकांना आपल्याकडे सवय असते की एकमेकांना गुड मॉर्निंगचे मेसेजेस, काहीतरी निसर्ग दृश्य कुठची तरी गुगलवरनं घेऊन पाठवायची, त्यापेक्षा स्वतः काहीतरी केलेलं असं अलकनंदा ते ज्या वेळेला व्हॉट्सअपवरती पाठवतात तेव्हा खरंच खूप आनंद वाटतो. आणि कसं यांना हे सुचत असेल ह्याचंही कौतुक.

0: वाटतं आम्हाला. तर
1: धन्यवाद. मी स्वतः व्हॉट्सअप तसं खूप कमी वापरते, म्हणजे कुठलेही फॉरवर्ड शक्यतो नाहीच करायचे. तर माझं एक असं होतं की पूर्वी असे ते मेसेज आणि खूप मोठे तत्वज्ञान सांगणारे वगैरे ते असे मेसेजेस असतात फिलॉसॉफी, की मला वाटत नाही कोणी वाचत असती. तर मी असं म्हटलं, आधी मी सुरुवातीला फक्त माझ्या ग्रुपवर एक दोन जणांना पाठवली, मग नंतर विचार केला की आपण हे सुप्रभात म्हणून सगळ्यांना, ज्या दिवशी मी ते करते तेव्हा मी सुप्रभात म्हणून पाठवते, अन्यथा काही नाही.
0: बरं,
1: असा असतो तो प्रकार.
0: खूप छान आहे. आता आमच्या आकाशवाणीच्या श्रोत्यांसाठी तुम्ही काही आणखी सोपे सोपे व्यवसाय, तुम्ही त्याला व्यवसाय शब्द वापरता म्हणून म्हणते, तर सांगाल का?
1: तसं ना, मी पहिल्यांदाच म्हटलं तसं की इवन व्हॉट्सअपच्या वर सुद्धा तो मेमरी हे वेगळा असतो प्रकार, आणि प्रत्यक्ष घेणं वेगळं असतं. आणि इथे तर समोरचे कुठले श्रोते माझ्या समोर नाहीयेत आता आकाशवाणीचे, आणि तरी सुद्धा मग मी त्यांना काय सांगायचं, हा मला जरा खरा कोड्यात टाकणारा प्रश्न आहे. पण तरी मी बघते. आपण असं करूया, आता म्हणजे मला आताच इतक्यात बोलता बोलता सुचलंय वसंत ऋतू, तर ही आता पंचेंद्रियांसाठी आपल्या मोठी पर्वणी आहे की नाही हे बघा. आता तिथे जर तुम्ही आता पंचेंद्रियांचा जर विचार केला, तर आधी आपल्या डोळ्याला दिसतंय की तपकिरी फांद्यातून आलेली हिरवट हिरवट छोटीशी पानं, आणि त्याच्या पुढे मग तो आंब्याचा मोहर, ते म्हणजे ते मण्यांसारख्या लागलेल्या त्या छोटूसे डॉट ते हिरवे ते दिसतंय आपल्याला. मग हळूहळू त्याच्या बाळकैऱ्या झाल्या, मग त्याचा रंग बदलला, त्याचं कैऱ्यात रूपांतर झालं, आणि मग शेवटी तो पिवळा धम्म आंबा. हा जो सगळा बदल आहे हा मी माझ्या डोळ्यांनी बघितलाय. किंवा सुगंध, त्या मोहराचा सुगंध, आंब्याचा सुगंध, कच्च्या कैरीचा सुगंध, हे सगळे वेगळे वेगळे होते. नुसताच आंब्यामध्ये सुद्धा किती फरक आहे. आता या वसंत ऋतू म्हणजे आजूबाजूला कोकिळेचं कुजन चाललेलं आहे, हापूसची स्वर्गीय चव आहे. हा जो ऋतू मी माझ्या कल्पनेत आता माझ्या डोळ्यासमोर येतोय, तसा तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणा सगळ्यांनी, आणि तो इमॅजिन करा, बघा, अनुभवा. कानावर पडलेलं ते कुजन जे काही असेल तो अनुभवा. आणि मला खात्री आहे हा प्रत्येकाचा अनुभव वेगळा असणार आहे. मला जे दिसतंय ते समोरच्याला दिसतंय, त्याला आणखीन काहीतरी याच्याहून छान दिसणार.
0: बरोबर, म्हणजे वसंत ऋतूत तुम्ही एक आंबा पाहिला.
1: अगदी बरोबर, म्हणूनच म्हटलं की जेवढी माणसं आहे त्याला वेगळं वेगळं अनुभवता येईल.
0: कोणाला कुठे लाल फुललेला पळस दिसेल,
1: पांगारा दिसेल. तर त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत. किंवा आणखीन कोणाला कसली आठवण येईल की चैत्रगौरीच्या डाळपण्याची आठवण काहीही असू शकत. तर थोडक्यात ते सगळं अनुभवलेलं असेल त्याचं शब्दांकन करा.
0: अच्छा,
1: हा तुमच्यासाठी ते ठेव. आपल्याला काही कुठे मोठे साहित्यिक मूल्य नकोय ते सगळ्यासाठी, स्वतःसाठी ते शब्दांकन करा. आणि फक्त वसंतच कशाला, असे आपले सहा ऋतूंचे सहा सोहळे जे आहे त्या ऋतूंबद्दल तुम्ही विचार करा. तुम्हाला वसंत नसेल, तुम्ही दुसरा कुठल्याही वर्षा ऋतूबद्दल विचार करा, आणखीन कुठल्या शिशिराबद्दल विचार करा. ते म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर काय येत आहे, मग त्या ऋतूमधले सण, त्या ऋतू संबंधातली गाणी कुठली असतील ते लिहून काढा. गाणी गुणगुणा स्वतः, पाहिजे तर तुम्हाला जमत असेल तर निसर्गाचं चित्रही तुम्ही त्या ऋतूतलं काढा. काहीही करू शकता,
0: कविता आठवू शकते
1: त्याही आठवा. त्या ऋतू संबंधातली कितीतरी गाणी आठवा, म्हणा, काही हरकत नाही. आणि जे सुचेल ते करा, लिहून काढा. हा एक व्यवसाय आहे. म्हणजे तुम्ही एकावर लिहा, नाहीतर सहा ऋतूंवर लिहा, आणि हे सगळं वैयक्तिक.
0: किंवा एका वेळेला सहा ऋतूंची गरज नाही,
1: झालं, काहीच हरकत नाही. जेव्हा सुचेल तेव्हा. पण असं एक ती चालना फक्त तुम्हाला कल्पना दिली की तुम्ही याच्यातनं काहीही करू शकता.
0: बरोबर, म्हणजे एखाद्या महिन्यावरती सुद्धा असा काही विचार करता.
1: सहा ऋतूच कशाला, 12 महिन्यावर करा. मग त्या महिन्यातले येणारा सण त्याबद्दल बोला काहीतरी. हे मी आम्ही जेव्हा ग्रुपमध्ये घेतो तेव्हा मी असा व्यवसाय त्यांना दिला होता. त्या एक एक ग्रुपला एक ऋतू दिला होता आणि काही सांगितलं नव्हतं कुणाला, आणि फक्त त्यांना ती चिठ्ठी दिली. आणि त्या ग्रुपनी असं काहीतरी परफॉर्म करा की ज्याच्यातनं बाकी सगळ्यांना कळेल की तुम्ही वर्षा ऋतू बद्दल बोलता.
0: अरे वा,
1: तुम्ही वसंत ऋतू बद्दल बोलताय. मग सगळ्यांनी भरभरून अगदी त्याला प्रतिसाद दिला आणि खूप छान हा
0: आवडला.
1: सगळ्यांना खूप आवडला होता तो. तर हा आता तुम्ही इथे घरी बसून सुद्धा हे सगळं करू शकता.
0: आपले आपले ग्रुप सुद्धा तुम्ही तयार करू शकता यासाठी.
1: अगदी अगदी.
0: हे जसं सांगितलं तसं आणखी एखादा व्यवसाय आम्हाला सांगाल का?
1: जरूर. आपला एक स्वर्गीय स्वर खरोखरच स्वर्गवासी झाला आपल्या आशाताई. तर आता आशाताई अशा होत्या की त्यांनी संगीतातल्या कुठल्याही गायन प्रकार त्यांना वर्ज्य नव्हता. अगदी पॉप पर्यंत त्या त्यांनी सगळं

0: त्यांचा आवाका होता गाण्याचा. पण आपण बरेचदा हिंदी आणि मराठी चित्रपट गीत आणि भावगीत यावरच आपण
1: हो बरोबर
0: बोलतो किंवा आपण गुणगुणतो
1: बरोबर ती गाणी
0: अगदी पटापट
1: म्हटल्यानंतर
0: पाण्यातले
1: पगडी
0: सगळे सगळे ही सगळी आपल्याला गाणी आठ. पण त्याच्यापेक्षा आता आपल्याला आपण आपला हेतू काय आहे मेंदूला सतत सजग ठेवायचा आहे ना, तर त्यामुळे आपण थोडस त्याला ट्विस्ट देऊया. तर आपण काय करूया, आशाताईंनी गझल प्रकार पण अतिशय समर्थपणे गायल्या होत्या. आशाताई खूप गझला आहेत त्यांच्या, तर आपण ना 10 गझला आठवायचा प्रयत्न करूया.
1: कठीण आहे हो जरा.
0: अशा वेळेला गुगल मावशीची मदत घेतली तरी चालेल बरं का. म्हणजे परत आपल्याला हिंदी चित्रपट सृष्टीतल्या आठवतात की उमराव जान मधल्या किंवा ह्या आठवतात, पण त्याच्यापेक्षा थोड्या आणखीन वेगळ्या आठवायचा प्रयत्न करू.
1: गैर फिल्मी
0: त्यांनी काय होईल की तुम्हाला नवीन काहीतरी माहिती मिळेल की आशाताईंच्या आपण गझला होत्या त्या कदाचित तुमच्या खूप आवडीच्याही होतील. दोन तीनदा कानावर पडल्या तुम्ही नवीन काहीतरी ऐकलंय, तुमच्या मेंदूला नवीन काहीतरी माहिती मिळाली तो सुद्धा प्रकार होईल. तर खरंच आठवून बघा सगळ्यांनी, लिहून काढा, गुणगुणून बघा. आपलं आपल्यासाठी म्हणायचंय, कोणी काय आपल्याला हसो काही करू आपण म्हणायचं. तर हा एक प्रकार करता येईल आपल्याला हलका फुलका गाण्यासंबंधी. सांगू तुम्हाला आणखीन एखादा.
1: हो हो
0: बर. आता ना आपण भाषेबद्दल नेहमी बोलतो की आपली मराठी भाषा शुद्ध झाली आहे किंवा काही, पण खरं म्हणजे भाषेत शुद्ध आणि अशुद्ध असं काहीच नसतं. भाषा ही प्रवाही आहे आणि तिला कुठले कुठले प्रवाह येऊन मिळतात आणि त्यातून वेगवेगळी भाषा नवीन तयार होत असते.
1: म्हणजे वेगवेगळ्या भाषेतले शब्द
0: आपल्या भाषेमध्ये कधी येतात ते आपलेच बनून जातात. तर आता एक उदाहरण सांगते तुम्हाला. आता आपण इथे आकाशवाणीवर बसलोय, रेडिओ हा किंवा मोबाईलवर आपण इतक्या वेळ बोलतोय, मोबाईल किंवा पेन, तर हे जे शब्द आहेत मला आता तुम्ही त्याचं मूळ मराठी शब्द सांगा.
1: जसं मागे असायचं की ट्रेनसाठी काय स्टेशन अग्निरथ जलविश्राम धाम वगैरे वगैरे
0: बरोबर. तसे आता मी तुम्हाला साधी उदाहरणं दिली की असे शब्द
1: आठवायचे,
0: तर तुम्ही आता असे शब्द आठवा सगळ्यांनी की जे आता आपले मराठीच होऊन गेलेले शब्द आहेत आपण ते सर्रास वापरतोय. म्हणजे कप ग्लास हे जे असे आहेत असे 50 शब्द तुम्ही आठवायचा प्रयत्न करा.
1: अच्छा
0: आठवा
1: म्हणजे लिहा. तुम्ही सांगताय उगाच काहीतरी क्लिष्ट मराठी शब्द वगैरे असं नको आपल्याला.
0: कळलं का,
1: म्हणजे वापरतोय तेच.
0: हा म्हणजे आता रेडिओ हा शब्द खरा इंग्रजी आहे पण तो आपण मराठी म्हणून वापरतो. मराठी म्हणजे वापरतोच तो आता. तसे आता लिफ्ट
1: उद्वाहन असं म्हणत
0: नाही म्हणा. असे शब्द लिफ्ट म्हणा, पेन म्हणा, रेडिओ म्हणा, असे 50 शब्द तुम्ही आता आठवायचा प्रयत्न करा आणि शक्य झालं तर ते वहीत डायरीत उतरवून काढा.
1: बापरे मोठं सोपं आहे.
0: आपल्याला हेच हवंय ना की आपल्या मेंदूला सतत वेगळ्या प्रकारचं खाद्य द्यायचं आहे.
1: खरंच खूप छान सांगितलं तुम्ही. अलकनंदाताई म्हणाल्या तसे असे शब्द 50 शब्द आठवून लिहिण्याचा प्रयत्न करा. मला वाटतं तुम्ही जे वेगवेगळे व्यवसाय आम्हाला गेल्या काही भागात सांगता आहात त्यातून श्रोते सुद्धा अशा काही नवीन उपक्रमांचा विचार करू शकतील, तर श्रोते हो असा प्रयत्न तुम्ही सुद्धा करा आणि त्यामध्ये तुम्हाला कसा आनंद मिळाला, कशी गंमत आली हे सुद्धा आम्हाला नक्की लिहून कळवा. अलकनंद पाध्ये आपण इथे आलात आणि स्मृतीवर्धन मेंदूला एक तरतरी ताजं करण्यासाठीचे छान छोटे छोटे सोपे सोपे व्यवसाय तुम्ही सांगितलेत, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: मंडळी आताच आपण ऐकत होतात स्मृतीवर्धन. अलकनंदा पाध्ये यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग 4 आणि शेवटचा.

0: श्रोते हो, आता आपण ऐकूया उद्याच्या कार्यक्रमाची एक झलक. अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत एलईडी टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आयआयजी ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
1: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
0: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वर तसंच वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी सुहिता चेतना आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांची इथेच अनुमती घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: जय जय जय जय भारती, सेवा करेंगे हम देश की.
2: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष, या निमित्ताने
3: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
2: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण.
3: नौसेना स्वरवंदना
2: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई.
3: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
2: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया.
3: नौसेना स्वरवंदना.
0: दुपारचं 1 वाजतोय थोडे.

श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलक विद्यार्थ्यांचा विधानसभेच्या दिशेनं मोर्चा. झारखंड भरती परीक्षेतल्या गैरप्रकार प्रकरणात ईडीचा तपास सुरू. देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाची शक्यता. आणि युक्रेननं रशियावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्याला आजपासून सुरुवात झाली. मात्र नीट पेपरफुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर पीठासीन अधिकारी एन के प्रेमचंद्रन यांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या आवाजवी बळाच्या वापराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्ष सदस्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी केली. विरोधकांच्या गदारोळातच कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 सादर केलं. या विधेयकाचा उद्देश न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या पात्रता, नियुक्ती, सेवा शर्ती आणि कामकाजात कार्यक्षमता, स्वातंत्र्य, पारदर्शकता आणि एकसमानता आणणं हा आहे. राय यांनी लोकसभेत मांडलं तसंच केरळ राज्याच्या नावातल्या बदलाशी संबंधित विधेयक नित्यानंद राय यांनी लोकसभेत मांडलं. मात्र आपल्या मागणीसाठी घोषणाबाजी करणाऱ्या विरोधकांचा गदारोळ वाढल्यामुळे प्रेमचंद्रन यांनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. याच मुद्द्यावरून राज्यसभेचं कामकाजही दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा वित्त, गृहनिर्माण आणि नगरविकास, रेल्वे, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवालही सादर करण्यात आले. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली. भाजपचे तरुण चुग यांनी पंजाबमधली ढासळती कायदा आणि सुव्यवस्था तसंच अंमली पदार्थांच्या वाढत्या धोक्याचा मुद्दा उपस्थित केला. अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे पंजाबमध्ये 1 वर्षात 89 जणांनी आपला जीव गमावला असूनही पंजाब सरकारनं अंमली पदार्थांविरुद्ध कोणतीही पावलं उचलली नाहीत अशी टीका त्यांनी केली. भाजपचे बाबूभाई जेसनभाई देसाई यांनी गुजरातमधल्या चांदीपुरा विषाणू रोगाचा मुद्दा उपस्थित केला. या दरम्यान विरोधकांच्या सततच्या घोषणाबाजीमुळे कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचं कामकाज सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच आम आदमी पक्षाच्या 6 आमदारांना सभागृहाबाहेर काढण्यात आलं. आपचे आमदार विधानसभेत घालून आलेल्या टी शर्टवर उपसभापती मोहन सिंह बिष्ट यांनी आक्षेप घेतल्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांनी या आमदारांना त्यांचे आक्षेपार्ह टी शर्ट काढण्यास सांगितले. मात्र आपच्या आमदारांनी भाजप सरकारच्या काळातल्या कथित सायकल घोटाळ्याबाबत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना सभागृहाबाहेर काढण्यात आलं. भारतातल्या आशियाई सिंहांची संख्या वाढत असून त्यांचा अधिवासही वाढत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक सिंह दिनानिमित्त आज सांगितलं. या प्रजातीच्या संवर्धनासाठी सरकारची अतूट बांधिलकी आणि त्याला मिळणारा मजबूत लोकसहभाग हे देशातलं वन्यजीवांचं संरक्षण करण्याचं आणि सिंहांच्या भावी पिढ्या जतन करण्याचं प्रेरणादायी उदाहरण आहे असं प्रधानमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी लिहिलेला एक लेख सामायिक करत सांगितलं. भारतीय विणकर आणि डिझायनर्सनी आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी बाजारपेठेच्या बदलत्या मागण्या आणि संधी ओळखून त्यांचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव नीलम शमी राव यांनी सांगितलं. नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय हातमाग डिझायनर संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. हातमाग क्षेत्रात डिझायनर्सची भूमिका महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय विणकर आपल्या उत्पादनाच्या डिझाईनमध्ये सुधारणा करून विक्री वाढवू शकतात असंही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमात राष्ट्रीय हातमाग डिझाईन स्पर्धेच्या विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जयपाल सिंह मुंडा स्टेडियमहून झारखंड विधानसभेच्या दिशेनं मोर्चाला सुरुवात केली आहे. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज 17वा दिवस आहे. काही परीक्षा रद्द कराव्यात

आणि कथित गैरप्रकारांची चौकशी सीबीआय मार्फत करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. यापैकी जवळपास 98% मागण्या मान्य केल्याचा दावा सरकारनं केला आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांच्यासह भाजपाच्या काही नेत्यांना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शनं करताना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाबाबत काँग्रेसची भूमिका दुटप्पी असल्याची टीका भारतीय जनता पक्षानं केली आहे. दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलनाविषयी राजकीय भूमिका घेणारा काँग्रेस पक्ष आता झारखंडमधल्या आंदोलनावर मौन बाळगत असल्याचं भाजपनं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सक्तवसुली संचालनालयाच्या झारखंडमध्ये झालेल्या विविध भरती परीक्षांमध्ये विशेषतः JSSC CGL परीक्षेच्या आयोजनात झालेल्या कथित अनियमिततांची चौकशी सुरू केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आज दिली. राज्य पोलिसांनी दाखल केलेल्या FIR सह इतर तक्रारींची स्वतःहून दखल घेत केंद्रीय तपास संस्थेनं मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तपास सुरू केला आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. झारखंडमध्ये विद्यार्थी गेल्या 16 दिवसांपासून विविध भरती परीक्षांमधील कथित अनियमिततांची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या या याचिकेवरची सुनावणी सभापती ओम बिर्ला हजर न राहिल्यानं सर्वोच्च न्यायालयानं 2 आठवडे पुढे ढकलली. न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी 22 जून रोजी नोटिसा जारी केल्या आहेत. भारतीय हवामान विभागानं आज पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम मध्य प्रदेशामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसंच आज हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, विदर्भ आणि ईशान्य भारतात काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं आज जम्मू काश्मीर, झारखंड, कर्नाटक, ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. केरळ, माही, तामिळनाडू, पुद्दुचेरी, रायलसीमा, तेलंगणा आणि लक्षद्वीपमध्येही अशीच हवामान स्थिती राहण्याची शक्यता आहे. युक्रेननं रशियाच्या निझ्नेकाम्स्क शहरावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाला आणि इतर 39 जण जखमी झाले. आज सकाळी युक्रेननं औद्योगिक आणि नागरी सुविधांवर हा हल्ला केला. युक्रेननं गेल्या काही महिन्यात जवळपास दररोज रशियातल्या तेल सुविधांना लक्ष्य केलं आहे. हे शहर रशियातलं महत्वाचं तेल शुद्धीकरण केंद्र आहे. इंडोनेशियामधल्या वणव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हेलिकॉप्टर, शेकडो अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी तैनात करण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. सर्वात मोठी आग पूर्व जावा प्रांतातील ब्रोमो टेंगर सेमेरू राष्ट्रीय उद्यानात लागली असून सुमारे 743 हेक्टर क्षेत्र जळून खाक झालं आहे असंही प्रशासनानं सांगितलं आहे. इंडोनेशियाच्या वन मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार एल निनोच्या परिस्थितीमुळे ऐन कोरड्या हवामानाच्या काळात जंगल आणि जमिनीला अधिक आग लागण्याचा धोका वाढला आहे. शिकागोमध्ये काल झालेल्या गोळीबाराच्या विविध 8 घटनांमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तसंच परवा पहाटे एका 35 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली, त्याची प्रकृतीही चिंताजनक आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलक विद्यार्थ्यांचा विधानसभेच्या दिशेनं मोर्चा. झारखंड भरती परीक्षेतल्या गैरप्रकार प्रकरणात ईडीचा तपास सुरू. देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाची शक्यता आणि युक्रेननं रशियावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

goodbye.

good time.

आकाशवाणी मुंबई नमस्कार मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यावरून विरोधकांचा संसद आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. झारखंड मध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलक विद्यार्थ्यांचा विधानसभेच्या दिशेनं मोर्चा. झारखंड भरती परीक्षेतल्या गैरप्रकार प्रकरणात ईडीचा तपास सुरू. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लातूर नांदेड धाराशिव आणि बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लाभ वितरित. आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश 3 जणींचा मृत्यू. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्याला आजपासून सुरुवात झाली. मात्र नीट पेपर फुटीप्रवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे

संसदेच्या कामकाजात आजही वारंवार अडथळे आले. गदारोळ सुरू राहिल्यामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. सकाळी 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर पीठासीन अधिकारी एन के प्रेमचंद्रन यांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या अवाजवी बळाच्या वापराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्ष सदस्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी केली. विरोधकांचा गदारोळ वाढल्यामुळे प्रेमचंद्रन यांनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली तेव्हा कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 सादर केलं. विरोधकांच्या गदारोळातच हे विधेयक लोकसभेत मंजूर झालं. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या कारवाईसह इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज राज्यसभेच्या कामकाजातही अडथळे आले. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा वित्त, गृहनिर्माण आणि नगरविकास, रेल्वे, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवाल सादर करण्यात आले. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली. या दरम्यान विरोधकांच्या सततच्या घोषणाबाजीमुळे 2:15 वाजेपर्यंत वारंवार तहकूब होत राहिलं. दुपारी 2:15 वाजल्यानंतर पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी द बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 सभागृहात चर्चा आणि संमतीसाठी मांडलं. दुपारी 2:15 वाजल्यानंतर पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी द बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 सभागृहात चर्चा आणि संमतीसाठी मांडलं. राज्यसभेत सध्या या विधेयकावर चर्चा सुरू आहे. दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवसाचं कामकाज सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच आम आदमी पक्षाच्या 6 आमदारांना सभागृहाबाहेर काढण्यात आलं. आपचे आमदार विधानसभेत घालून आलेल्या टी शर्टवर उपसभापती मोहन सिंह बिष्ट यांनी आक्षेप घेतल्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली. झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जयपाल सिंह मुंडा स्टेडियममधून झारखंड विधानसभेच्या दिशेनं मोर्चाला सुरुवात केली. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज 17वा दिवस आहे. काही परीक्षा रद्द कराव्यात आणि कथित गैरप्रकारांची चौकशी सीबीआय मार्फत करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. यापैकी जवळपास 98% मागण्या मान्य केल्याचा दावा सरकारनं केला आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांच्यासह भाजपाच्या काही नेत्यांना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शनं करताना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाबाबत काँग्रेसची भूमिका दुटप्पी असल्याची टीका भारतीय जनता पक्षानं केली आहे. सक्तवसुली संचालनालयानं झारखंडमध्ये झालेल्या विविध भरती परीक्षांमध्ये विशेषतः जेएसएससी सीजीएल परीक्षेच्या आयोजनात झालेल्या कथित अनियमिततांची चौकशी सुरू केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आज दिली. राज्य पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरसह इतर तक्रारींची स्वतःहून दखल घेत केंद्रीय तपास संस्थेनं मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तपास सुरू केला आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. झारखंडमध्ये विद्यार्थी गेल्या 16 दिवसांपासून विविध भरती परीक्षांमधील कथित अनियमिततांची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत लातूर, नांदेड, धाराशिव आणि बीड या 4 जिल्ह्यातल्या 61,216 शेतकऱ्यांना एकूण 462,81,00,000 रुपये वितरित करण्यात आले आहेत. सहकार विभागाचे लातूर विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी ही माहिती दिली. यात लातूर जिल्ह्यात सुमारे 160 कोटी, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यात प्रत्येकी सुमारे 106 कोटी तर बीड जिल्ह्यात सुमारे 91 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. राज्यातल्या कर्ज खात्याचं आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या 5 शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा झाला असून खरीप पीक कर्ज तातडीनं वितरित करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनाचं आणि नागपूर महानगरपालिकेच्या तिरंगा यात्रा

0: हॉलचं उद्घाटन केलं. देशभक्तीचं वातावरण निर्माण व्हावं आणि विकसित भारताचं ध्येय साकार करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं या उद्देशानं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी वार्ताहरांना सांगितलं. आज मुंबईत, उद्या पुण्यात तर 13 तारखेला संभाजीनगर इथल्या तिरंगा रॅलीत आपण उपस्थित राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेत काल रात्री विषारी सापाच्या दंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर आणखी 3 विद्यार्थिनींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी एकीची प्रकृती गंभीर असून इतर 15 विद्यार्थिनींना निरीक्षणाखाली ठेवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. अकोला जिल्ह्यात यंदा समतल पातळी पद्धतीनं 16,519 हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणी करण्यात आली आहे. ही पद्धत पावसाचं वाहून जाणारं पाणी जमिनीत मुरवण्यासाठी आणि पिकांची चांगली वाढ होण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात केवळ 2,280 हेक्टर क्षेत्रावर समतल पातळी पद्धतीनं पीक पेरणी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरची सुनावणी सभापती ओम बिर्ला हजर न राहिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं 2 आठवडे पुढे ढकलली आहे. न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं हे या प्रकरणी 22 जून रोजी नोटीसा जारी केल्या होत्या. बीड जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 2025 साली झालेल्या निवडणुकीत रेखा अंबुरे यांनी खोट्या कुणबी जात प्रमाणपत्रावर निवडणूक लढवल्याचा आरोप मराठा आरक्षण समितीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. त्यानंतर अंबुरे यांचं प्रमाणपत्र रद्द केल्याच्या बातम्याही प्रसारित झाल्या होत्या. मात्र रेखा अंबुरे यांचं कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं नाही असं स्पष्टीकरण बीड जिल्हा प्रशासनानं दिल्यामुळे या प्रकरणावर सध्या तरी पडदा पडला आहे. जगभरातल्या विविध देशांनी विकसित केलेल्या शेतीविषयक तंत्रज्ञानाबाबत माहिती करून देण्याच्या दृष्टीनं आयोजित केलेल्या युरोप आणि चीनच्या अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी 22 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे. भारतातल्या आशियाई सिंहांची संख्या वाढत असून त्यांचा अधिवासही वाढत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक सिंह दिनानिमित्त आज सांगितलं. या प्रजातीच्या संवर्धनासाठी सरकारची अतूट बांधिलकी आणि त्याला मिळणारा मजबूत लोकसहभाग हे देशातलं वन्यजीवाचं संरक्षण करण्याचं आणि सिंहांच्या भावी पिढ्या जतन करण्याचं प्रेरणादायी उदाहरण आहे असं प्रधानमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी लिहिलेला एक लेख सामायिक करत सांगितलं. भारतीय विणकर आणि डिझायनर्सनी आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी बाजारपेठेच्या बदलत्या मागण्या आणि संधी ओळखून त्यांचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव नीलव शमी राव यांनी केलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलक विद्यार्थ्यांचा विधानसभेच्या दिशेनं मोर्चा. झारखंड भरती परीक्षेतल्या गैरप्रकार प्रकरणात ईडीचा तपास सुरू. पुण्यश्लोक अहिल्या देवळ होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लातूर, नांदेड, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लाभ वितरित. आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश, 3 जणींचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: रोचक और सुगम हो इसलिए कहानी में थोड़े बहुत बदलाव किए गए हैं. आशा है आपको कथा सुधा में डूबना अच्छा लगेगा. कथा सुधा में आइए सुनते हैं मुंशी प्रेमचंद की लिखी कहानी तेतर. कहना न होगा कि प्रेमचंद ने अपने समय के समाज में जो कुछ भी देखा उसका हूबहू सजीव चित्रण भी किया, जो आज के समय में हमें रास्ता दिखाने का भी काम करता है. लड़कियों के जन्म को लेकर बनी हुई मानसिकता और घोर निराशा व चिंता

मंडळी, आजचा आपला विषय हा ऐकायला थोडासा मजेशीर आहे, पण तितकाच विचार करायला लावणार आहे. आणि आपला विषय आहे, जर आपल्या सर्च हिस्ट्रीला आपल्याशी बोलता आलं असतं तर. म्हणजे कल्पना करा, एक दिवस तुमचा मोबाईल तुमच्या समोर आला आणि हसत म्हणाला, आज मी नाही बोलणार, आज तुझी सर्च हिस्ट्री बोलेल. काय होईल? कदाचित आपण थोडेसे गोंधळून जाऊ, कारण सर्च हिस्ट्री म्हणजे फक्त इंटरनेटवर शोधलेले शब्द नसतात. ती आपल्या कुतूहलाची डायरी असते, आपल्या भीतीची साक्षीदार असते, आपल्या स्वप्नांची पहिली पायरी असते. आणि अनेकदा आपल्या मनातले असे प्रश्न तिला माहीत असतात जे आपण कुणालाही कधीही विचारलेले नसतात. मित्रांनो, तुम्हाला आठवत आहे का की लहानपणी आपण किती निरागस प्रश्न विचारायचो? म्हणजे आकाश निळं का दिसतं? चंद्र आपल्या मागे का येतोय? मासा झोपतो का? इंद्रधनुष्यात सातच रंग का असतात? पूर्वी हे प्रश्न आईबाबांना, आजी आजोबांना किंवा शिक्षकांना विचारले जायचे. पण आज अनेक मुलांचा पहिला शिक्षक म्हणजे इंटरनेट. कुतूहल बदललेलं नाहीये, फक्त प्रश्न विचारण्याचं माध्यम बदललंय. आणि खरं सांगायचं तर कुतूहल ही माणसाच्या प्रगतीची पहिली पायरी आहे. वैज्ञानिक शोध असो, नवीन कला असो किंवा एखादा छोटासा घरगुती प्रयोग, प्रत्येकाची सुरुवात ही एका साध्या प्रश्नापासूनच होतं. हे असं का? पण जर तुम्ही नोटीस केलं असेल तर जसजसं आपलं वय वाढत जातं ना, तसतशी सर्च हिस्ट्री सुद्धा बदलत जाते. म्हणजे एकेकाळी डायनोसॉर किती मोठे होते असं प्रश्न विचारणारी व्यक्ती काही वर्षांनी 10वीचा अभ्यास कसा करायचा, करिअर कोणतं निवडायचं, इंटरव्ह्यूमध्ये आत्मविश्वासानं कसं बोलायचं किंवा पहिल्या पगाराचं नियोजन कसं करायचं, आणि कधी कधी तर रात्री उशिरा, हा, झोप का लागत नाहीये, स्ट्रेस कसा कमी करू, एम आय गुड इनफ, हे प्रश्नही सर्च हिस्ट्रीमध्ये दिसतात. आणि इथेच लक्षात येतं, मोठं होणं म्हणजे फक्त वय वाढणं नसतं, तर मोठं होणं म्हणजे प्रश्न बदलत जाणं. मंडळी, काही वेळा तर सर्च हिस्ट्री इतकी मजेशीर असते की आपण पुन्हा जेव्हा ती पाहतो तेव्हाच असायला येतं. म्हणजे चहा पटकन थंड कसा करावा, भजी कुरकुरीत कशी बनवायची, प्रोजेक्ट आहे पण तो 5 मिनिटात पूर्ण करायचा आहे, कसा करू, ट्रेन चुकली आहे आता काय करू, आज पाऊस पडणार आहे का, सुट्टीच्या दिवसाचे काही तास वाढवून मिळतील का, हे प्रश्न ऐकले तरी हसू येतं. पण याच प्रश्नांमध्ये आपलं रोजचं आयुष्य दडलंय. कारण सर्च हिस्ट्री परिपूर्ण माणसाची नसते, ती खऱ्या माणसाची असते, ज्याला भूक लागते, जो उशीर करतो, जो चुका करतो आणि जो शिकत राहतो. आज सोशल मीडियावर प्रत्येकाचं आयुष्य खूप सुंदर दिसतं, पण सर्च हिस्ट्री मात्र वेगळीच गोष्ट सांगते. ती सांगते की प्रत्येक जण काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करत आहे, प्रत्येकाला काहीतरी समजून घ्यायचं आहे, प्रत्येकाच्या मनात न बोलले गेलेले अनेक प्रश्न आहेत. आणि हीच गोष्ट आपल्याला एकमेकांशी जोडते. आपण सगळे वेगवेगळे असलो तरी शिकण्याची इच्छा मात्र सारखीच असते. म्हणूनच पुढच्या वेळी सर्च बॉक्स उघडाल ना, तेव्हा एक क्षण थांबा, स्वतःला विचारा, आज मी काय शोधतोय, फक्त उत्तर की स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न, कदाचित दोन्ही.

मित्रांनो, आपल्या आयुष्यात काही प्रश्न असे असतात जे आपण कुणालाच विचारत नाही. मित्रांनाही नाही, आईबाबांनाही नाही, शिक्षकांनाही नाही. पण रात्री सगळे झोपल्यानंतर खोलीत शांतता असताना मोबाईलचा पडदा उजळतो आणि आपण ते प्रश्न सर्च बॉक्समध्ये टाईप करतो.

मी एवढा थकल्यासारखा का वाटतोय? चांगला मित्र किंवा चांगली मैत्रीण कसं बनायचं? अपयश कसं पचवायचं? लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील? हे प्रश्न केवळ माहिती मिळवण्यासाठी नसतात, ते आपल्या मनाचा आरसा असतात. प्रत्येक सर्चच्या मागे एक भावना असते, कधी भीती कधी आशा, कधी गोंधळ तर कधी नव्यानं सुरुवात करण्याची तयारी. काय ना, वाढत्या वयाचं एक वैशिष्ट्य असतं, प्रश्न बदलतात पण उत्तरांचा शोध कधीच थांबत नाही. बालपणी आकाश निळं काय हा प्रश्न असतो, तर तरुणपणी माझं भविष्य कसं असेल हा प्रश्न असतो, आणि त्याही पुढे जाऊन मी समाधानी आहे का हा प्रश्न आपल्याला पडतो. म्हणजेच आयुष्याचा प्रवास हा उत्तरांचा नसून प्रश्न अधिक अर्थपूर्ण होत जाण्याचा प्रवास असतो. आपण अनेकदा असं समजतो की ज्यांचं आयुष्य व्यवस्थित दिसतं त्यांना कोणतेच प्रश्न नसतात, पण वास्तव अगदी वेगळं आहे. प्रत्येक व्यक्ती काही ना काही शोधत असते. एखादा स्वतःची ओळख शोधत असतो, तर एखादा योग्य करिअर मार्ग, एखादा मनशांती, तर एखादा फक्त कोणीतरी त्याला समजून घेईल ही भावना. मित्रांनो, कुतूहल ही केवळ माहिती मिळवण्याची सवय नाहीये, तर ती जगण्याची वृत्ती आहे. जगातील अनेक मोठे शोध, नवनवीन कल्पना, वैज्ञानिक संशोधन, साहित्य, कला, संगीत या सगळ्यांची सुरुवात एका साध्या प्रश्नापासून झालीये. हे वेगळं करता येईल का? किंवा यामागचं कारण काय असेल बरं? पण आजच्या डिजिटल युगात आणखी एक गोष्टही आपण लक्षात ठेवायला हवी. इंटरनेट आपल्याला हजारो उत्तरं देऊ शकतो, पण योग्य प्रश्न विचारण्याची कला मात्र आपल्यालाच शिकावी लागते. प्रत्येक माहिती खरी असेलच असं नाही, म्हणून जिज्ञासेसोबतच विवेकही तितकाच महत्वाचा. विश्वासार्ह स्रोतांचा वापर करणं, माहितीची पडताळणी करणं आणि स्वतः विचार करणं ही सवय आजच्या तरुणांसाठी, म्हणजेच आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. पण खरंच जर आपले सर्च हिस्ट्रीला आवाज असता, तर ती कदाचित आपल्यावर हसली असती. काही गोष्टींवर तर आपली खिल्लीही उडवली असती, पण त्याचवेळी तिनं आपल्याला एक प्रेमळ आठवणही करून दिली असती. तू प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न केलास, काही वेळा चुकलीस, काही वेळा पुन्हा सुरुवात केलीस, पण प्रश्न विचारणं कधीच सोडलं नाहीस, आणि म्हणूनच तू सतत प्रगतीच्या मार्गावर चालतेस. मित्रांनो, आपण अनेकदा असं म्हणतो की मोबाईलला आपल्याबद्दल सगळं माहीत असतं, पण खरं पाहिलं तर मोबाईलला आपल्याबद्दल काहीच माहीत नसतं. त्याला माहीत असतात ते फक्त आपण टाईप केलेले शब्द, त्या शब्दांमागची भावना, भीती, आशा आणि स्वप्न, ती मात्र फक्त आपल्यालाच माहीत असतात. म्हणजे कल्पना करा, जर आपल्या सर्च हिस्ट्रीला भावना असत्या, तर ती कदाचित असं म्हणाली असती, मी तुझी मार्कशीट पाहिली नाहीये, पण परीक्षेच्या आदल्या रात्री लास्ट मिनिट रिव्हिजन किती वेळा शोधलं होतंस हे मला नक्की आठवत आहे. किंवा मी काही तुझा रेझ्युमे लिहिला नाहीये, पण इंटरव्ह्यूमध्ये आत्मविश्वासानं कसं बोलावं हा प्रश्न तू मला किती वेळा विचारलायस हे मलाच माहिती आहे. किंवा मी तुझ्या डोळ्यातले अश्रू पाहिले नाहीयेत, पण अपयशातून पुन्हा सुरुवात कशी करावी हा शोध मला अजूनही आठवतोय. आणि कदाचित ती हसत हेही म्हणाली असती, तू जितकी स्वतःला कमकुवत समजतेस ना, तितकी तू कधीच नव्हतीस, कारण हार मानणारी व्यक्ती ही प्रश्न विचारत नाही, आणि प्रश्न विचारणारी व्यक्ती ही कधीच हार मानत नाही, कायम पुढे जाण्याचा मार्ग शोधत असते. मंडळी, आपल्या सर्च हिस्ट्रीमध्ये केवळ माहिती नसते, तिथे आपल्या आयुष्याचा प्रवास दडलेला असतो. एक दिवस आपण शोधतो बेस्ट स्कूल्स नियर मी, काही वर्षांनी बेस्ट कॉलेजेस, नंतर बेस्ट करिअर ऑप्शन्स, मग होम लोन कॅल्क्युलेटर, बेबी नेम, रिटायरमेंट प्लॅनिंग. वय बदलतं, पण त्याबरोबर सर्च हिस्ट्री सुद्धा बदलत जाते, म्हणूनच ती केवळ डिजिटल नोंद नसते, ती आपल्या आयुष्याच्या प्रत्येक

टप्प्याची शांत साक्षीदार असते. आज कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं काही क्षणात देतं, पण अजूनही काही प्रश्न असे आहेत ज्यांची उत्तरं कोणतंही सर्च इंजिन देऊ शकत नाही. मी खरोखर आनंदी आहे का? माझं खरं स्वप्न काय आहे? मी कोणासाठी जगतेय? या प्रश्नांची उत्तरं इंटरनेटवरही नाही आहेत. ती आपल्या अनुभवांमध्ये, नात्यांमध्ये, चुका स्वीकारण्यात आणि स्वतःशी प्रामाणिक राहण्यात सापडतात. काय आहे ना, आज माहिती मिळवणं सोपं झालंय, पण शहाणपण मिळवण्यासाठी अजूनही अनुभवांची गरज असते. एका क्लिकवर हजारो उत्तरं मिळू शकतात, पण योग्य उत्तर निवडण्यासाठी विचार करण्याची सवय लागते. म्हणूनच डिजिटल युगात जगताना कुतूहल जपा, पण त्यासोबत विवेकही जपा. माहिती घ्या, पण तिची पडताळणी करा. नवीन तंत्रज्ञान स्वीकारा, पण माणसांशी संवाद साधणं विसरू नका, कारण सर्च हिस्ट्री तुमचे प्रश्न जपेल, पण तुमच्या आयुष्याच्या कथा तुमची माणसंच जपतील. तेव्हा आज रात्री मोबाईल हातात घेतल्यावर एक गोष्ट आपण नक्की करूया, ती म्हणजे आपली सर्च हिस्ट्री पाहूया. म्हणजे असं हसण्यासाठी किंवा वाईट वाटून घेण्यासाठी नाही आ, तर आपण किती शिकलोय, किती बदललोय आणि किती पुढे आलोय याची स्वतःला आठवण करून देण्यासाठी. कदाचित तिथे आपल्याला आपली बालपणीची उत्सुकता दिसेल, तरुणपणातली धडपड दिसेल, एखादं अपयश दिसेल, एखादं मोठं स्वप्नही दिसेल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला अधिक चांगलं बनवण्याची आपली सातत्यपूर्ण इच्छा दिसेल. कारण सर्च हिस्ट्री आपल्या व्यक्तिमत्वाची व्याख्या करत नाही, ती फक्त हे सांगते की आपण आयुष्यभर शिकणारी, शोध घेणारी आणि स्वप्न पाहणारी व्यक्ती आहोत. त्यामुळे प्रश्न विचारणं थांबू देऊ नका, कुतूहलता जिवंत ठेवा आणि स्वप्न पाहणं कधीच सोडू नका. कारण प्रत्येक शोध आपल्याला फक्त उत्तरांपर्यंत नेत नाही, तर स्वतःपर्यंतही घेऊन जात असतो. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yovani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापेनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार, साहित्य सौरभ
1: सौरभ या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत माधव श्रीकांत किल्लेदार यांच्या कथा। संत सत्पुरुष हे क्षमाशील असतात, त्यांना मनुष्य प्राण्यांचं कल्याण करायचं असतं। मनुष्य प्राण्यांविषयी प्रेम आणि ममत्व त्यांच्या मनात असतं। मानव जातीचा उद्धार व्हावा हेच त्यांचं ध्येय असतं। जगाच्या कल्याणासाठीच त्यांनी स्वतःचं आयुष्य, स्वतःचं जीवन समर्पित केलेलं असतं। अशाच आशयाची कथा सुरुवातीला ऐकूया। ज्ञानदेवनी शिखर सोडी।
2: प्राचीन काळी एका वनात एक ऋषी राहत असत। त्यांनी ईश्वराची खूप उपासना केली होती, त्यामुळे त्यांना ईश्वराची प्राप्ती झाली। ईश्वर त्यांच्यावर प्रसन्न झाला, त्यांना ऋषींना जे हवं ते मागण्यास सांगितले। ऋषींची अनेक वर्षांची तपससाधना होती, त्यांच्या या साधनेमुळे, त्यांच्या या भक्तीमुळे त्यांना विरक्ती प्राप्त झाली होती। त्यांना स्वतःला काहीही नको होतं, त्यांना लोकांचं कल्याण करायचं होतं। त्यामुळे त्यांनी देवाकडे स्वतःसाठी काहीही मागितलं नाही, त्यांनी लोकांचं कल्याण व्हावं हा वर देवाला मागितला। लोकांमध्ये ईश्वराची भक्ती वाढावी, ईश्वर भक्तीची आवड निर्माण व्हावी हा ऋषींचा शुद्ध हेतू होता। देवाने त्यांना वर दिला, त्यांच्यामुळेच लोकांचं कल्याण होईल असा आशीर्वाद ईश्वरानं त्या ऋषींना दिला। ईश्वराची कृपा प्राप्त करून ऋषी लोककल्याणाकरिता निघाले। वाटेत ते अनेक गावात जात, तेथील लोकांना उपदेश देत, त्यांना ईश्वर भक्तीचं महत्व पटवून देत, त्यांना सदाचाराचं महत्व सांगून ते पुढल्या गावी जात असत। ऋषी ज्या गावात जात असत तेथे एक मठ स्थापन करत असत। त्या मठाची उत्तम व्यवस्था ते लावत, गावातील गुणी लोक शोधून त्यांना मठातील प्रमुख जबाबदाऱ्या देत। मठातील उपासना पद्धती शिष्यांना सांगून ते मठातील दिनक्रम शिस्तबद्ध असावा असा ऋषींचा आग्रह असे। ऋषींनी संपूर्ण देशात भ्रमण केलं। ऋषी त्यांच्या जीवनातील शेवटच्या कालावधीत एका लहान गावात आले। तेथे त्यांनी एका झाडाखाली बसून काही वेळ ध्यान केलं। त्यानंतर गावातील एका मंदिरात ते गेले। मंदिरात त्यांनी देवाचं दर्शन घेतलं।

0: गावात सर्वत्र भिक्षा मागून ऋषी अन्न ग्रहण करत असत. गावातील सगळेच लोक त्यांना भिक्षा देत, त्यांचा उपदेश ऐकत. गावात अल्पावधीतच ऋषींचा एक खूप मोठा शिष्य संप्रदाय निर्माण झाला. ऋषींनी तेथे एक मठ स्थापन केला. त्या गावात एक धनाढ्य असा ग्रामप्रमुख राहत असे. तो एका राजाचा सेवक होता. त्या गावातील लोकांचा शेतसारा आणि कर गोळा करण्याचं कार्य राजानं त्याला दिलेलं होतं. गावात ह्या ग्रामप्रमुखाचं संपूर्ण कुटुंब राहत असे. त्यानं खूप धन कमावलेलं होतं. तो धनाढ्य ग्रामप्रमुख गावातील लोकांचं शोषण करत असे. लोक त्याला घाबरत असत. तो लोकांना व्याजानं पैसे द्यायचा, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात व्याजही कमवायचा. त्याच्या ह्या कृत्यामुळं गावातील लोक त्याच्यावर खूप नाराज होते. त्या ग्रामप्रमुखानं अनेक वर्ष कर गोळा केला होता, परंतु त्यातील अतिशय कमी कर त्यानं राजाला पाठवला होता. त्यामुळे त्याच्याकडे अमाप संपत्ती गोळा झाली. तो ऐश्वर्य संपन्न आयुष्य जगत होता, त्यामुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना अहंकार निर्माण झाला होता. एके दिवशी सकाळीच ऋषी त्याच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेले. ते त्याच्या वाड्याच्या दारात उभे राहिले. त्यांनी भिक्षा मंत्र म्हटला. त्यावेळी ग्रामप्रमुखाची पत्नी बाहेर आली. तिला सकाळीच ऋषींनी भिक्षा मागितलेला आवडला नाही आणि तिने त्यांचा अपमान केला. काही वेळानं ही गोष्ट त्या ग्रामप्रमुखाला समजली. त्यामुळे त्याला खूप राग आला. त्यानं ताबडतोब ऋषींना गाठलं आणि त्यानेही ऋषींचा अपमान केला. ऋषींनी त्याच्या वाड्यात भिक्षा मागायला येऊ नये अशी धमकी त्यानं ऋषींना दिली. ऋषींनी ईश्वराचरणी त्याचं कल्याण व्हावं ही भावना व्यक्त केली आणि ऋषी भिक्षा मागायला पुढे निघून गेले. ग्रामप्रमुख त्याच्या घरी परतला. त्याने त्याच्या पत्नीला सांगितलं की ऋषी पुन्हा आपल्या घरी भिक्षा मागायला येणार नाही. ऋषींच्या शिष्यांना हा सगळा प्रकार समजला. त्यांनी त्या ग्रामप्रमुखाला धडा शिकवायचं ठरवलं. त्याकरिता ग्रामप्रमुखाला जाऊन जाब विचारायचा असा निश्चय त्यांनी केला. ऋषींनी मात्र शिष्यांना थांबवलं, त्यांना संयम ठेवण्यास सांगितलं. दुसऱ्या दिवशी राजाच्या दरबारात ग्रामप्रमुखानं गेल्या 25 वर्षात कमी कर दिला हे समजलं. ग्रामप्रमुख करातील बहुतांश रक्कम स्वतःकडे ठेवून अमाप संपत्ती निर्माण करतो आहे हे राजाला कळलं. राजानं त्यास अटक करण्याची आज्ञा दिली. त्याला हातापायात बेड्या ठोकून राजधानीत आणण्यास सांगितले. राजाचा आदेश घेऊन सैनिकांची एक तुकडी गावात पोहोचली. त्यांनी त्या ग्रामप्रमुखाला अटक केलं, त्याच्या हातापायात बेड्या ठोकल्या, त्याला राजधानीत घेऊन गेले. तेथील तुरुंगात त्याला डांबण्यात आलं आणि त्याची चौकशी सुरू झाली. त्याला राजासमोर हजर करण्यात आलं. राजासमोर त्याचे सगळे गुन्हे मांडण्यात आले. ह्या ग्रामप्रमुखानं राजासमोर त्यानं सगळे गुन्हे मान्य केले. राजानं त्यास दुसऱ्या दिवशी शिक्षा देण्याचं ठरवलं. त्याच दिवशी ऋषींच्या स्वप्नात देव आलेत. त्यांनी राजदरबारात घडलेला प्रकार ऋषींना सांगितला. ऋषींना खूप वाईट वाटलं. ऋषींनी ईश्वराकडे त्या ग्रामप्रमुखाला वाचवावं अशी विनंती केली. देवानंही ऋषींची प्रार्थना ऐकली. दुसऱ्या दिवशी देवानं ऋषींचं रूप धारण केलं आणि ते थेट राजदरबारात पोहोचले. राजासमोर ग्रामप्रमुखाला उपस्थित करण्यात आलं होतं. राजानं त्यास मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. तेवढ्यात ऋषींचं रूप धारण केलेले देव तेथे आले आणि त्यांनी एक गोणी भरून मुद्रा राजासमोर ठेवल्या आणि ग्रामप्रमुखाचा कर राजाला दिला. राजाला आश्चर्य वाटलं. देवानं राजाला सांगितलं की ग्रामप्रमुखानं पाठवलेला कर वनातील दरोडेखोरांनी पळवला होता. ते आपल्या सैनिकांकडून मारले गेलेत. त्यांनी लपवलेला हा कर मी शोधला आणि आपल्याला आणून दिला. राजा, ग्रामप्रमुख निर्दोष आहे, त्याला शिक्षा देऊ नको. राजाला खूप वाईट वाटलं. त्यानं ग्रामप्रमुखाला सोडून दिलं, त्याची शिक्षा रद्द केली, त्याचा यथोचित मानसन्मान केला आणि त्याला त्याच्या गावी सन्मानानं पाठवलं. हा ग्रामप्रमुख त्याच्या गावी आला. त्यानं राजदरबारात घडलेला प्रकार त्याच्या पत्नीला आणि कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर त्यांनी ऋषींची क्षमा मागितली. ऋषींनीही त्यांना मोठ्या मनानं क्षमा केली. त्यांना आशीर्वाद दिला, उपदेश केला आणि ऋषींनी पुढे समाधी घेतली.
1: आताच आपण ऐकलीत

0: माधव श्रीकांत किल्लेदार यांची ज्ञानदेवनी शिखर सोडी ही कथा. त्यांच्या दुसऱ्या कथेचं नाव आहे सोडूनिया जगदीशा. ज्यांना प्रपंचामध्ये आणि परमार्थात यश मिळवायचं आहे त्यांनी भगवंतावर विश्वास ठेवायला हवा. या पृथ्वीच्या पाठीवर ज्यांनी स्वतःच्या पुरुषार्थानं इतिहास घडवला आहे त्याच भगवंतावर विश्वास ठेवायला हवा, अशा आशयाची कथा सांडूनिया जगदीशा.
1: प्राचीन काळी एक राजा होता, त्याला संतती नव्हती, त्यामुळे तो खूप चिंतित होता. एके दिवशी राजाकडे एक सत्पुरुष आले आणि त्यांनी राजाला त्यांच्या आश्रमाकरता एक जमिनीचा भूखंड मागितला. राजा अतिशय शुद्ध आचरण करणारा होता, त्यामुळे राजानं त्या सत्पुरुषांना जमीन दान दिली. त्यावर ते साधू सत्पुरुष प्रसन्न झालेत आणि त्यांनी राजाला वर दिला. ते म्हणाले की राजा, तुझ्या पोटी चक्रवर्ती सम्राट जन्माला येईल, पण तो चक्रवर्ती सम्राट पद प्राप्त केल्यावर मात्र संन्यास घेईल आणि महर्षी होईल. संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन करणारा तो जगद्गुरु होईल. राजाला, राणीला आणि राज्यातील संपूर्ण प्रजाजनांना खूप आनंद झाला. काही दिवसांनी राजाला पुत्ररत्न प्राप्त झालं आणि राज्यात सगळीकडे आनंदोत्सव साजरा केला गेला. राजपुत्र हळूहळू मोठा होऊ लागला. त्याच्या शिक्षणाकरता राजानं त्याला दूर देशातील एका गुरुकुलात शिकायला पाठवलं. गुरुगृही राहून राजपुत्र विद्यासंपन्न झाला आणि परत राज्यात आला. त्या गुरुकुलातील गुरूंनी राजाला निरोप पाठवला की राजा, तुझा हा पुत्र विद्यासंपन्न आहे, पण त्याला प्रचंड अहंकार आहे. त्याचा पराभव करू शकेल असा एकही सम्राट ह्या भूतलावर नाही. राजाला खूप चिंता वाटत होती. राजपुत्रांना राज्यात परतल्यावर लगेचच शेजारील राज्यांवर आक्रमण करण्याचा बेत आखला. ही योजना त्यानं राजाला बोलून दाखवली. राजा खूप सात्विक असल्यानं त्याने ह्यास विरोध केला, परंतु राजपुत्र हट्टास पेटला. शेवटी राजाने एक अट ठेवली. ती अट अशी होती की जे जे राज्य राजपुत्र जिंकेल तेथील राजावर आणि प्रजेवर तो अन्याय किंवा अत्याचार करणार नाही, तसेच तेथील गुणी लोकांचा तो आदर सत्कार करेल. राजपुत्राने ही अट मान्य केली आणि त्यानुसारच वागण्याचं वचन दिलं. राजपुत्राने आक्रमण करण्याची योजना आखली, त्यानुसार त्यानं नियोजन केलं आणि सैन्याला आदेश दिला. सुरुवातीला राज्याच्या शेजारील राजांना त्यांनी पत्र धाडलं. त्या पत्रात त्याने राजांना शरणागती पत्करायला सांगितलं आणि मांडलिक होण्याची आज्ञा दिली. यानुसार प्रत्येक राज्याच्या राज्याला पत्र मिळालं. त्या सर्व राजांना आश्चर्य वाटलं, कारण राजपुत्राचे माता पिता अतिशय सात्विक होते, पण राजपुत्राचं हे वागणं त्यांना पटलं नाही. त्या सर्व राजांनी त्याला विरोध केला. राजपुत्रानं त्याचे गुप्तहेर सर्वत्र पाठवले होते आणि त्यांच्याकडून त्याने माहिती मिळवली. सुरुवातीला राजपुत्रानं एका राज्यावर आक्रमण केलं आणि शत्रूच्या ताकदीचा अंदाज घेतला. त्याचं आक्रमण यशस्वी झालं आणि त्यानं ते राज्य जिंकलं. हळूहळू एक एक करत राजपुत्रानं राज्याच्या शेजारील सगळे राज्य जिंकून घेतले आणि वडिलांना दिलेल्या वचनानुसार त्या पराभूत राजांना आणि तेथील प्रजाजनांना कुठलाही त्रास दिला नाही, कोणावरही अत्याचार केले नाहीत. ह्यामुळे राजा आनंदित झाला. त्यांना त्या संपूर्ण पृथ्वीवर राज्य स्थापन करण्याची आज्ञा दिली. राजपुत्राला जे हवं होतं ते मिळालं होतं आणि त्यानुसारच त्याचे गुप्तहेर पृथ्वीवरील प्रत्येक राज्यात त्याने पसरवले. त्यांच्याकडून सगळी माहिती घेतली. प्रत्येक राज्याच्या सैन्यबळाचा, तेथील सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचा अभ्यास केला आणि योग्य वेळी स्वतःच्या दिग्विजयास प्रारंभ केला. एकामागून एक राज्य हा राजपुत्र जिंकत होता. तेथील राजांना पराभूत करून मांडलिक बनवत होता, परंतु वडिलांना दिलेल्या वचनानुसार मात्र कुठल्याही राज्यावर त्यांना अन्याय किंवा अत्याचार केला नाही. संपूर्ण पृथ्वीचा दिग्विजय करून राजपुत्र राज्यात आला. राजानं त्याचा अतुलनीय पराक्रम पाहून त्यास राज्याभिषेक करण्याचे ठरवले. काही दिवसांनी हा राजपुत्र राजा म्हणून घोषित करण्यात आला. राजपुत्र आता चक्रवर्ती सम्राट झाला होता. देशोदेशींच्या राजांनी त्यास वेगवेगळ्या वस्तू, उंची वस्त्र, शस्त्र, घोडे, उंट, हत्ती, दास, दासी असं सगळं काही भेट दिलं. या चक्रवर्ती सम्राटानं या सगळ्यांचा स्वीकार केला. चक्रवर्ती सम्राट झाल्यानंतर काही कालावधीतच त्यानं संपूर्ण जगातील अत्यंत गुणी लोकांना आपल्या राजदरबारात स्थान दिलं.

त्यात देशोदेशींचे कलाकार, चित्रकार, शिल्पकार, गायक, नर्तक, कवी आणि लेखक यांचा समावेश होता. ते सगळे गुणवान लोक रात्रंदिवस फक्त सम्राटाची स्तुती करत असत, त्याचं गुणगान गात असत. त्यामुळे त्या सम्राटाचा अहंकार वाढत गेला. त्या चक्रवर्ती सम्राटाला वाटायचं की आपल्यापेक्षा श्रेष्ठ ह्या ब्रह्मांडात कोणीही नाही, आपण ईश्वरापेक्षाही श्रेष्ठ झालेलो आहोत, जणू काही आपण स्वतःच परब्रह्म झालेलो आहोत, आपल्या राजदरबारातील रत्नांपेक्षाही श्रेष्ठ आणि गुणी लोक कोणीही नाही. परंतु जसजसे दिवस जात होते तसतसे त्या सम्राटाला सतत स्वतःची स्तुती ऐकून कंटाळा यायला लागला. एके दिवशी सम्राट त्याच्या राजसभेत राजसिंहासनावर बसला होता. नेहमीप्रमाणे त्याच्या राजदरबारातील लेखक, कवी, नर्तक, गायक, शिल्पकार, चित्रकार आणि कलाकार त्याची स्तुती करण्यात स्वतःची प्रतिभा खर्च करत होते. थोड्या वेळानं सम्राटानं त्या सगळ्यांना थांबवलं आणि सगळ्यांना एक प्रश्न विचारला. सम्राट म्हणाला, तुम्ही सगळेजण माझी एवढी स्तुती करता, माझ्यावर लेखन करता, काव्य रचता, नाट्यप्रयोग करता, माझं शिल्प आणि चित्र बनवता, माझ्यापेक्षाही उत्तम कलाकृती, लेखन, काव्य, गायन तुम्ही इतर कोणावरही का करू शकत नाही? सम्राटाच्या ह्या प्रश्नामुळे सगळ्यांना आश्चर्य वाटलं. सम्राटानं त्याच्याऐवजी इतर कोणावरही काही कलाकृती करण्याकरिता या सर्व कलावंतांना, लेखकांना एक आठवड्याचा वेळ दिला. या एका आठवड्यात त्या सर्वांना त्यानं उत्तमोत्तम कलाकृती सादर करण्याची आज्ञा दिली. सम्राटाची आज्ञा शिरसावन्य मानून हे सर्व गुणी कलाकार त्यांच्या त्यांच्या कामाला लागलेत. एक आठवड्यानंतर ते सर्वजण दरबारात जमले आणि त्यांनी त्यांच्या प्रतिभेनुसार कलाकृती सादर केल्या. त्यातील प्रत्येकाने स्वतःच्या गुरूंवर कलाकृती सादर केली. ती प्रत्येक कलाकृती सम्राटावर केलेल्या कलाकृतीपेक्षाही अनेक पटींनी श्रेष्ठ दर्जाची होती. सम्राटाला आश्चर्य वाटलं. त्याच्या मनात विचार आला की कालपर्यंत माझ्या दरबारातील हे प्रतिभा संपन्न लोक स्वतःची प्रतिभा माझ्याकरिता पणाला लावत होते, तेच आज मी यांना मुभा दिली तर हे माझ्यावर जी कलाकृती सादर करतात त्याहीपेक्षा उत्तम कलाकृती यांनी सादर केली आहे. सम्राटानं त्यांना विचारलं, तुम्ही एवढी उत्तम कलाकृती स्वतःच्या गुरूंवर कशी काय बनवली? त्यावर ते सगळेजण म्हणाले, राजा, तुम्ही आमचे अन्नदाता आहात, ह्या पृथ्वीचे सम्राट आहात, म्हणून आम्ही तुमची स्तुती करत होतो. पण ज्यावेळी तुम्ही आम्हाला आमच्या मनातील कलाकृती साकारायची आज्ञा दिली, थोडी मोकळीक दिली, त्यावेळी आम्ही जी विद्या आमच्या गुरूंकडून शिकलो त्यांच्यावरच आम्ही आमची प्रतिभा पणाला लावून काही कलाकृती सादर करण्याचा प्रयास केला. सम्राटानं त्यांना विचारलं, अरे पण तुम्हा सगळ्यांचे गुरु कोण आहेत? त्यांना ह्या सर्व विद्या कशा काय अवगत आहेत? आणि तुमच्यासारखे गुणी विद्यार्थी त्यांनी कसे काय निर्माण केलेत? मला त्यांना भेटायचंय. जसे तुम्ही स्वतःच्या लिखाणातून, काव्यातून, गाण्यातून, नृत्यातून, चित्रातून, शिल्पकलेतून आणि नाट्यप्रयोगातून माझ्यावर, माझ्या पराक्रमावर, गुणांवर, राज्यकारभारावर आणि साम्राज्यावर कलाकृती सादर करता, त्याप्रमाणे ते माझ्यावर कलाकृती सादर करतील का? सम्राटाचं बोलणं ऐकून हे सर्व कलावंत त्याला असं म्हणालेत की, राजा, आमचे गुरु तुमच्यावर कलाकृती सादर करतील की नाही हे माहीत नाही, पण तुम्हाला त्यांना भेटायला त्यांच्या आश्रमात जावं लागेल. आमच्या गुरूंनी केलेली कलाकृती तुम्हाला कधी पाहायला मिळेल हे सांगता येणार नाही, त्यामुळे तुम्हाला त्यांच्या गुरुकुलात काही काळ राहावं लागेल, थोडा संयम ठेवावा लागेल. आता या सम्राटाने या सर्व कलाकारांच्या सर्व अटी मान्य केल्या आणि तो गुरुकुलात जायला तयार झाला. काही दिवसांनी राजा गुरुकुलात आला. सर्व शिष्यांनी सम्राटाची ओळख गुरूंना करून दिली. सम्राटानं त्यांना साष्टांग नमस्कार केला. गुरूंनीही त्याला आशीर्वाद दिला आणि त्याचं यथोचित स्वागत केलं. सम्राटानं त्याची इच्छा गुरूंना बोलून दाखवली. गुरूंनी त्याचं बोलणं ऐकून घेतलं आणि त्याला काही दिवस गुरुकुलात राहण्यास सांगितलं. तसंच सर्व शिष्यांनाही गुरूंनी आज्ञा केली की आता तुम्ही सर्वांनी आपापल्या राज्यात, आपापल्या ठिकाणी जावं. सम्राटाला काही दिवस गुरुकुलात खूप चांगलं वाटत होतं. परंतु जसजसे दिवस जात होते तसतसं त्याला अपेक्षित असलेली त्याच्यावरील कलाकृती पाहायला मिळत नव्हती. त्यामुळे त्याची चिडचिड व्हायला लागली.

0: आणि त्याचा क्रोध अनावर झाला. सम्राटानं त्याची ही व्यथा गुरूंना सांगितली. गुरूंनी त्यास 13 महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर एके दिवशी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर गुरुकुलातील कलादालनात येण्याची आज्ञा केली. सम्राटानं आज्ञा पाळली आणि तो पहाटे ब्रह्ममुहूर्तावर कलादालनात गेला. त्याला स्वतःवर केलेली कलाकृती पाहायची उत्सुकता लागली होती, परंतु तो जेव्हा कलादालनात शिरला त्यावेळी त्याने तिथे भगवान शिवशंकरांचे एक भव्य दिव्य सुरेख आणि आकर्षक असं शिल्प पाहिलं. ते शिल्प पाहताना त्याला स्वतःचंही भान उरलं नाही. थोड्या वेळानं भानावर येत तो पुढे गेला आणि पाहतो तर काय, भगवान शिवशंकरांचं एक अतिशय सुंदर चित्र त्यानं पाहिलं. त्याला वाटलं आता पुढे सादर होणारा नाट्यप्रयोग आपल्या शौर्याचं वर्णन करणारा असेल, पण त्याने जो नाट्यप्रयोग पाहिला तो भगवान शिवशंकरांवर आधारित होता. त्या नाटकातील लेखन, त्यातील काव्य, नृत्य, गायन अतिशय उच्च दर्जाचं होतं. तो नाट्यप्रयोग पाहिल्यावर सम्राटाला स्वतःचाही विसर पडला. काही वेळानं सम्राट कलादालनातून बाहेर पडला. त्यानं गुरूंना विचारलं की ह्या सगळ्या अद्वितीय कलाकृती तुम्ही कशा काय साकारल्यात. तेव्हा गुरु म्हणालेत की राजा, तुला प्रसन्न करण्याकरिता माझे शिष्य तुझ्यावर त्यांची प्रतिभा खर्च करतात, कारण तू त्यांचा अन्नदाता आहेस, तू सम्राट आहेस. पण जो तुझ्यासारख्या अनंत सम्राटांचा सम्राट आहे, ज्याच्या इच्छेनुसार तुझ्यासारखे असंख्य सम्राट सत्तेवर येतात आणि जातात, त्याला आनंदी करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी मी माझी प्रतिभा खर्च करतो. मुळात हा देवाधिदेव महादेवच माझ्याकडून ही कलाकृती सादर करवून घेतो, म्हणून ती कलाकृती अद्वितीय होते. गुरूंचे हे शब्द ऐकताच सम्राटाचा सगळा अहंकार गळून पडला आणि त्याने संपूर्ण राज्याचा त्याग केला. पुढील संपूर्ण आयुष्य त्याने भगवंताची साधना केली, भक्ती केली, तपश्चर्या केली आणि तो महर्षी झाला. संपूर्ण विश्वाला त्यानं मार्गदर्शन केलं. सम्राटाचा महर्षी कसा झाला, तर त्यानं मनुष्याऐवजी देवावर विश्वास ठेवला. जेव्हा तो चक्रवर्ती सम्राट होता त्यावेळी तो स्वतःचा अहंकार पोषण्यासाठी स्वतःवर कलाकृती सादर करवून घ्यायचा. तो सम्राट जरी असला तरी देखील तो त्याच्या पदरी असलेल्या कलावंतांच्या प्रतिभेचा दास होता. पण जेव्हा त्यानं मनुष्याऐवजी देवावर विश्वास ठेवला त्यावेळी त्याची मानसिक दास्यातून मुक्तता झाली आणि तो जगद्वंद्य बनला. मनुष्य समाजाचं समर्थ नेतृत्व त्यानं केलं आणि अनेकांचा त्याने उद्धार केला. म्हणूनच श्री समर्थ रामदास स्वामी श्रीमद दासबोधात याविषयी असे म्हणतात की सांडून या जगदीशा मनुष्याचा मानी भरवसा सार्थके विण वेची वयसा तो एक मूर्ख. याचा अर्थ असा आहे की देवावर विश्वास न ठेवता जो मनुष्यावर विश्वास ठेवतो चारी पुरुषार्थ साधून आयुष्याचं सार्थक न करणारा मूर्ख आहे. ज्यांना प्रपंचात आणि परमार्थात यश मिळवायचं असेल त्यांनी भगवंतावर विश्वास ठेवायला हवा. या पृथ्वीच्या पाठीवर ज्यांनी स्वतःच्या पुरुषार्थानं इतिहास घडवला आहे त्यांचा ईश्वरावर विश्वास होता, भगवंतावर विश्वास होता, म्हणूनच ते अलौकिक होऊ शकलेत.
1: आत्ताच आपण ऐकलेत माधव श्रीकांत किल्लेदार यांची कथा सांडुनिया जगदीशा. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमामधल्या या कथा आपल्याला कशा वाटल्या याविषयी आम्हाला जरूर कळवा. आणि श्रोतेहो, आपणही साहित्य क्षेत्रामध्ये काही काम करत असाल, काही लिखाण करत असाल, कथा, कविता, ललितलेख, प्रवास वर्णन, आत्मचरित्र असं लिखाण जर करत असाल, तर संपूर्ण साहित्याचा समावेश आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात नक्की करू शकता. आणि यासाठी आपण आम्हाला मेल करू शकता. आमचा मेल आयडी आहे prasaran.pune@gmail.com prasaran.pune@gmail.com. आम्ही आमच्या या कार्यक्रमात आपल्या साहित्याचा जरूर समावेश करू. आणि श्रोतेहो, याबरोबरच मी सविता जिरे, सादरकर्ते सुमित श्रीवाद यांच्यासह साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपली रजा घेते. नमस्कार.

0: क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। काही गोष्टींमुळे येत असत, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।
5: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो।
6: हो, घर खर्चासाठी पैसे द्या।
7: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
6: आणि लाइट बिलाचे
7: आता 0 रुपये कसे देऊ?
6: अरे हो हो, विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया।
7: हो हो, नक्की। पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा। PM सूर्य घर .gov.in।
8: घर घर

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. कर निर्धारण आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयकाला संसदेची मंजुरी. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत तिरंगा यात्रा. आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश, 3 जणींचा मृत्यू. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या 4थ्या आणि शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात झाली. मात्र नीट पेपर फुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात आजही वारंवार अडथळे आले. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयक 2026 आज संसदेनं मंजूर केलं. राज्यसभेनं चर्चेनंतर हे विधेयक लोकसभेकडे परत पाठवलं. लोकसभेनं हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलं होतं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं होतं. या विधेयकाद्वारे पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स ऍक्ट 2007, आयकर कायदा 2025 आणि वित्त कायदा 2026 यामध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितलं की बाह्य आर्थिक धक्क्यांचा प्रभाव कमी करणं, देशांतर्गत अर्थव्यवस्थेत स्थिरता सुनिश्चित करणं आणि सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळे प्रभावित झालेल्या प्रमुख क्षेत्रांना आधार देणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. याव्यतिरिक्त या विधेयकाद्वारे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स यांना सरकारी रोख्यांमधल्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर आयकर भरण्यापासून सूट मिळेल. तसंच या विधेयकाद्वारे यूपीआय वापरकर्त्यांवर कोणताही कर किंवा व्यवहार शुल्क लादलं जाणार नाही आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतींना शुल्काबाबतचं कायदेशीर संरक्षण यापुढेही मिळत राहील. न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 आज लोकसभेत मंजूर झालं. विविध न्यायाधिकरणांमधल्या सदस्य आणि अध्यक्षांच्या नेमणुका, प्रशासन आणि कारभारात पारदर्शकता आणि सक्षमता तसंच सुधारणा तसंच स्वतंत्रपणाची खातरजमा करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग नेमण्याचा प्रस्तावही या विधेयकात आहे. या कायद्याद्वारे राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग स्थापन करण्याचा प्रस्तावही यात आहे. 2047 विकसित भारताचं स्वप्न साकार करायचं असेल तर छोट्या गोष्टींमध्ये जाती धर्माच्या भेदांमध्ये अडकून चालणार नाही तर एकत्र चालायचा मंत्र अंगीकारायला हवा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. वरळीत आज त्यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. ज्या तिरंग्यासाठी क्रांतिकारक फासावर गेले, सैनिकांनी सीमेवर मरण पत्करलं, भारतवासियांनी मोठा संघर्ष केला, तो तिरंगा आकाशात चंद्रसूर्य असेपर्यंत खाली उतरणार नाही असं ते म्हणाले.
1: आज जरी तिरंगा यात्रा आपण काढत असलो तरी तिरंगा आमच्या मनामध्ये आहे, तिरंग्याचा सन्मान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचं संविधान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचा स्वाभिमान तो आमच्या मनामध्ये आहे.
0: भारतानं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रगतीचा गौरवपूर्ण उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. काही शक्ती देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये लुडबुड करून भारताची घोडदौड रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांना थोपवायची ताकद आजच्या भारतात आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी आज नागपूरमध्ये तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनाचं आणि नागपूर महानगरपालिकेच्या तिरंगा यात्रा स्टॉलचं उद्घाटन केलं.

नागपूर जिल्ह्यातल्या अस्थिव्यंग आणि कर्णबधीर दिव्यांगांना फडणवीस यांच्या हस्ते मोफत जयपूर फूट आणि इतर साधनांचं वाटपही करण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी इथं मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज तिरंगा यात्रा काढण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व 8 खासदारांच्या शिष्टमंडळानं कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्यासह आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि महाराष्ट्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली. दुष्काळ, कांद्याचे दर, चंद्रभागा नदीतलं प्रदूषण इत्यादींसह आपापल्या मतदारसंघातले प्रश्न या खासदारांनी प्रधानमंत्र्यांसमोर मांडले अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. नीट परीक्षेबाबतच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या, शेतकऱ्यांच्या समस्या, पाण्याचं व्यवस्थापन तसंच शिक्षण क्षेत्रात अडचणींबाबत प्रधानमंत्र्यांशी चर्चा झाल्याचं पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक आणि ठोस पावलं उचलू असं आश्वासन प्रधानमंत्र्यांनी दिल्याचं पवारांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेत काल रात्री विषारी सापाच्या दंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर चिंताजनक प्रकृती असलेल्या एका विद्यार्थिनीला पुढच्या उपचारासाठी हेलिकॉप्टरनं नागपूरला हलवलं आहे. इतर 2 जणींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून इतर 15 जणींना निरीक्षणाखाली ठेवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच जखमी विद्यार्थिनींच्या उपचारात कुठलीही कमतरता न ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. युवकांनी आधुनिक विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याबरोबरच प्राचीन ज्ञानापासून प्रेरणा घेत नवा भारत घडवावा असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. ते आज नाशिक इथं आयोजित चतुर्वेद संमेलन आणि राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. वेद हे केवळ प्राचीन ज्ञानाचं भांडार नसून विकासाची दिशा देणारं आणि भारताची समृद्ध सांस्कृतिक विरासत जपणारं अमूल्य ज्ञान आहे असंही ते म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरची सुनावणी सभापती ओम बिर्ला हजर न राहिल्यानं सर्वोच्च न्यायालयानं 2 आठवडे पुढे ढकलली आहे. न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी 22 जून रोजी नोटिसा जारी केल्या होत्या. कामगार संघटना संयुक्त कृती समिती आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स यांनी आज विविध मागण्यांसाठी नागपुरात संयुक्त जेल भरो आंदोलन केलं. नागपूरच्या संविधान चौकात आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको केला. पोलिसांनी विनंती केल्यानंतर त्यांनी रस्ता मोकळा केला आणि जेल भरो आंदोलन केलं. शाळा आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध मागण्यांसाठी शालेय विद्यार्थ्यांनी आज यवतमाळ जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. वणीच्या परमडोह इथल्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत शिक्षकांची तातडीनं नियुक्ती करावी आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान थांबवावं अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. राज्यातले कामगार, शेतकरी, शेतमजूर वर्गाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी भारतीय ट्रेड युनियन आणि अखिल भारतीय किसान सभेनं आज धुळ्यात जेल भरो आंदोलन केलं. यामुळे धुळे शहरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींची न्यायालयीन कोठडी भ्रष्टाचार विरोधी विशेष न्यायालयानं 24 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींची त्यांच्या पोलीस कोठडीच्या काळात स्वतंत्र चौकशी केली होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत महानवर यांना आज ब्रिगेडियर एस पी एस रौतेला यांच्या हस्ते मानद कर्नल ही पदवी प्रदान करण्यात आली. उच्च शिक्षण क्षेत्राचं उत्कृष्ट नेतृत्व, प्रदीर्घ समर्पण तसंच राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि शिस्त रुजवण्यात योगदान दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. अकोला जिल्ह्यात यंदा समतल पातळी पद्धतीनं 16,519 हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणी करण्यात आली आहे. ही पद्धत पावसाचं वाहून जाणारं पाणी जमिनीत मुरवण्यासाठी आणि पिकांची चांगली वाढ होण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात केवळ 2,280 हेक्टर क्षेत्रावर समतल पातळी पद्धतीनं पीक पेरणी करण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं. मात्र या पद्धतीनं पीक पेरणी करायला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. पेरणीचं प्रमाण वाढलं आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठ

0: मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. करनिर्धारण आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयकाला संसदेची मंजुरी. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत तिरंगा यात्रा. आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश, 3 जणींचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ताई, हे बघ.
2: हॅपी बर्थडे टू यू.
1: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
2: नेहमी शॉपिंग.
1: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
3: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
4: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
5: आय नो ना.
4: RBI सांगते,
6: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, जंत संसर्गाबाबत समाजात व्यापक जागृती घडवून आणण्यासाठी आज देशभर राष्ट्रीय जंत निर्मूलन दिन पाळला जात आहे. याच पार्श्वभूमीवर जंत संसर्गामागची कारणं, उपचार, आरोग्यविषयक आव्हानं आणि इतर संबंधित पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत. श्रोते हो, सुदृढ आणि सक्षम पिढीच्या जडणघडणीसाठी बालकांचं आरोग्य आणि योग्य पोषण अत्यंत महत्वाचं असतं. मात्र याच बालकांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीला जंत संसर्ग छुपं आव्हान ठरू शकतो. खरं तर लहान मुलांच्या पोटात जंत निर्माण होणं ही तशी सामान्य बाब मानली जाते. मात्र जंत संसर्गाची समस्या केवळ लहानच नाही तर 19 वर्षापर्यंतच्या मुलांमध्येही आढळू शकते. दुसरीकडे बहुतांश मुलांसाठी ही समस्या तशी तात्पुरतीच ठरते, त्यामुळेच या समस्येकडे दुर्लक्ष होण्याचा धोकाही वाढतोच. काही बालकांसाठी ही समस्या गंभीर देखील ठरू शकते. याच अनुषंगानं या समस्येचं स्वरूप आणि संभाव्य परिणामांविषयी अधिक मार्गदर्शन करत आहेत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश वैद्य.
1: जंत असण्याचं प्रमाण म्हणजे जंताचा प्रादुर्भाव किंवा कुर्मीचा प्रादुर्भाव हा आपल्या देशात बऱ्याच प्रमाणात अजूनही आढळतो. असे एक एस्टिमेशन आहे अंदाजे की ऑलमोस्ट 27 ते 30% मुलांना पोटात जंत असतात. आणि ही जी समस्या आहे, हा प्रादुर्भाव जो आहे तो कमी होत चाललाय, पण अजूनही बऱ्याच प्रमाणात तो दिसतो. जिथे जिथे सॅनिटेशन म्हणजे स्वच्छता चांगली आहे, शौचालय चांगली आहे, तिकडे हा प्रादुर्भाव निश्चित प्रमाणात कमी होतो. आणि एक नॅशनल डिवॉर्मिंग डे म्हणजे प्रत्येक मुलाला जंतुनाशक औषध द्यायचं, हा प्रकल्पामुळे सुद्धा हा प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी कमी झालाय. पण तरी सुद्धा अजूनही मोठ्या प्रमाणात अजून आपल्या देशात हा प्रादुर्भाव दिसतो. आता ह्याची कारणं मेनली 2-3 आहेत. एक मी म्हटलं तसं, जिथे जलनिसरण चांगलं नाहीये, जिथे ओपन अजून बऱ्याच ठिकाणी गावांमध्ये उघड्यावर जिथे शौचालय असतात, शौच केले जाते, म्हणजे शौचालयाचं नीट सोय नसते, ते एक कारण असू शकतं. आणि ते जेव्हा पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स होतं तर त्याने जंतांची अंडी पसरण्याचे चान्स जास्त असतात. दुसरं आहे की मुलं बेअरफूट काही न घालता जेव्हा चिखलात जातात तेव्हा ती अंडी त्यांच्यातून लार्वे निघतात आणि ते त्यांच्या स्किन मधून त्यांच्या चामडीतून आत जाऊन जंत होऊ शकतात. आणि तिसरं कारण आहे की आपण उदाहरणार्थ हेच पाणी भाज्या वगैरे कल्टिवेट करण्यासाठी वापरलं जातं आणि जेव्हा त्याची अंडी अस्वच्छ प्रमाणात जेव्हा त्या भाज्या वापरल्या जातात तेव्हा ती अंडी कधी कधी त्या भाज्यांमध्ये अडकलेली असतात आणि ती माणसांच्या पोटात जातात. तर बेसिकली हे जे ट्रान्समिशन होतं जंताचं हे अस्वच्छ कंडिशन्समुळे जास्त होतं आणि जिकडे स्वच्छताकडे जातीने लक्ष दिलं जातं तिकडे हे प्रमाण निश्चित कमी आहे. आता ह्या जंतूंचा परिणाम आपल्या शरीरावर काय होतो? बेसिकली जंत हे पॅरासाइट आहे, ते मुलांच्या आतडीमध्ये असतं आणि जेव्हा जे काही न्यूट्रियंट गोष्टी आहे, जे काही त्यांना जे अन्न खातात त्याच्यातला एक भाग हे जंतू नष्ट करतात. त्याच्यामुळे मुलांना ते न्यूट्रिशन कमी मिळतं, मुलांना तो आहार कमी मिळतो आणि त्यांच्या वाढीवर डायरेक्ट परिणाम होऊ शकतो. दुसरी गोष्ट, काही स्पीसीज ऑफ जंत आहेत की ज्याच्यामुळे ते रक्त ते शोषतात आतडीमध्ये आणि त्याच्यामुळे मुलांना आयर्न डेफिशियन्सी अनिमिया होतो. भारताने एक मोठा प्रोग्राम हाती घेतलाय म्हणजे अनिमिया मुक्त भारत. त्याच्यामुळे त्याचा एक महत्वाचा पैलू आहे की जंतुनाशक औषध द्यायचं आणि त्याने जी जंत असतात की ज्याच्या जे आपलं रक्त शोषतात त्यांचा नष्ट केला तर हिमोग्लोबिनचं प्रमाण मुलांमध्ये वाढू शकतं. एक भाग तो झाला. दुसरा भाग आहे की जंत जर जिथे बऱ्याच बहुसंख्य प्रमाणात असतात आणि तेही काही काही

0: मुलांमध्ये असतं तिकडे आतडीमध्ये ब्लॉक होऊ शकतं आणि एवढं ब्लॉक होतं की मुलांना पोटात उलट्या सुरू होणं, पोट फुगणं, पोटात दुखायला लागणं, तर हे सगळं राऊंडवर्म्समुळे होत असतं. पण त्याचा सोपा उपाय आहे की नियमाने जंतुनाशक औषधं, म्हणजे जे राऊंडवर्म्स म्हणजे आपण म्हणतो, त्यांच्यासाठी औषधं रेग्युलरली द्यायला पाहिजेत. ह्याच्यावर गव्हर्नमेंटने नॅशनल डिवर्मिंग डे नावाचं सुरू केलंय की दर 6 महिन्यांनी प्रत्येक मुलाला दर 6 महिन्यातून एकदा जंताचं औषध दिलं जातं. जसं मूल मोठं होतं ते 6 ऐवजी 12 महिन्याने देऊ शकतो, पण नेमाने आपण ते औषध दिलं पाहिजे 23-24 महिन्याच्या एज पर्यंत. जास्त महत्वाचं आहे कमीत कमी वर्षातून एकदा किंवा दोनदा हे जंतुनाशक औषध अल्बेंडाझॉल हे देणं गरजेचं आहे. जर आपण या गोष्टीवर लक्ष दिलं आणि आपलं सॅनिटेशन म्हणजे आपलं जल निसरण चालू केलं, स्वच्छता ठेवली आणि शौचालयाचा वापर अधिकाधिक केला, तर हा जंतांचा जो प्रश्न आहे हा बऱ्याचशा प्रमाणात कमी होईल. पण तोपर्यंत तरी हे महत्वाचं आहे की जी मुलं त्या वयोगटातली आहेत त्यांना जंतुनाशक औषध रेग्युलर इंटरवलने देणं गरजेचं आहे.
1: श्रोते हो, लहान बाळांसाठी जसं जन्मापासून नियोजित लसीकरण असतं तशी जंतावर सध्या तरी कोणतीही प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नाही. मात्र तरीही यावर अल्बेंडाझोल या अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी गोळीचा औषधोपचार केला जातो. महत्वाचं म्हणजे पोटातले जंत अॅनिमिया म्हणजेच रक्ताच्या कमतरतेलाही कारणीभूत ठरू शकत असल्यानं केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं अॅनिमिया मुक्त भारत आणि राष्ट्रीय जंतनाशक मोहिमा देखील परस्परांसोबत जोडून राबवल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर जंतसंसर्गावरील औषधोपचाराविषयी सविस्तर माहिती देत आहेत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर आरती किणीकर.
2: जंत विरोधातील औषधोपचार हा सरकारच्या माध्यमातून मोफत औषधाद्वारे उपलब्ध आहे आणि हे औषध आहे टॅबलेट अल्बेंडाझॉल, ज्याची स्ट्रेंथ 400 मिलीग्रॅम आहे आणि ही गोळी तोंडावाटे घेणे जरुरीचे असते. वयाप्रमाणे त्याची योग्य ती मात्रा घेणे आवश्यक आहे. जर मुलाचं वय 1 ते 2 वर्षापर्यंत असेल तर अर्धी गोळी म्हणजे 200 मिलीग्रॅम मात्रा दिली जाते. ही गोळी चावून खाणे अपेक्षित आहे किंवा त्याची पावडर करून ती देणं जरुरीचं आहे. गोळी ही गिळायची नाही आणि जर वय 2 वर्षापासून 19 वर्षापर्यंत असेल तर त्याची मात्रा 400 मिलीग्रॅम एवढी दिली जाते. जर एखादं मूल 2 वर्षाच्या वरती वयानी असेल पण वजन 10 किलोच्या पेक्षा कमी असेल तर अशा मुलांना 200 मिलीग्रॅम म्हणजे अर्धी गोळीच दिली जाते. तसेच हे जशी गोळी आहे तसं आपल्याकडे लिक्विड प्रिपरेशन पण आहे आणि त्याच्यामध्ये 5 ml मध्ये 200 मिलीग्रॅम असतं आणि 10 ml मध्ये 400 मिलीग्रॅम असतं. तर ज्यांना गोळी चावून खाणं जमत नसेल तर अशांना आपण हे लिक्विड दिलं तरी चालू शकतं. आता हे औषध देण्यासाठी आपल्याकडे जो लसीकरणाची फॅसिलिटी आहे की जे भारत सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या सेंटर सरकारी यंत्रणेमध्ये लस टोचली जाते अशा ठिकाणीही दर 6 महिन्यांनी हे औषध दिले जाते. जेव्हा ते बाळ लसीकरणाला येते आणि त्याच्यामध्येही अल्बेंडाझॉल हेच औषध दिलं जातं आणि ते द्रव रूपामध्ये म्हणजे लिक्विड मध्ये उपलब्ध आहे. ज्या मुलांना जंताचा त्रास असतो त्याच्या बरोबरीने अनिमिया होण्याची शक्यता वाढते मग अशासाठी भारत सरकारने पोषण अभियाना अंतर्गत 2018 मध्ये अनिमिया मुक्त भारत हा कार्यक्रम कार्यान्वित केलेला आहे आणि त्याच्यात वेळोवेळी सुधारणा होत गेल्या आहेत आणि आता राष्ट्रीय जंत निर्मूलन दिवस म्हणून साजरा केला जातो 10 फेब्रुवारी आणि 10 ऑगस्ट. त्याच्या बरोबरीनेच नॅशनल आयन प्लस इनिशिएटिव्ह हे सुरू केलेलं आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या वयातील मुलांना म्हणजे 6 महिने ते 5 वर्ष, 5 वर्ष ते 9 वर्ष आणि 10 वर्ष ते 19 वर्ष आणि त्याचबरोबर कमी वजनाची जी मुलं असतात जन्माला आलेली त्यांना आयर्न रिच फूड आणि त्याचबरोबर आयर्न आणि फॉलिक ऍसिडच्या गोळ्या या प्रतिरोधक म्हणून दिल्या जातात. तर या अंतर्गत जर ते बाळ 6 महिने ते 5 वर्षाच्या वयोगटात असेल तर त्यांच्यासाठी सिरप आहे की ज्याच्यामध्ये 20 मिलीग्रॅम आयर्न आणि 100 मायक्रोग्रॅम फॉलिक ऍसिड असतं आणि यातलं 1 ml आठवड्यातनं 2 वेळा दिलं जातं. असे मिनिमम 8 डोसेस दिले जातात आणि हे कोण देतं तर अंगणवाडी

0: हे ते औषध मुलांना देतात. त्याचबरोबर 5 ते 9 वर्षाच्या वयोगटाच्या मुलांना एक गोळी दर आठवड्याला 45 मिलीग्रॅम आयर्न आणि 400 मायक्रोग्रॅम फॉलिक ऍसिड दिलं जातं, जे अंगणवाडीमध्ये किंवा शाळेत दिलं जाईल. आणि 10 ते 19 वर्षाची जी मुलं आहेत त्यांना एक गोळी दर आठवड्याला 60 मिलीग्रॅम आयर्न आणि 500 मायक्रोग्रॅम फॉलिक ऍसिड हे शाळांमध्ये किंवा शाळेच्या व्यतिरिक्त पण वेगवेगळ्या अंगणवाडी वर्कर सेंटर्स असतात तिथे मिळत. आणि आता नवीन जे 2026 साली त्याच्यात सुधारणा झाली आहे, तर ते म्हणजे जे कमी वजनाची बाळ जन्माला येतात तर त्यांना वयाचे 2 महिने झाल्यानंतर आयर्न सप्लिमेंट लोह हे दिलं जातं, लोहाच्या गोळ्या किंवा सिरप, आणि ते 2 मिलीग्रॅम पर केजी पर डे असं दिलं जातं. आणि हे सगळं करताना आपल्याला ह्याच वयोगटात जंतांचा त्रास होतो, त्याच्यासाठी अल्बेंडाझॉल ही वयाप्रमाणे आणि वजनाप्रमाणे दिलं जातं. तर नुसतंच जंत प्रतिरोधक औषध न घेता त्याबरोबर जर अनिमिया असेल तर आयर्न आणि फॉलिक ऍसिड सुद्धा सरकार मार्फत जे मोफत दिलं जातं ते अनिमिया मुक्त भारत अभियाना अंतर्गत लोकांनी त्याही प्रोग्रामचा फायदा घ्यावा.
1: श्रोते हो, अनेकदा औषधोपचार पूर्ण झाल्यानंतरही मुलांमध्ये जंत संसर्गाची समस्या पुन्हा उद्भवताना दिसते. म्हणूनच केवळ औषध देण्यापुरतं मर्यादित न राहता बालकांच्या वागण्या बोलण्यातले सूक्ष्म बदल वेळेत टिपणं आणि संसर्ग पुन्हा होऊ नये म्हणून कौटुंबिक पातळीवर खबरदारी घेणं तितकंच महत्वाचं ठरतं. याच अनुषंगानं अधिक मार्गदर्शन करत आहेत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर आरती किणीकर.
0: दरवर्षी प्रमाणे आज 10 ऑगस्ट 2026 रोजी भारतामध्ये राष्ट्रीय जंत निर्मूलन दिन साजरा केला जातो. आपल्याला जर जंताची समस्या आपल्या मुलांमध्ये होऊ नये असं वाटतं तर ह्याच्यासाठी कोणत्या गोष्टीमुळे ह्या प्रादुर्भाव होतो आपल्यामध्ये हे जाणून घेणं गरजेचं आहे. माणसांमध्ये जर त्यांचा संबंध दूषित माती पाणी किंवा अन्नाच्या माध्यमातून व त्याचबरोबर वैयक्तिक स्वच्छता न बाळगल्या कारणाने होतो. राऊंड वॉर्म, हुक वॉर्म, विप वॉर्म आणि पिन वॉर्म या दूषित मातीतून आणि पाणी आणि अन्नातून जाणाऱ्या जंतांपासून आपल्या मुलांचे संरक्षण करण्यासाठी आपण सर्वात प्रथम स्वतः स्वच्छ राहून व आपल्या मुलांना काही सोप्या गोष्टी करण्यासाठी समजावून सांगणे गरजेचे वाटते. या गोष्टी अशा की हात स्वच्छ धुणे, बाहेर जाताना अलवाणी न जाता पायात चप्पल किंवा बूट घालणे, जेवणा आधी हात स्वच्छ धुणे, उघड्यावर ठेवलेले जे अन्न असतं त्याचं सेवन न करणं किंवा माशा बसत असतील असं ते अन्न न खाणं, त्याचबरोबर आपण बाजारातून ज्या भाज्या आणि फळं घेतो तर त्याचं सेवन करण्याआधी त्या स्वच्छ धुणे गरजेचे वाटते. उघड्यावर शौच न करणे, स्वच्छ पाणी पिणे, तसंच हाताची व पायाची जी नख वाढलेली असतात ती योग्य रीते वेळोवेळी कापणे, शक्यतो शिळे अन्न न खाणे आणि त्याचबरोबर शौच करून आल्यावर हात स्वच्छ धुणे. जर पिनवर सारख्या जंत झाले असतील तर घरात वापरत असलेले ज्या चादर आहे, गोधडी आहे, या सर्व आपल्याला स्वच्छ धुणे आणि घरातील सर्व व्यक्तींना याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने त्यांनी स्वच्छता बाळगून योग्य ती औषधोपचार करणे गरजेचे आहे. जर एखाद्या मुलाला जंताच्या प्रादुर्भावामुळे अंगातलं रक्त कमी होत असेल तर त्यांनी डॉक्टरच्या सल्ल्याने रक्ताची चाचणी करून जर लोहचं प्रमाण कमी दिसत असेल तर त्याच्यावर जे उपाय योजना आहे लोहयुक्त गोळ्यांची ती घेणं जरुरीचं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज जो आपण राष्ट्रीय जंत निर्मूलन दिवस साजरा करत आहे त्याच्या अंतर्गत शाळांमध्ये व अंगणवाडीमध्ये मोफत औषध जे मिळतं ते औषध घेणं गरजेचं आहे. कधी कधी जंताचं प्रमाण आतड्यांमध्ये खूप जास्त झालं तर आतड्यात अडकून त्याचा गोळा होऊन मुलांना त्रास होऊ शकतो आणि ही एक बाब अशी आहे की त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये नेणं मुलांना अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच पालक, शिक्षक व घरातील तसेच आरोग्य यंत्रणेतील सर्व संबंधित व्यक्तींना याबाबत जागरूक राहून योग्य ते समुपदेशन व इलाज करणे गरजेचे वाटते. अशा गुंतागुंती टाळण्यासाठी सर्वात सोपा

0: सुरक्षित व प्रभावी उपाय म्हणजे राष्ट्रीय जंत निर्मूलन दिनी जंतनाशक औषध वर्षातून 2 वेळा घेणे व तंदुरुस्त राहणे हा संदेश देता येईल.
1: श्रोते हो, आजची लहान मुलं हेच देशाचं भविष्य घडवणारे उद्याचे सुदृढ नागरिक आहेत आणि त्यामुळेच त्यांच्या आरोग्याशी संबंधित अगदी छोट्या छोट्या समस्याही गांभीर्यानं सोडवणं हेच आपलं कर्तव्य आहे. इतकंच श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर.
2: 102.7 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. मंडळी, वेळ झाली आहे शेतीविषयक कार्यक्रमाची. ऐकूया माझं शेत माझं शिवार.
3: माझं शेत माझं शिवार.

0: माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्या शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सायली चौधरीचा नमस्कार. मंडळी, आज आहे सोमवार आणि नुकताच बदललेल्या वेळेप्रमाणे आपल्या सगळ्यांचा आवडता शेतकरी बांधवांच्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम राम राम पाहुणं आज आपल्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. हा कार्यक्रम तर आपण ऐकूयाच, पण सुरुवातीला जाणून घेऊया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त हवामानाचा अंदाज.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 8, 9, 10, 11 व 12 ऑगस्ट रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात 8, 9 व 10 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तसेच 11 व 12 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 8, 9 व 10 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तसेच 11 व 12 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 12 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान 27 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 91 ते 95%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 86 ते 91%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 15 ते 21 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शेती सल्ला. कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागातील शेतकरी बांधवांनी खरीप पिकांमध्ये आच्छादनांचा वापर करावा. धन्यवाद.
0: मंडळी, आताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त हवामानाचा अंदाज ऐकलात. मंडळी, कार्यक्रमात आता पुढे जाऊया. आपल्या शेतकरी बांधवांचा पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पाहुणं आता ऐकूया. सहभाग अंजर मुजावर आणि रश्मी कुंभार.
2: रामराम पाहुणा ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात स्वागत. भाऊचा रामराम
3: आणि अक्काचा नमस्कार.
2: मंडळी, आम्ही नेहमीप्रमाणे हजर आहोत तुमच्या हुमानाच्या उत्तरादाखल आणि अभिप्रायादाखल आलेल्या पत्रांना पोहोच द्यायला.
3: आणि नेहमीप्रमाणेच कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही उशिरा आलेल्या पत्रांना पोहोच देणार आहोत. कार्यक्रमात उशिरा आलेलं हे पहिलं पत्र आणि पाठवणारे श्रोते आहेत विद्यानगर कवठे महांकाळ इथून संजीवनी सुयोग सुजाता सुरेश कुलकर्णी आणि एस पी म्हैसाळकर.

0: तर पत्रामध्ये हे असं म्हणत आहेत की मागील आठवड्यातील आषाढी वारीनिमित्तानं प्रत्येक पालखी सोहळा वृत्तांत जो आपण सांगितला तो आम्हाला खूपच आवडला.
1: बर,
0: खरोखरच आम्ही धन्य होऊन गेलो. 26 जुलै रोजी कृषी वार्तामध्ये शेळीपालन व्यवसाय यासंबंधी माहिती उपयुक्त वाटली असं म्हणत त्यांनी पंढरपूर हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय आणि सोबतच एक हुमान सुद्धा लिहून पाठवलंय.
1: वसंतांना अजित, अमर, जीवन, पवन, तुषार, आदर्श, मनीषा, ज्योती, सारिका, श्रावणी, प्रियांका, सुप्रिया, हर्षदा, अर्पिता, वैष्णवी, माहेश्वरी, श्राव्या, राजश्री, जयश्री यांनी सैनिक टाकळी इथून हे पत्र पाठवले. त्यांनी पंढरपूर हे हुमानाचं अचूक उत्तर दिलेलं आहे.
0: हुमानाचं अचूक उत्तर आपल्या या श्रोत्यांनी सुद्धा दिले. श्रोते आहेत श्रीधर धेंडे, मंगल, प्रसन्नजीत धेंडे, प्राजक्ता धनसरे, मयंक, प्रतिभा, प्रज्ञा धेंडे, अमिता लोटे, रिया, अमृता कांबळे, रितिशा, आशिष धेंडे, अतुल, अभिदीप धेंडे, सुनंदा कांबळे, अरंजय, अभियंता, श्रद्धा, जयवर्धन कांबळे, पल्लवी धेंडे, अथर्व धेंडे, समस्त धेंडे परिवार, मुक्काम पोस्ट, सावळज, जिल्हा सांगली इथले श्रोते. तर अचूक उत्तराबरोबरच हे असं म्हणतायत की शनिवारी सकाळी 10 वाजता प्रसारित झालेला आपकी पसंत हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. त्याच दिवशी संध्याकाळी 7:30 वाजता प्रसारित झालेला राम राम पाहुणं हा कार्यक्रम देखील आम्हाला खूप आवडला. तसंच त्याच दिवशी दुपारी 12 वाजता प्रसारित झालेला वनिता मंडळ हा कार्यक्रम देखील आम्हाला खूप आवडला. याचबरोबर रविवार दिनांक 26 जुलै रोजी प्रसारित झालेला शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम देखील आम्हाला खूप खूप खूप आवडला. या कार्यक्रमामध्ये प्रसारित करण्यात आलेली गाणी खूपच छान होती.
1: कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम खूप उपयुक्त उद्बोधक आहे असा अभिप्राय देणारं हे पत्र श्रोते आहेत दीपक आणि समीक्षा दीक्षित गोकुळ शिरगावचे.
0: हे पत्र पाठवलं राजाराम गायकवाड, श्रेयश, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभो, शिया, पिया, सोनम, प्रशांत, राजपेंटर, तेरवाड, अभि, आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरणगे, कसबाबावडा, कोल्हापूर, सुशीला, विलास दावणे, कागल, सुभाष मिणचे, शिरढोण, श्रीनिवास कांबळे, यड्राव, शशिकांत पाटील, कुरुंदवाड, सचिन किल्लेदार, भडगाव इथले श्रोते. तर यांनी पंढरपूर हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. पुढे ते असं म्हणतायत की 25 जुलै रोजी प्रसारित झालेला कार्यक्रम मला ऐकता आला नाही कारण त्या दिवशी मी विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूर इथं होतो. पण माझ्या मित्रांकडून कार्यक्रमाचा अभिप्राय मला मिळाला आणि हुमानही कळलं. त्यामुळं मी पंढरपूरमध्ये असतानाच मला हे हुमान कळालं आणि उत्तरही मला पटकन सापडलं.
1: वा. संपत्ती आणि राणी तसंच अंकिता खेमलापुरे, तानाजी अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे यांचं पत्र आहे दत्तवाड तालुका शिरोळ इथून. यांनी सुद्धा पंढरपूर हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय.
0: हे पत्र आपल्याला पाठवलंय गोवर्धन तालुका रिसोडवरून रवींद्र पवार, मीना पवार, श्रीकांत आणि एकनाथ काळे यांनी.
1: बर,
0: तर यांची एकूण 3 पत्र आपल्याकडे उशिरा पोहोचलेली आहेत आणि तिन्ही पत्रांमध्ये त्यांनी हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलं आहे. एक म्हणजे पंढरपूर, दुसरं ओढा किंवा नाला आणि तिसरं तुरटीबद्दल आपण जे हुमान विचारलं होतं या सगळ्या हुमानांची त्यांनी अचूक उत्तरं लिहून पाठवली आहेत.
1: बर, पुढचं पत्र आहे सानिका, राजू रांगोळे, राजश्री, हिराबाई, पूर्वा, श्रावणी, शिवांश, पोपट मोरे, राजेंद्र बंडा रांगोळे, गणेशनगर पट्टण कोडलीचे हे श्रोते, शुभांगी आणि प्रियांश अमर गोरे, कृष्णाघाट मिरजचे श्रोते यांनी सुद्धा पंढरपूर हे हुमानाचं अचूक उत्तर दिलेलं आहे.
0: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय जान्हवी भाकरे, जान्हवी दिंडे, सलोनी भाकरे, युक्ती भाकरे, सृष्टी भाकरे, श्रावणी पाटील, रिया फडतरे, प्रज्वल पाटील, दुर्वांक दिंडे, राजवीर कांबळे, शिवतेज राबाडे, आर्यन हंडे यांनी, सुपात्रे तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर इथून आणि यांनी पंढरपूर हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलं आहे.
1: श्रीराम समर्थ श्रोता संघ येळगाव तालुका कराड इथून सुनील पाटील, हिंदूराव, नितीन, पूजा, प्रसाद, आदित्य, अथर्व, नंदिनी, तन्वी, ओम, अनुज, प्राची, प्रणिल, अश्विनी, अजिंक्य, आराध्या, अनुष्का, स्वरा, अनन्या, आयुष, साईशा, परी, मयंक, रावसो पाटील आणि सर्व येळगावकर पाटील कंपनी यांचं हे पत्र आहे. यांनी पंढरपूर हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय. त्याचबरोबर कृषी वार्ता कार्यक्रमात मोगरा आणि भेंडी लागवड विषयी माहिती जी प्रसारित करण्यात आली ती खूप उपयुक्त होती असंही कळवलंय.
0: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय श्री मल्लिकार्जुन श्रोता संघ आडी तालुका निपाणीतून

0: भाऊ लोखंडे, रुक्मिणी, भगवंत, सुशीला, पूनम, नम्रता, शौर्य, सीमा, शीतल, स्नेहल, भूमिका, राजवी, हरी, अंजली, संकेत, अनुसया, अभिनव, सर्वेश, आनंदा, संभाजी, तानाजी, गणेश, बाबूराव कुंभार, मल्लू शेवाळे, लक्ष्मी शेवाळे, लिंगूर कापशी येथून संजय मोरे, संगीता मोरे, तर नेर्ली तामगाव इथून शंकर मोरे, रंजना वरद, वैदेही, स्नेहल मोरे आणि सुवर्णा पाटील यांनी तर यांनी आपल्या केंद्रावरून प्रसारित होणारे विविध कार्यक्रम आवडल्याचं कळवलेलं आहे आणि आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर पंढरपूर लिहून पाठवलं आहे.
1: त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ, श्रुतिका प्रथमेश, ज्ञानदेव, भक्तिभूषण, नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, अंजनी, शिवाजी पाटील, गीतांजली, सयाजी वरुटे, हसूर दुमालाचे हे श्रोते, तर कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे, कंदलगावचे श्रोते, भाटणवाडी तालुका करवीरहून तेजस, तुषार, दीक्षा, श्रुतिका आणि सीमा दगडू सुतार, तर कोमल, सागर, आरव, सरकार, राधिका, दयानंद कांबळे आणि परिवार, आमजाई, भरवडे तालुका, राधानगरी इथले हे श्रोते. या सर्व श्रोत्यांनी पंढरपूर हे हुमानाचं अचूक उत्तर दिले आणि पत्रांवर आधारित कार्यक्रम खूप आवडतात असा अभिप्राय देखील कळवलाय.
0: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय हिमेन धर्मेंद्र ग्रुप रेडिओ श्रोता संघ मित्र परिवार. विजयकुमार स्वामी, वीरभद्र जंगम, शिवप्रसाद, अभिलाष महादेवी, श्रुती, स्नेहा, मियारा, प्रीती, सोहम, अनिकेत जंगम आणि जंगम परिवार, मुक्काम पोस्ट, बस्तवाड, याचबरोबर अण्णा खोत, दत्तवाड, बाजीराव वाघमारे, केरूर, गजबर अत्तार, फरीद मणेर, वैभव जाधव, सलीम नायकवडे, मनोज रानडे, कुरुंदवाड, सचिन राजमाने, तेरवाड, सूरज मडिवाळ आणि गुलफाम भाई, याचबरोबर सुरेश चलवादी औरवाड, भोला जाधव, नुरसिंहवाड इथले श्रोते. तर यांनी पंढरपूर हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवले. तर अभिप्राय दाखल हे असं म्हणतात की आपण प्रसारित केलेला माझे जीवन गाणे यामध्ये सावित्री पाटील यांचा जीवनपट आणि त्यांनी घेतलेले आयुष्यातील परिश्रम आम्हाला समजले, आम्हाला हा कार्यक्रम खूप आवडला असं त्यांनी कळवलं आहे. तर भाऊ, कार्यक्रमात उशिरा आलेल्या सगळ्या पत्रांना पोहोच देऊन झालेले आहे आणि आता वेळ आहे
1: ते गेल्या आठवड्यातल्या हुमानादाखल आणि अभिप्रायादाखल आलेल्या पत्रांना पोहोच देण्याची.
0: पण त्याआधी आपण आपल्या श्रोत्यांना सांगूयात की गेल्या आठवड्यात आपण हुमान काय विचारलं होतं.
1: तर गेल्या आठवड्यात आपण विचारलं होतं, मी गणेशोत्सवाला घराबाहेर आणलं, शिवजयंतीला जनतेचा उत्सव बनवलं, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे या घोषणेनं इंग्रजांची झोप उडवली, केसरी आणि मराठामधून लेखणीनं लढलो, देशासाठी आयुष्य अर्पण केलं, तर ओळखा पाहू मी कोण.
0: आणि या हुमानाचं अचूक उत्तर आहे लोकमान्य टिळक. चला तर मग मंडळी बघूयात आपल्या कोणकोणत्या श्रोत्यांनी हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय आणि कोणकोणत्या श्रोत्यांनी छान छान अभिप्राय लिहून पाठवलाय. तर हे पत्र आपल्याला पाठवलंय दत्ता चौगले राहणार दोनवडे इथून, यांनी अभिप्राय लिहून पाठवलाय. हे असं म्हणतायत की रोज सकाळी कृषीवार्ता, बातम्या, भक्तिगीतं आणि सायंकाळी शेतकऱ्यांची आवड रामराम पावणं हे जे कार्यक्रम आपण प्रसारित करता ते आम्हाला खूप आवडतात.
1: महेश्वर रेडिओ श्रोता संघ, सारिका आणि लहुराज नवाळे, नवाळे परिवार, महे इथलं हे पत्र. संगीता, ऋतुजा, सुधाकर पाटील, सुळे तालुका, पन्हाळ्याचे श्रोते. या श्रोते

0: माननीय बाळ गंगाधर टिळक हे अचूक उत्तर लिहून पाठवले. यासोबतच अभिप्राय दाखल हे असं म्हणतायत की सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 माझे जीवनगाणे या कार्यक्रमात ज्येष्ठ आजी सावित्री पाटील यांची मुलाखत आम्हाला खूप आवडली.
1: 2 ऑगस्ट रोजीचा शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आवडला. त्याचबरोबर लोकमान्य टिळक हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं हे पत्र. श्रोते आहेत प्रणिता, मनीषा, अभिषेक, अमोल आणि शशिकांत मुसळे, वसंत कॉलनी, इचलकरंजीचे.
0: हे पत्र पाठवलंय सुप्रिया बोलकेवाडीकर, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे, तुषार प्रसिंक, चिव कांबळे, रेखाताई अळगुडकर, संघमित्रा महिला श्रोता संघ चंदूर इथून. तर यांनी हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे.
1: चंद्रशेखर पाटील, विमल, पूजा आणि सागर पाटील, बाबासो दुकानदार कोगे, राजू मिठारी स्टॉप, रवी ग्रुप चंदूरचे हे श्रोते. त्यांनी लोकमान्य टिळक हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय आणि पत्रांवर आधारित कार्यक्रम आवडतात असं कळवलंय.
0: हे पत्र आपल्याला पाठवलंय शिवानी कांबळे, अलाहाबाद, दीपाली, अमोल सुला, एकनाथ डी कांबळे, मौजे सांगाव इथले श्रोते. तर यांनी हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे.
1: मनीषा रावसो गस्ते, राजापूर तालुका, शिरोळ जिल्हा, कोल्हापूर इथल्या या श्रोत्या यांनी सुद्धा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय.
0: हुमानाचं अचूक उत्तर आपल्या या श्रोत्यांनी सुद्धा दिलंय. श्रोते आहेत संपत्ती खेमलापुरे, राणी, अंकिता, तानाजी, अंकुश, पार्थ आणि धनाजी खेमलापुरे, मुक्काम पोस्ट, दत्तवाडीतले.
1: या श्रोत्यांनी फक्त पत्र पाठवले, हुमानाचं उत्तर किंवा अभिप्राय लिहिलेला नाही. आणि हे श्रोते आहेत अर्श अली सनदी, सदीन अली सनदी कबनूरचे, दक्षमुर्गी मुतनाळ, त्याचबरोबर शहाबाद सादिया जरीना आणि शब्बीर नायकोडे रुईचे श्रोते.
0: रामराम पाहुणे हा कार्यक्रम दर सोमवारी चालू केल्याबद्दल आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे खूप खूप आभार असं आपल्या या श्रोत्यांनी म्हटलेलं आहे. आणि आम्हाला रामराम पाहुणे, शेतकऱ्यांची आवड, रोज सकाळी प्रसारित होणारा अमृतधारा हे कार्यक्रम खूप आवडतात असं म्हणत लोकमान्य टिळक हे हुमानाचं अचूक उत्तर सुद्धा आपल्या या श्रोत्यांनी लिहून पाठवलंय. आणि हे श्रोते आहेत दे दणदन ग्रुप, सुवर्णा कांबळे, ताराबाई पार्क, कोल्हापूर, विठ्ठल डेळेकर, रुक्मिणी, विशाल, पूजा, बापू डेळेकर, सुलाताई जाधव, सर्व पोस्ट अधिकारी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पट्टण कोडोली इथले.
1: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं पत्र. श्रोते आहेत अंजू, शनिराज, रवी, छाया आणि तानाजी चौगले, उजळेवाडी तालुका, करवीरचे.
0: त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ, श्रुतिकर, प्रथमेश ज्ञानदेव, भक्तीभूषण नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली, सयाजी वरुटे, अंजनी, शिवाजी पाटील, हसूर दुमाला, कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे कंदलगाव, तेजस, तुषार, दीक्षा, सीमा दगडू सुतार, श्रुतिका भाटणवाडी, कोमल, सागर, आरव सरकार, राधिका दयानंद कांबळे आणि मित्रपरिवार आमजई भरवडे इथले श्रोते. तर यांनी लोकमान्य टिळक हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवले. आपल्या केंद्रावरील सर्वच कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात. रामराम पाहुणे हा कार्यक्रम आम्हाला खूपच आवडतो. जास्तीत जास्त पत्रांना उत्तर देणारा आणि पोहोच देणारा कार्यक्रम म्हणूनच आम्हाला हा आवडतो. या कार्यक्रम प्रसारणाबद्दल त्यांनी आपल्याला धन्यवाद कळवला आहे.
1: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं पत्र. शिवाय अभिप्राय दाखल हे श्रोते म्हणतायत की 30 तारखेला हॅलो किसान या कार्यक्रमात उसावरील हुमणी कीड नियंत्रण याविषयी सतीश वर्मा यांनी श्रोत्यांशी साधलेला संवाद आम्हाला खूपच आवडला. 1 ऑगस्ट रोजी प्रसारित झालेला किसानवाणी यामध्ये स्वच्छ दूध निर्मिती याविषयी जी माहिती पुष्पनाथ चौगले यांनी दिली ती खूप उपयुक्त होती. शिवाय 5 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता प्रसारित झालेला गीतबहार हा देखील कार्यक्रम आवडल्याचं त्यांनी कळवलंय. आणि शेवटी पत्रात त्यांनी एक हुमान सुद्धा आपल्याला लिहून पाठवले, तर त्या हुमानाचा आपण आपल्या कार्यक्रमात समावेश करण्याचा प्रयत्न करूया. आणि हे पत्र प्रेषक आहेत स्वप्नपूर्ती रेडिओ श्रोता संघ, लक्ष्मीनगर, हातकणंगलेहून महादेव अरुणा, प्राजक्ता पल्लवी, तुषार खोत, गार्गी आणि शची पाटील.
0: तर मग कार्यक्रमातले हे पुढचं पत्र आणि पाठवणारे श्रोते आहेत डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक, गणेश, कार्तिक, अश्विनी भुतेकर, जळगाव, वैष्णवी जगदाळे, हरसू सावंगी, औरंगाबाद, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा, औरंगाबाद, मेघराज युवराज कोलते, रिधुरदेवी, रुद्र कोळकर, वाकुणी तालुका, बदनापूर इथले श्रोते. तर भाऊ यांनी अभिप्राय लिहून पाठवलाय. हे असं म्हणतायत की 1 ऑगस्ट रोजी स्वच्छ दूध निर्मिती याबद्दल डॉक्टर पुष्पनाथ चौगले यांची जी मुलाखत आपण प्रसारित केली ती आम्हाला खूप आवडली.
1: हे पत्र आहे माझ्या आता दिही मॅन, धर्मेंद्र ग्रुप, रेडिओ श्रोता संघ आणि मित्रपरिवार, बस्तवाड तालुका, शिरोळहून विजयकुमार

0: स्वामी वीरभद्र जंगम शिवप्रसाद अभिलाष प्रीती श्रुती स्नेहा मियारा महादेवीताई अनिकेत सोहम जंगम आणि सर्व जंगम परिवार बस्तवाड त्याचबरोबर बाजीराव वाघमारे केरूर अण्णासोखोत दत्तवाड गजबर अत्तार फरीद मनेर वैभव जाधव मनोज रानडे कुरुंदवाड सलीम नाईकोडे भैरेवाडी सूरज मडिवाळ गुलफाम औरवाड भोला जाधव नृसिंहवाडीचे श्रोते या श्रोत्यांनी कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात अॅडव्होकेट व्योमा देशपांडे यांनी जी माहिती दिली ती खूप उपयुक्त वाटली. परिसर कार्यक्रमात जंगलातल्या थरारक गोष्टींची रोचक माहिती वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांनी अतिशय प्रभावीपणे कथन केली. त्याचबरोबर डॉ ओमकार फडतरे यांची मुलाखत जी प्रसारित करण्यात आली ती सुद्धा खूप आवडली. ऐसी अक्षर रसिके मधील महेंद्र कुलकर्णी यांनी सादर केलेले सर्वच ललित बंध खूप श्रवणीय चिंतनीय आणि जीवनात सकारात्मक बदल घडवणारे होते असा अभिप्राय या श्रोत्यांनी लिहून पाठवलेला आहे. आणि अर्थातच हुमानाचं अचूक उत्तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे.
1: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवले दीपक दीक्षित समीक्षा दीक्षित गोकुळ शिरगाव इथून आणि यांनी अभिप्राय लिहून पाठवलाय. हे असं म्हणतात की बुधवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता काजोल यांच्या वाढदिनानिमित्त प्रसारित करण्यात आलेली गाणी खूपच छान होती असं म्हणत त्यांनी लोकमान्य टिळक हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलं आहे.
0: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं हे पत्र आहे आणि श्रोते आहेत मैत्री श्रोता संघ सुरेश रामू साबळे वसंत तुकाराम डावरे रेखा सागर साबळे लता तानाजी निकम अलका दयानंद साळवी मेघा सुभाष सातवेकर त्याचबरोबर बजरंग आणि नंदाताई श्रीपती कुंभार कापशी सेनापती छाया शामराव शिवडकर तमनाकवाडा तालुका कागलचे हे श्रोते.
1: हुमानाचं अचूक उत्तर आपल्या या श्रोत्यांनी सुद्धा दिलंय. श्रोते आहेत मारुती पाटील ग्रीसवाला शाहूनगर परिते श्रीनिवास कांबळे नंदूभाऊ काजवे दत्ता लाड पी रामजी मौजे ठिकपुरलीतले श्रोते.
0: भोसले परिवार उचगाव इथून शिवराज अभयसिंह ज्योतिरादित्य जयवर्धन शिवांशिका शौर्य आणि अर्णिका भोसले यांचं पत्र यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय.
1: हे पत्र आपल्याला पाठवलंय चिकुर्डे तालुका वाळवा इथून श्रद्धा कुंभार संतोष ओंकार सायली प्रमोद अनिता अशोक सविता कृष्णात कुंभार गिरीजा डावकरे जयश्री श्रीतेज सुवर्णा वैभव संगीता डावकरे सुरेखा नानेसो कराळे संभाजी विभूते पद्मजा प्रशांत विभूते सुनील विभूते मंगल सुभाष तोडकर आणि देवर्डेहून सुनीता रमेश कांबळे तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवले. सोबतच अभिप्राय दाखल हे असं म्हणतायत की 29 जुलै रोजी व्याघ्र दिनाच्या निमित्तानं सायंकाळी 6:30 वाजता बलसागर भारत हो यामध्ये वाघाविषयीची जी माहिती आपण प्रसारित केली ती आम्हाला खूपच आवडली आणि 28 जुलै रोजी संध्याकाळी 7:30 वाजता जो गीतसंवाद आपण प्रसारित केला तो देखील खूप छान होता. तसंच सकाळी परिसर या कार्यक्रमात हिरेन खत्री यांनी दिलेली माहिती खूपच छान होती.
0: चांदणी चौक सांगली इथून सक्षम श्रेणिक चव्हाण ज्योती अजित चव्हाण लताताई राजाराम चव्हाण हर्षवर्धन पाटील तुंग रोहिणी पाटील संजना आणि मेघा पाटील यांचं पत्र आहे. यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय. शिवाय लोकमान्यांविषयी थोडक्यात माहिती सुद्धा त्यांनी लिहून पाठवली आहे.
1: हे पत्र आपल्याला पाठवले श्री मल्लिकार्जुन श्रोता संघ आडी तालुका निपाणी इथून लक्ष्मणभाऊ लोखंडे रुक्मिणी भगवंत सुशीला पूनम नम्रता हरी सीमा शीतल भूमिका शौर्य स्नेहल अंजली राजवी अनुसया अभिनव सर्वेश आनंदा संभाजी गणेश तानाजी बाबूराव कुंभार मल्लू शेवाळे लक्ष्मी शेवाळे लिंगूर कापशी इथून संजय मोरे संगीता मोरे नेरली तांगव इथून शंकर मोरे रंजना वरद वैदही स्नेहल मोरे स्वप्नाली आणि सुवर्णा पाटील तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवले आणि आपल्या केंद्रावरून प्रसारित होणारे विविध कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात असं देखील कळवलं आहे.
0: विद्यानगर कवठे महांकाळ इथून संजीवनी सुयोग सुजाता सुरेश कुलकर्णी एसपी म्हैसाळकर यांचं पत्र गोगलगाय निर्मूलनाविषयी कृषी वार्ता कार्यक्रमातून खूप उपयुक्त माहिती मिळाल्याचं त्यांनी कळवलंय आणि लोकमान्य टिळक हे हुमानाचं अचूक उत्तर सुद्धा दिलंय.
1: तर भाऊ कार्यक्रमात आलेल्या सगळ्या पत्रांना पोहोच देऊन झालेली आहे आणि आता वेळ आहे ती या आठवड्यातल्या हुमानाची.
0: नक्कीच तर या आठवड्यातलं हुमान लिहून घ्या. ढगांशी माझी घट्ट मैत्री हिरव्या धरतीला देतो नवी कोंब फुलांची श्रीमंती रिमझिम सरींमध्ये माझं आगमन होतं

0: सण व्रत भक्ती आणि आनंद माझ्या सोबत येतात. बेलपत्र दुर्वा फुलं ही माझी ओळख. शिवभक्तांच्या मनात असते माझीच चाहूल, तर ओळखा पाहू मी कोण.
1: भाऊ, हुमान तशी जरास विचार करायला लावणार आहे बरं का, पण उत्तर याच्यातच दडलेलं आहे
0: नेहमीप्रमाणे.
1: तर मी हुमान पुन्हा एकदा सांगू. ढगांशी माझी घट्ट मैत्री, हिरव्या धरतीला देतो नवी कोंब फुलांची श्रीमंती. रिमझिम सरींमध्ये माझं आगमन होतं. सण व्रत भक्ती आणि आनंद माझ्या सोबत येतात. बेलपत्र दुर्वा फुलं माझी ओळख. शिवभक्तांच्या मनात असते माझीच चाहूल, तर ओळखा पाहू मी कोण.
0: तर मंडळी, या हुमानाचं उत्तर लवकरात लवकर आमच्यापर्यंत लिहून पाठवा. आणि त्यासाठी आमचा पत्ता,
1: रामराम पाहुणा, किसान वाणी विभाग द्वारा सहाय्यक केंद्र निदेशक, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, सरदार कॉलनी, ताराबाई पार्क, कोल्हापूर, पिनकोड 416003.
0: बरं तर मंडळी, तुमचे अभिप्राय आणि हुमानाचं उत्तर लवकरात लवकर आमच्यापर्यंत लिहून पाठवा, कारण आम्ही तुमच्या पत्रांची वाट पाहत आहोत. पण कार्यक्रमात आता या टप्प्यावर आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात एका नवीन हुमानासह आणि तुमच्या पत्रांसह. तोपर्यंत भाऊचा रामराम
1: आणि अक्काचा नमस्कार. शेतकरी बांधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पाहुणं आत्ताच आपण ऐकलात. सहभाग अंजर मुजावर आणि रश्मी कुंभार. मंडळी, रामराम पाहुणं हा कार्यक्रम आपल्या दर सोमवारच्या माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात सादर केला जाईल, तेव्हा हा कार्यक्रम दर सोमवारी नक्की ऐका.

0: जेरी यांची जयश्री पाटील यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. हा या मुलाखतीचा दुसरा भाग आहे. तेव्हा मंडळी, आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरच्या कृषी विषयक कार्यक्रमांचा आपण जरूर लाभ घ्या, पण आता मात्र इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटूया उद्या संध्याकाळी 7:30 किसान मणी या कार्यक्रमात. तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.

आता कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोप घेण्याची, पण जाता जाता जाणून घेऊया आमच्या उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांविषयी। उद्या सकाळी कृषीवार्ता या कार्यक्रमात करडांच्या मर्तुकीची कारणं आणि उपाययोजना याविषयी आपण माहिती ऐकू शकाल। हा या माहितीचा दुसरा भाग आहे। तर उद्या संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमामध्ये रेशीम बाल कीटक संगोपन याविषयी विशाल सिंह

0: योजना याविषयी आपण माहिती ऐकू शकाल। हा या माहितीचा दुसरा भाग आहे। तर उद्या संध्याकाळी 7:30 किसान वाणी या कार्यक्रमामध्ये रेशीम बाल कीटक संगोपन याविषयी विशाल सिंग हजेरी यांची जयश्री पाटील यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल। हा या मुलाखतीचा दुसरा भाग आहे। तेव्हा मंडळी, आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरच्या कृषी विषयक कार्यक्रमांचा आपण जरूर लाभ घ्या, पण आता मात्र इथंच निरोप द्या। पुन्हा आपण भेटूया उद्या संध्याकाळी 7:30 किसान मणी या कार्यक्रमात। तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार।
1: माझं शेत माझं शिवार।
0: माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात। हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं। या कार्यक्रमाचं निवेदन सायली चौधरी आणि सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके।

आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ। लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। कर निर्धारण आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयकाला संसदेची मंजुरी। राम मंदिर देणगी अपहार प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 24 ऑगस्ट पर्यंत वाढ। आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश, 3 जणींचा मृत्यू। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्याला आजपासून सुरुवात झाली, मात्र नीट पेपरफुटीबाबत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात आजही वारंवार अडथळे आले। हा गदारोळ सुरू राहिल्यामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयक 2026 आज संसदेनं मंजूर केलं। राज्यसभेनं चर्चेनंतर हे विधेयक लोकसभेकडे परत पाठवलं। लोकसभेनं हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलं होतं। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं होतं। या विधेयकाद्वारे पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स ऍक्ट 2007, आयकर कायदा 2025 आणि वित्त कायदा 2026 यामध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे। चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की बाह्य आर्थिक धक्क्यांचा प्रभाव कमी करणं, देशांतर्गत अर्थव्यवस्थेत स्थिरता सुनिश्चित करणं आणि सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळे प्रभावित झालेल्या प्रमुख क्षेत्रांना आधार देणं हा या विधेयकाचा उद्देश आहे। याव्यतिरिक्त या विधेयकाद्वारे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स यांना सरकारी रोख्यांमधील गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर आयकर भरण्यापासून सूट मिळणार आहे। तसंच या विधेयकाद्वारे UPI वापरकर्त्यांवर कोणताही कर किंवा व्यवहार शुल्क लादलं जाणार नाही आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतींना शुल्काबाबतचं कायदेशीर संरक्षण यापुढेही मिळत राहणार आहे। न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 आज लोकसभेत मंजूर झालं। विविध न्यायाधिकरणामधले सदस्य आणि अध्यक्षांच्या नेमणुका, प्रशासन आणि कारभारात पारदर्शिता आणि सक्षमता आणि सुधारणा तसंच स्वतंत्रपणाची खातरजमा करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे। राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग नेमण्याचा प्रस्तावही या विधेयकात समाविष्ट आहे। या कायद्याद्वारे राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग स्थापन करण्याचा प्रस्तावही त्यात समाविष्ट आहे। पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिश्रण 20% जास्त वाढवण्याबाबत सरकारनं कोणताही निर्णय घेतलेला नाही अशी माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी राज्यसभेतील एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना दिली। इथेनॉलच्या अधिक मिश्रणाबाबतचा कोणताही भविष्यातला निर्णय हा सविस्तर वैज्ञानिक आणि तांत्रिक अभ्यास तसंच वाहन उत्पादक आणि तेल विपणन कंपन्यांसह अन्य घटकांशी सल्लामसलत केल्यानंतरच घेतला जाईल। मात्र प्रत्यक्ष वापराच्या अनुभवावरून E20 इंधनामुळे वाहनांच्या कामगिरीवर कोणताही व्यापक प्रतिकूल परिणाम होत असल्याचं दिसून आलेलं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। 2017

0: 1947 मध्ये विकसित भारताचं स्वप्न साकार करायचं असेल तर छोट्या गोष्टींमध्ये जाती धर्माच्या भेदांमध्ये अडकून चालणार नाही तर एकत्र चालायचा मंत्र अधिकारायला हवा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. वरळीत आज त्यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. ज्या तिरंग्यासाठी क्रांतिकारक फासावर गेले सैनिकांनी सीमेवर मरण पत्करलं भारतवासियांनी मोठा संघर्ष केला तो तिरंगा आकाशात चंद्रसूर्य असेपर्यंत खाली उतरणार नाही असं ते यावेळी म्हणाले.
1: आज जरी तिरंगा यात्रा आपण काढत असलो तरी तिरंगा आमच्या मनामध्ये आहे, तिरंग्याचा सन्मान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचं संविधान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचा स्वाभिमान तो आमच्या मनामध्ये आहे.
0: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम मंत्री मंगल प्रभात लोढा आशिष शेलार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांच्यासह इतर जण यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी आज नागपूरमध्ये तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनाचं आणि नागपूर महानगरपालिकेच्या तिरंगा यात्रा स्टॉलचं उद्घाटन केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरची सुनावणी सभापती ओम बिर्ला हजर न राहिल्यानं सर्वोच्च न्यायालयानं 2 आठवडे पुढे ढकलली आहे. न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी 22 जून रोजी नोटिसा जारी केल्या होत्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींची न्यायालयीन कोठडी भ्रष्टाचार विरोधी विशेष न्यायालयानं 24 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींची त्यांच्या पोलीस कोठडीच्या काळात स्वतंत्र चौकशी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेत काल रात्री विषारी सापाच्या दंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर चिंताजनक प्रकृती असलेल्या एका विद्यार्थिनीला पुढील उपचारासाठी हेलिकॉप्टरनं नागपूरला हलवण्यात आलं आहे. इतर 2 जणींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून अन्य 15 जणींना निरीक्षणाखाली ठेवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच जखमी विद्यार्थिनींच्या उपचारात कुठलीही कमतरता न ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. अमेरिका जोपर्यंत इराण विरुद्धची नौदलाची नाकेबंदी हटवत नाही तोपर्यंत होर्मुझची समुद्रधुनी खुली होणार नाही असं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकेकी यांनी आज स्पष्ट केलं. अमेरिका आणि इस्रायलनं इराण विरोधात केलेल्या लष्करी कारवाईमुळे ही समुद्रधुनी बंद करण्यात आली होती आणि आता हे दोन्ही देश इराणवर काय अटी लादतात यावर ती पुन्हा उघडणार की नाही हे अवलंबून आहे असं त्यांनी तेहरान इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. इराण आणि ओमान यांच्यात एका जलमार्गासाठी सुरू असलेली चर्चा हा द्विपक्षीय विषय आहे असंही ते यावेळी म्हणाले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तब्बल 86,000 कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्यात वेतन उद्या 11 ऑगस्ट रोजी त्यांच्या बँक खात्यात जमा होईल अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज दिली. दर महिन्याच्या 7 तारखेला अदा होणारं या कर्मचाऱ्यांचं वेतन प्रशासकीय दिरंगाई आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे यंदा काहीसं लांबलं त्यामुळे सरनाईक यांनी राजशिष्टाचार बाजूला ठेवून थेट वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वारंवार संवाद साधला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे प्रतिपूर्ती रकमेबाबतचा शासन निर्णय आज प्राप्त झाला असून उद्या वेतन जमा होणार आहे. यापुढे वेतन अदा करण्यात कोणत्याही प्रकारचा विलंब होता कामा नये अशा स्पष्ट सूचना सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. झारखंडमध्ये भरती परीक्षांमधल्या कथित गैरव्यवहाराविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज विधानसभेला घेराव घातला. बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी पाण्याचे फवारे, लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांड्याचा वापर केल्यानं तणाव निर्माण झाला. काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानंतर बळाचा वापर झाल्याचा दावा पोलिसांनी केला. विद्यार्थ्यांनी शांतता राखावी असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. काही परीक्षा रद्द करण्यात

कराव्यात आणि कथित गैरप्रकाराची चौकशी सीबीआय मार्फत करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. दरम्यान झारखंड लोक सेवा आयोगाचे माजी अध्यक्ष एल खैंगटे यांनाही अटक करण्यात आली आहे. पश्चिम कोलंबिया आणि इक्वादोरला आज 7.4 रिक्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचं केंद्र शान होजे देल पलमार इथं भूगर्भात 66 मैल खोल असल्याचं कोलंबिया आणि अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र सर्वेक्षण विभागानं सांगितलं आहे. या भूकंपात अनेक जण जखमी झाल्याची आणि इमारतीचं मोठं नुकसान झाल्याची माहिती चोकोचे गव्हर्नर नुबिया कोर्डोबा यांनी दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. कर निर्धारण आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयकाला संसदेची मंजुरी. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 24 ऑगस्टपर्यंत वाढ. आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश, 3 जणींचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: लोकसंगीताचा कार्यक्रम बाबासाहेब देशमुख आणि सहकाऱ्यांनी गायलेला पोवाडा.
1: छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ अंबे करुण प्रार.

राज्याच्या 13 वर्षाला शिक्षा केली राजाच्या पाटलाला, महाराजांनी केलं पराक्रमाला, शाहीर गातो पोवाड्याला, शाहीर गातो पोवाड्याला, मुद्रा माझा महाराष्ट्राला, शिव प्रभूला रोडेश्वराचं दर्शन घेऊन महाराज पुण्याला परत निघाले होते. आणि पुण्याला परत येत असताना महाराजांना एका दरीतून आवाज आला, राजे थांबा. राजांची मान वळली. त्या दरीकडे लक्ष गेलं तर एक माणूस पळत येत होता. तो पळता पळता पंढा गेला, पुन्हा ओरडला, राजे थांबा. राजांनी आपल्या घोड्याच्या मानेवर धाप टाकली आणि घोड्याचा वेग कमी केला.

दोन वेळ पडला. राजे पाय उतार झाले होते, राजांच्या पायाला धरला आणि म्हटला, राजा मी खलास झालो रे बाबा, माझी इज्जत तुटली गेली, माझ्या मुली बाळीची इज्जत खलास झाली. काय घडलो ते नरळता सांगा. राजाच्या पाटलानं माझ्या मुलीला भ्रष्ट केलं, राजा भ्रष्ट केलं. हे साजी राजा जाणी पाटलाला घेऊन या. तातडीनं येसाजी गेला, तातडीनं येसाजी गेला, बोलला पाटलाला निरोप राजाचा. पाटील, राजांनी तुम्हाला बोलवलेलं आहे, राजांच्याकडे काहीतरी तक्रार आहे. अरे जाऊन सांग तुझ्या राजाला, अजून तुझी नाळ वळली नाही म्हणावं. मी गावचा पाटील आहे, पाटलानं करील ते गावानं सहन केलं पाहिजे. मी नामधारी पाटील नाही, वतनाचा पाटील आहे, तू नामधारी राजा आहेस म्हणावं. आणि ऐकता येसाजी तसाच परत आला. राजानी विचारलं, काय म्हणाला पाटील? राजय पाटील मग्रूर आहे. हो, राजानं म्हणाला, अजून नाळ वळली नाही. मग तुझ्या हातात तलवार नव्हती का? तानाजी बोलून गेला. राजानी हातानं खुणवलं आणि विचारलं, काय नाव आपलं? रामजी. पुण्याला याल? हो. मारोनी टाच

भोवड्यांना चालले पुण्याला आणि महाराजांचा विचार चाललेला आहे. अजून नाळ वळली नाही. निगावचा पाटील आहे. या पाटलाचं काय करायचं? आणि घोड्याच्या टपाचे हवा सुरू झालेले आहेत. राजे दौडायला लागलेले आहेत. राजे पुण्यात येऊन पोचले आणि राजे लाल महालाकडे न जाता राजे घोड्याच्या पागेकडे वळले. महाराजांना पाहताच पारेकरी उठून उभे राहिले. राजांना मुजरे केले आणि मुजरे करताच राजे वळल्याने म्हणाले, साजी 40 घोडे स्वार घ्या, रांजाला जा, पाटलाच्या मुसक्या बांधा आणि पाटील आमच्या समोर हजर करा. एसाजीचे बहुस

0: काढून पाटील आणला आणि इकडे काय घडलं पुण्याला.
1: पुण्यामध्ये काय घडलेलं आहे?
0: राजे दरवाजा प्रवेश करतात सई दुधाचा ग्लास घेऊन उभी होती. राजे काही बोलले नाही, आपल्या महाली गेले, दरवाजे बंद केले. जगदंबे या देशातली सुलतानी बंद करायची आहे. मुलीवारीची इज्जत लुटणाऱ्या सैतानांना नाहीसा करायचंय. तुझी शक्ती मजा असो, आदि शक्ती तुळजा भवानी, आम्हाला मार्गदर्शन करा. उद्या आम्ही काय करायचं? आणि राजे सकाळी उठलेले आहेत, सचल स्नान केलेलं आहे, सर्व पोशाख केलेला आहे, गळ्यामध्ये कवड्याची माळ, मोत्याचा घंटा आहे, मात्याला जिरे टोप घातला आणि महासाहेबांना प्रणाम केला. प्रणाम महासाहेब. राजे सणासुदीचे कपडे घातले. नामधारी राजा काय म्हणालात? अजून आमची नाळ वाढली नाही. राजे तुम्ही असं का बोलता? महासाहेब कळेल आपणाला, चला आमच्या बरोबर बैठकीवर. आणि राजे बैठकीवर आलेले आहेत, वीर आसन घालून राजे बसलेले आहेत. माझा राजा होता कसा म्हणाल? हॉड पेर जातो.

0: बेसन घालून बसलेला घालून बसलेला मुजरा राजाला येसाजी काय बोलला जकडून पाटील आणलेला जकडून पाटील आणलेला राजे दादूजीकडे वळले मानेनं दादूजीला मुजरा केला मासाहेबांच्याकडे मान वळली मानेनंच मासाहेबांना मुजरा केला आणि राजे म्हणाले येसाजी हाजी पाटील आमच्या समोर हजर करा सर्वांचं लक्ष समोरच्या दरवाज्याकडे वेधलं गेलं आणि मगर मस पाटील जखडलेला होता येसाजी तानाजी त्याला त्या दरवाज्यातून घेऊन येत होते पुढं ढकलताच पाटलांनी दोन्ही हात जोडलेले आहे तेरा चिविलवाणी केलेला आहे आल्या आल्या म्हणत आहे प्रणाम शिवाजी राजे प्रणाम मासाहेब प्रणाम दादोजी राजांची भवई चढली गेली नामधारी शिवाजी म्हणणाऱ्या पाटील मग्रूर होता पण आज एवढा कसा लावला गेला काय रामजी हाच का तो पाटील हाच तो यांनीच माझ्या मुलीला भ्रष्ट केलं यांनीच माझ्या मुलीला भ्रष्ट केलं पाणोत्यावर पाणी आणायला गेली असताना यांनी त्यांनी तिला उचलून नेलं तिला जीवनात भ्रष्ट केली ती या जगातून गेली हो या जगातून गेली काय पाटील आम्ही ऐकतो ते खरं आहे का हा बोलो पाटील झालेला हा बोलो पाटील झालेला विनंती मातेला विनंती मातेला पाटील काय बोलला मासाहेब मी अपराधी आहे मला गोमुखत न्याय द्या पाटील तुम्हाला न्याय मिळेल पण ज्या मुलीवर तुम्ही अन्याय केलेला आहे ज्या मुलीला तुम्ही तिच्या जीवनात उद्ध्वस्त केलेला आहे तिला या जगातून संपवलेला आहे तिचं काय करायचं ती इथं जर तुमच्या बरोबर बोलायला असेल वाई देत असेल तर आम्ही तुम्हाला गोमुखात न्याय देऊ नाही मासाहेब माझ्या हातून चुकलेलं आहे मला क्षमा असावी दादोजी मला क्षमा असावी पाटील ती मुलगी त्यावेळेला तुम्हाला अशीच म्हटली असेल तुम्ही आमच्या वडिलांसारख्या नका हो मला छेडू माझं सील भ्रष्ट करू नका पण ज्या हाताने तू तिला छेडलीस ज्या भाऊबलाच्या पाशात तिला तू कवटाळलीस हे तुझे हात कलम केले जातील हे साजी पाटलाला घेऊन जा याच्या हात पाय तोडा गाढवावर बसवा आणि पाटील रांजाला पाठवा मासाहेब दादोजी मासाहेब दादोजी पाटील येसाजी हुकमाची अंमलबजावणी झाली पाहिजे घेऊन जा अंतर दिशी महाराज उठले गेले
1: आज काय झालं शिवबाला मासाहेबांच्या मुखातून शब्द निघाले दादूजी म्हणत आहेत मासाहेब आपला शिवबा खरा राजा शोभला खरा राजा शोभला न्याय मिळवून दिला थोरले महाराज असते तर नाचले असते मासाहेब आम्ही गणपतीला जातो अष्टातल्या गणपतीला साष्टांग दंडवत घालतो आणि सांगतो श्री गजानना माझ्या बालराजाच्या पाठीशी सदैव राहा बालराजाच्या पाठीशी सदैव राहा गजानना गजानना राजे उठून गेलेले आहे इकडे पाटलाला बाहेर काढलेलं आहे पाटलाला बाहेर काढल्यानंतर काय घडलेलं आहे तोडून हातापायाला तोडून हातापायाला गाडवावर पाटील बसविला गाडवावर पाटील बसविला खेटराची माळ पाटलाला खेटराची माळ पाटलाला ये साजी काय बोलला असं कसं वाटतंय माझ्या राजाने तुला शासन दिलं काल माझ्याशी गुरुमीत बोलत होतास ना खेटराची माळ गळ्याला खेटराची माळ गळ्याला गाडवा

शिवाजी राजांचं कौतुक सुरू झालं। आता रैतेंच्या मुलीबाळीकडे कोणीही नजरवाकडी करणार नाही। आपला राजा रैतेचं रक्षक।

संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण श्रोतेहो आता आपण ऐकत होता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. नाट्य संगीत

त्यांचा अभिषेकी यांनी गायलेल्या या पदाबरोबरच श्रोते हो आजचा नाट्यसंगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकता आहात. नादब्रह्म कार्यक्रमात आता रणजित पाठक यांचं संतूर वादन आपल्याला ऐकवत आहोत. विलंबित आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ अजित पाठक यांनी केलेली आहे. ऐकूया रणजित पाठक यांनी संतूरवर वाजवलेला राग किरवाणी.

0: नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण ऐकलं रणजित पाठक यांचं संतूर वादन. राग होता किरबाणी, त्यांना तबल्याची साथ अजित पाठक यांनी केली होती. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निंजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: श्रोते हो, रात्री 11 वाजता हिंदी बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.